मध्यम लहरी 239° 1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, एफ एम वाहिनीच्या 106 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 31/1948 अर्थात 22 जुलै 2026. सकाळचे 5:55 आणि 52 सेकंद झाली आहेत. आमची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

कविता खरवंडीकर यांनी गायलेलं गोविंदाष्टकम आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 होत आहेत. भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत प्रभात वंदन. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेली भूपाळी ही रचना रवींद्र भट यांची आहे.

अजित कडकडे यांनी गायलेला संत नामदेवांचा अभंग आपण ऐकला. प्रभात वंदन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: समूह स्वरातील या गीताबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. यानंतर ऐकणार आहोत कृषी वार्ता. तत्पूर्वी कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामानाचा अंदाज. या हवामानाच्या अंदाजानुसार सातारा घाट परिसर रत्नागिरी इथं जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच रायगड आणि पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. इतर ठिकाणी हवामानात कोणताही बदल संभवत नाही. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. यानंतर कृषी वार्ता. यामध्ये खरीपातील भाजीपाला ही संकलित माहिती.
1: मंडळी, खरीप हंगामात प्रामुख्यानं पावसाच्या आधारानं वांगी, पडवळ, दोडका, मिरची, कारली, घोसाळी, दुधी भोपळा, घेवडा, पावटा, तांबडा भोपळा, भेंडी, टोमॅटो, कांदा, तोंडली, राजगिरा, पालक, मेथी, माठ, शेपू, तांदूळजात, चवळी अशा अनेक प्रकारच्या भाज्या लावल्याचं पाहायला मिळतं. शेतात व्यापारी तत्वावर तर परसबागेत कुटुंबाची गरज भागवण्यासाठी म्हणून अशा भाज्या लावल्या जातात. भाजीपाल्याच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, सुधारित जाती, ओलिताची सोय,

0: बाजार आणि वाहतुकीची सोय इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत. उत्तम निचऱ्याचे मध्यम खोल पोयट्याच्या जमिनीत भाजीपाल्याची पिकं घ्यावीत. पाणी साचणाऱ्या आणि मुरमाड जमिनीत भाजीपाल्याची पिकं अजिबात घेऊ नयेत. भाजीपाल्याच्या लागवडीसाठी शुद्ध आणि जातीवंत बियाणं वापरावं. खरीपातल्या भाजीपाल्यांपैकी घेवडा, दुधी भोपळा, भेंडी, सर्व प्रकारच्या पालेभाज्या आदींचे बी कायम जागी लावून त्याची लागवड करावी. मात्र टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, कांदा यासारख्या भाज्यांची पहिल्यांदा रोपं तयार करावीत. ती चांगली निरोगी सशक्त जोमदार तयार झाल्यानंतर त्यांची पुनर्लागण करावी. 4 ते 6 आठवड्यात भाजीपाला रोपं ही पुनर्लागणीसाठी तयार होतात. गादी वाफ्यावरून रोपं उपटण्यापूर्वी वाफ्याला 1 दिवस पुरेसं पाणी द्यावं. रोपांची पुनर्लागण ही साधारणतः संध्याकाळच्या वेळी अगर ढगाळ वातावरणात करावी. फळवर्गीय भाजीपाल्यांपैकी टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, कांदा यांची लागवड ही सरीवरंब्यावर करावी. टोमॅटो, वांगी, मिरची यांची लागवड 60x45 cm आणि भेंडीची 30x15 cm करावी. खरीप हंगामासाठी वांग्याच्या वैशाली, मांजरी, गोटा, प्रगती, कृष्णा, रुचिरा या जाती लावाव्यात. तर टोमॅटोच्या वैशाली, दीपाली, रश्मी, शीतल, धनश्री, भाग्यश्री या जाती, तर मिरचीची ज्वाला, पंतसी 1, NP 46, अग्निरेखा, संकेश्वरी या जाती लावाव्यात. तर कांद्याच्या N53, बसवंत 780, पुसारे या जाती, तसंच भेंडीच्या पुसा सावनी, परभणी क्रांती, सिलेक्शन 2-2 या जाती लावाव्यात. वेलवर्गीय भाजीपाल्यापैकी दुधी भोपळा, तांबडा भोपळा, कोहळा, कारली, दोडकी या भाज्यांची लागवड जून जुलैमध्ये करणं अपेक्षित आहे. अळी किंवा सरीवरंब्यावर आपण लागवड करू शकतो. यापैकी कारली, दुधी भोपळा मंडपावर घेतल्यास आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. याशिवाय गवार, घेवडा या लवकर येणाऱ्या शेंगवर्गीय भाज्यांची लागवड देखील आपण खरीपात करू शकतो. भाजीपाला पिकाखालचं क्षेत्र हे तणमुक्त ठेवावं. किडे रोगाचं नियंत्रण करण्यासाठी जैविक कीडनाशक, जैविक बुरशीनाशक आणि मित्र कीटकांचा उपयोग करणं अपेक्षित आहे. जहाल रासायनिक औषधांऐवजी सौम्य अशी कीटकनाशकं वापरावीत. त्यामुळे त्याची प्रत आणि गुणवत्ता चांगली राहून माल हातोहात चांगल्या भावाने खपतो आणि जास्तीचा फायदा होतो. मित्रहो, शक्यतो आपण पिकवलेला भाजीपाला स्वतःच विकण्याचा प्रयत्न करा. अगर शेतकरी गटाने, समूहाने डायरेक्ट ग्राहकाला विकण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला चांगला दर मिळून आपलं नुकसान होणार नाही.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात खरीपातील भाजीपाला ही संकलित माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात खरीप पिकातील तणांचा बंदोबस्त ही प्राध्यापक NY पाटील यांची मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. यानंतर आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: आता आपण सामान्य लक्षणांकडे जाऊयात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे गरम लाटा येणे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉट फ्लशेस असं म्हणतो. बसल्या बसल्या अचानकच चेहरा, मान, छाती अगदी गरम झाल्यासारखी वाटते, दरदरून घाम येतो आणि काही मिनिटांनी सर्व काही पूर्ववत होतं. काही महिलांना दिवसातून हा त्रास एक दोनदा तर काहींना अनेक वेळा जाणवतो. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे रात्री घाम येणे, त्यामुळे वारंवार झोप मोडते, सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. अनेक महिलांना चिडचिड, भावनिक अस्थिरता, लवकर राग येणं, उगाचच रडू येणं, चिंता वाटणं अशी लक्षणंही जाणवतात. याचा अर्थ त्या मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत असा होत नाही. ही हार्मोनल बदलांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याशिवाय सांधेदुखी, स्नायू दुखणे, कामात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, वजन वाढणे आणि विशेषतः पोटाभोवती चरबी साचणे अशी लक्षणेही दिसू शकतात. मात्र एक

0: गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. काही महिलांना काहीच त्रास होत नाही, तर काहींना दैनंदिन जीवनावर परिणाम होईल इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. काही महिला विचारतात, डॉक्टर मला पाळी अनियमित झाली आहे म्हणजे मला मेनोपॉज झालाय का? याचं उत्तर असं आहे की केवळ पाळी अनियमित होणे म्हणजे मेनोपॉज नाही, तर सलग एक वर्ष पाळी न येणं म्हणजेच मेनोपॉजची निश्चिती आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर जर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला तर तो कधीही दुर्लक्षित करू नये, तो सामान्य समजू नये, कारण ते कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचा शेवट नाही, उलट मुलांची जबाबदारी कमी झाली असते, स्वतःसाठी वेळ मिळू लागतो आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची ही सर्वोत्तम संधी असते. योग्य माहिती, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतला तर हा काळ आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगता येतो. पुढील भागात आपण मेनोपॉज नंतर शरीरात होणारे बदल, हाडांचे आरोग्य, हृदय, मधुमेह, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य आणि योग्य जीवनशैली यावर सविस्तर चर्चा करूयात.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. परिसर. श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: पर्यावरण संरक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञ काय करू शकतो परिसरच्या कार्यक्रमात आज आपण हे पाहू. वास्तुशास्त्रज्ञ घराची रचना करताना निसर्गाशी सुसंगत विचार करू शकतात. घराची दिशा अशी ठेवता येते की नैसर्गिक हवा आणि प्रकाश जास्त प्रमाणात मिळेल, त्यामुळे दिवसा कृत्रिम लाईट आणि एसीचा वापर कमी होऊ शकतो. अंगण, झाडे, पाण्याचे स्रोत यांना महत्व देऊन घर अधिक पर्यावरणपूरक बनवता येते. पूर्वीच्या पारंपरिक भारतीय घरांमध्ये नैसर्गिक थंडावा असायचा. आज आधुनिक तंत्रज्ञानासोबतच त्या पारंपरिक संकल्पना पुन्हा वापरणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राचा उद्देश फक्त शुभ अशुभ इतकाच नसून निसर्गाशी समतोल राखणारी जीवनशैली तयार करणे हाही असायला हवा. अनेक वेळा अनेक वास्तुशास्त्रज्ञ अमुक ठिकाणी हिरवा रंग असायला हवा असे सांगतात. त्या ठिकाणी घरमालकाला हिरव्या रंगाचे पट्टे ओढणे असे सांगायच्याऐवजी झाड लावले तर जास्त चांगले होईल असे सजेस्ट करता येऊ शकते. तसेच घरातील कचरा निर्मूलन करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा असे समाजात प्रबोधनही करता येईल. बरेच वास्तुशास्त्रज्ञ रोज बाथरूम घासावी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत सांगतात, तर प्लास्टिक वेगळे ठेवावे, ते धूळ माती तसेच स्वयंपाकघरातील कचऱ्यामध्ये मिक्स होऊ नये असेही घरमालकाला सांगू शकतात. आणि स्वयंपाकघरातील कचरा हा जिवंत असतो, त्याचे बागेतील महत्व एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने सांगितले तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर सकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. घर म्हणजे बागेसकट घर अशी संकल्पना रुजवायला हवी. त्यासाठी प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाने आग्रहाने घनकचरा व्यवस्थापन आणि त्यामधून निर्माण होणारी बाग ही घराला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करू शकते हे समजून घेऊन त्याचा प्रचार प्रसार करता येऊ शकतो. यातून तयार होणारे समाजमन हे सशक्त आणि श्रद्धावान असेल. आपल्या संस्कृतीत नक्षत्रावरूनही झाडे लावण्याची सुद्धा मान्यता आहे. त्याचाही सखोल अभ्यास वास्तुशास्त्रज्ञांनी केला तर सर्वांगीण विचार करणारा वास्तुशास्त्रज्ञ अशी त्यांची महती निर्माण होऊ शकते.

0: मधमाशांचे पोळे जर घरात केले तर घराला हानिकारक नसून उलट तुमच्या घरात निसर्गाला सुरक्षित स्थान तयार होऊ शकते. बागेमध्ये पक्ष्यांचे असणे हे रासायनिक फवारणी केली नाही तरच शक्य आहे. रासायनिक खतांद्वारे बागेतील जमीन आपण मृतप्राय करतो आहोत आणि हे खूप महान पातक आहे. अशा गोष्टी घरमार्काला समजून सांगणे हे वास्तुशास्त्रज्ञ नक्कीच करू शकतात. त्यातून निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध दृढ होतील आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल होईल यात शंका नाही. आज आपण वास्तुशास्त्रज्ञ कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणात मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकणार आहात.
3: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो, नको काय म्हणतेस?
4: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
4: मग चालतंय की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
2: सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या. एक गाणे ताजे तवाने 7:20. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल 7:25. 7:40 गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात, मॉर्निंग न्यूज 8:15 आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या. चिंतन हात चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40 प्रसारित होईल. लखलख चंदेरी या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत 8:55. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30 क्रीडांगण या कार्यक्रमात सॉफ्टबॉलची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आम्ही प्रसारित करणार आहोत. 9:30 भावधारा मराठी चित्रपट संगीत सकाळी 10:00. 10:15 सामुदायिक गायन पाठ. एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 10:30 सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम 11:40.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेकी इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता हिरेमठ यांची मुलाखत, तसंच पर्यावरण श्लोक लेखन नंदा हरम यांचं. 1 वाजता हिंदी मधल्या बातम्या. 1:05 गीतवहार. 1:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या. यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 1:45 भाववधारा. आयसी अक्षरे रसिके 1:55 दुपारी 2 वाजता कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. दोपहर समाचार 2:15 2:30 नाद ब्रह्म या कार्यक्रमात समीर दुबळे यांचं गायन राग मधमाथ सारंग आपल्याला ऐकता येईल. 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, युवणी 5:30 यामध्ये स्टे ट्यून या सदरात निनाद भारताचा हा कार्यक्रम, 6 वाजता हिंदी मधल्या बातम्या, लोकसंगीताच्या कार्यक्रमात 6:05 भावेश कोटंगले आणि सहकलाकारांनी गायलेली लोकगीतं आम्ही प्रसारित करू. संस्कृत मधल्या बातम्या 6:20 सहक्षेपित केल्या जातील. 7 वाजता प्रादेशिक बातम्या, अर्थविशेष 7:15.

0: 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात खरीप पिकातील तणांचा बंदोबस्त प्राध्यापक एन वाय पाटील यांची मुलाखत आपल्याला ऐकता येईल. 8:00 पुनःप्रसारण. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या. भावधारा 8:15 8:30 संसद समीक्षा. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ऍट 9. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय हे कार्यक्रम. रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण सहक्षेपित केलं जाईल. 11:00 हिंदीमधल्या आणि 11:05 इंग्रजीमधल्या बातम्या सहक्षेपित केल्या जातील. ही होती आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. 7:07 आज दिनांक 22 जुलै 2026. आजचा सुविचार. हजार वेळा आपल्या आदर्शाला धरून राहण्याचा प्रयत्न करा आणि हजारही वेळा अपयशी झालात तरी फिरून एक वार कंबर बांधून पुन्हा प्रयत्न करा.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 6 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
4: आपल्या मुलीच्या सुरक्षित, सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या.
5: सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा.
4: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास. पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम.
5: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा.
4: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94-22-500. सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा.
6: सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेविषयी केलेलं आवाहन.
7: माननीय भारत निवडणूक आयोगाला मतदार याद्या तयार करण्याच्या आणि त्यामध्ये सुधारणा करण्याच्या कायदेशीर अधिकार आहे. माझं एकही आव्हान आहे की प्रत्येक BLO जे आमचे आहे घरोघरी भेट देत आहेत आणि फिलअप केलेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे ते कलेक्ट करत आहेत. माझे सगळे सांगलीकरशी विनंती आहे की आपण सगळे आपले जे प्राप्त झालेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे त्यांचे सगळे बाबी ज्या ज्या माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ते अचूकपणे एन्युमरेशन फॉर्म मध्ये आपण भरा आणि BLO आपल्या घरी भेट दिल्यानंतर आपण ते भरलेला एन्युमरेशन फॉर्म त्यांच्या हाती एकदा पुन्हा खात्री करून त्यांच्या हाती द्यावी, जेणेकरून आपल्या नाव, आपली अचूक माहिती, येणारा जे यादी तयार होणार आहे यादीमध्ये अचूकपणे तो नाव जे आहे समाविष्ट केली जाईल. फक्त एकच आहे की कोणी जे आहे याच्यामध्ये एन्युमरेशन फॉर्म BLO-कडे द्यायला ते विसरू नका, कारण आपल्या जर एन्युमरेशन फॉर्म BLO-कडे जर प्राप्त नाही झाले तर आपले नाव जे आहे पुढील मतदार यादीमध्ये येण्यामध्ये प्रॉब्लेम होईल, कदाचित ते नाव बाद पण पडू शकतात. तर भारत निवडणूक आयोगाच्या जे ध्येय आहे की एकही जेन्युइन मतदार या SIR कडून ते त्यांचे नाव वगळले जाणार नाही, या जे हेतू आहे याला थोडा आम्ही मदत करू, याला अजून शक्ती देऊ आणि थोडा इनिशिएटिव्ह लोकांकडून येणे अपेक्षित आहे की आपण आपल्या घरी BLO-नी भेट दिली ते आपण 100% आपले सगळे एन्युमरेशन फॉर्म जे आपल्या घरातला प्राप्त झालेला आहे त्याला भरून संबंधित BLO-कडे प्रत्यर्पित करावी, जेणेकरून त्यांनाही आपल्या पूर्ण यंत्रणाला, शासनाला आपलं नाव अचूकपणाने ते जे शेवटची जी यादी आहे त्याच्यामध्ये घेणे आमच्याकडे पण शक्य होईल.
6: श्रोतो, SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिये संदर्भात आपण सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्याशी बोललो. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील.

0: त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 6 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
4: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
3: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार,
4: आकाशवाणी सांगली,
3: पहिल्यापासून चांगली.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेखी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 1:30 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: सतारीचे बोल असोत
5: की मांजूळ बासरे,
4: शततारांची संतूर असो

0: सुदूर सर्वदूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, काही क्षणातच प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील सुदुंद्रे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी. आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वद्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वद्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपर फुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपर फुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींनी काल केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेऊन विविध मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनी काल आंदोलकांचे नेते अभिजित दिपके यांची नवी दिल्लीत भेट घेतली. दरम्यान नीट पेपर फुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरात 3 आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील मौजे सुदुंद्रे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या जमिनीवर एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ उभारण्यात येणार असून आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध प्रशिक्षणांसह विविध स्वरूपाच्या आपत्तींवर मात करण्यासाठीची कृती दलं तैनात राहणार आहेत. यामुळे राज्यात आपत्कालीन

व्यवस्थित उपाययोजना करता येईल. या दृष्टीनं देशातील एकमेव अशा समर्पित नागरी दल म्हणून एनडीआरएफला ही जागा विनामूल्य भोगवटादार वर्ग 2 म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर 2026-27 करता आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे, परभणी या 10 जिल्ह्यांची आणि 177 तालुक्यांची विस्तारित आकांक्षित जिल्हे तालुके म्हणून निवड करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच लोकायुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास

0: क्रीडा प्रकारांना पोषक वातावरण तयार करून देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. या कार्यक्रमादरम्यान राज्यपालांनी स्वयंसिद्धा या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संबंधित महिला सक्षमीकरण पोर्टलच्या संदर्भात राज्यातील विद्यापीठ समन्वयकांशी दूरस्थ पद्धतीने संवाद साधला. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत फारसा समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी पावसानं अजूनही ओढ दिली आहे. शेतकरी वर्गाला पुरेशा आणि सर्वदूर पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गेल्या 2 महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा करणारा बळीराजा पावसानंतर काहीसा सुखावला असला तरी समाधान व्यक्त करत असतानाही त्याच्या मनात अजूनही चिंतेची छाया आहे. अल्निनोचा फटका बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांना जवळपास बसला असल्याने गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. पावसापासून वंचित असलेल्या मात्र खानगाव आणि मोताळा तालुक्यात अल्निनोचा प्रभाव जास्त प्रमाणावर जाणवला. त्यामुळे मान्सून वेळेवर येऊनही बुलढाणा जिल्ह्यात दडी मारून बसलेला जिल्ह्यातील संपूर्ण 13 तालुक्यात पेरणी झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस झाला नव्हता. पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्याने उगवलेली सोयाबीन, कपाशी, तूर, मूग ही पिके पिवळी पडून करपू लागली होती. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी सुद्धा केली होती. एकंदरीत च्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांना आशेचा किरण दिला असला तरी मात्र शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा अजूनही कायम आहे. खरीप हंगाम वाचवण्यासाठी आणि जलाशय भरण्यासाठी अजूनही मुसळधार पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.
0: रेशीम संचालनालय आणि भारतीय कृषी उद्योग फाउंडेशन अर्थात बायफच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील टसर इथे विशेष विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत काल या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात खुळूस फाटा इथं पार पडलं, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण काल माळीनगरमध्ये पार पडलं. आज रात्री या पालख्यांचा मुक्काम अनुक्रमे भंडी शेगाव आणि पिराची किळोरी इथल्या पालखी तळावर असणार आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागांमध्येही काल दिवसभर जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. पुणे आणि जालन्यातही काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर विदर्भात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील सुदुंद्रे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी. आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. एक गाणे ताजे तवाने.

किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत मिलिंद इंगळे यांचं होतं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोत्याहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू म्हणजे आषाढी वारी. संतांच्या विचारांचा वारसा जपत लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावानं पंढरपूरच्या दिशेनं पायी प्रस्थान करतात. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं आणि उत्साहानं सुरू आहे. मात्र लाखो वारकऱ्यांचा हा भक्तीचा प्रवास सुरक्षित सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. वारीच्या मार्गांचं नियोजन, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवा, स्वच्छता, पिण्याचं पाणी, आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रण कक्ष तसंच विविध शासकीय विभागांमधील समन्वय या सर्व बाबींचं काटेकोर नियोजन केलं जातं. एका मोठ्या जनसमुदायाच्या व्यवस्थापनाचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या या नियोजन

0: भूषण प्रक्रियेविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण जाणून घेणार आहोत. आणि या कार्यक्रमात आपल्याशी आज संवाद साधणार आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारीमध्ये वेगवेगळे घटक कार्यरत असतात. वारीचे विश्वस्त असतील, प्रत्येक दिंडीचे प्रमुख असतील, पोलीस यंत्रणा असेल, जिल्हा परिषद आणि इतर ज्या काही कर्मचारी अधिकारी काम करत असतील, ह्या सर्वांच्या बरोबर योग्य अशा प्रकारचं दळणवळण, संदेशाची देवाणघेवाण ही खूप महत्वाची बाब असते. आणि म्हणून कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणासाठी काय व्यवस्था करावी लागेल याचा विचार केला जातो. उदाहरणार्थ जे जे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्वांच्या टेलिफोन्स म्हणजे मोबाईल नंबरची यादी किंवा डायरी प्रकाशित केली जाते आणि ती त्या त्या प्रत्येकाकडे ती उपलब्ध असते. म्हणजे विश्वस्तांचे नंबर असतील, दिंडी प्रमुखांचे नंबर असतील, संबंधित विषयाशी जे अधिकारी काम करतात इन्सिडेंट कमांडर त्यांचे पण नंबर त्याच्यामध्ये लिहिले असतात. म्हणजे एखाद्या दिंडीला आरोग्यविषयक काही अडचण आली तर त्या क्षेत्रामधला कोणत्या अधिकाऱ्याला संपर्क करावा हे त्या दिंडी प्रमुखाला माहीत असतं. मग आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये ही जी काही माहितीची देवाणघेवाण आहे ही चालू राहते. याचबरोबर आपापसामध्ये अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा म्हणजे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्यामधलं प्रशासन यांच्यामधल्या समन्वयासाठी सुद्धा एक स्वतंत्रपणे कम्युनिकेशन चॅनेल असतात जेणेकरून याच्यामध्ये सुद्धा जी काही माहितीची देवाणघेवाण होते. पोलीस एवढे 10-15 लाख ज्या वेळेला वारकरी एखाद्या गावी जातात त्यावेळी तिथले मोबाईल टॉवर्स जॅम होऊन जातात, एवढा ताण त्याच्यावर करू. मग त्याच्यासाठी बेस स्टेशन्स, त्याच्यासाठी रिपीटर स्टेशन, त्याच्यासाठी मोबाईल टॉवर्स हे सर्व नियोजन केलं जातं आणि मग त्या त्या ठिकाणी हे जे काही टॉवर्स असतात ते तिथून उभे केले जातात आणि त्यासाठी ज्या जे काही मोबाईल सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या स्वतःहून पुढे येतात जेणेकरून या ज्या दळणवळण माहितीच्या देवाणघेवाण किंवा दळणवळणामध्ये कुठल्या प्रकारची अडचणी येऊ नये. आणि मग आपत्तीच्या वेळेला सगळ्यात जर महत्वाचा काही जर भाग असेल तर योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं याच्यामध्येच त्या व्यवस्थापनाचं यश अवलंबून असतं. आणि म्हणून दळणवळण आणि संदेशवहन याच्यासाठी आवश्यक उपाययोजना हा सगळ्यात महत्वाचा घटक या पूर्ण नियोजनामध्ये निश्चितपणे. पालखी मार्गावर वारकरी जेव्हा मार्गस्थ होतात त्यावेळेला वेगवेगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी ते थांबत असतात, विसाव्याच्या ठिकाणी थांबतात.

याला म्हणूयात की महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जर 10 ते 15 लाख वारकऱ्यांची जर शौचालयाची व्यवस्था करायची असेल तर त्याचं नियोजन करणं खूप खूप जिकिरीचं असतं. म्हणून मग प्रत्येक वेळेला किती प्रकारची शौचालयं आपल्याकडे उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला. मग ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक शौचालयं असतील, शासकीय वेगवेगळ्या याच्यामधनं शौचालयाची निर्मिती झाली असेल तर काही मंगल कार्यालयामध्ये शौचालयं असू शकतात, काही हॉटेल्समध्ये शौचालयं असू शकतात, त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याचं लोकेशन कुठे आहे ते पण निश्चित केलं जातं आणि त्याच्यानुसार मग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लागणारी फिरती शौचालयं किती लागतील, टेम्पररी शौचालयं किती निर्माण करावी लागतील याचं पण नियोजन केलं जातं. आता कितीही म्हणलं तरी शौचालयं अपुरीच पडतात. म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने 1-2-3 वर्षापूर्वी खूप छान उपक्रम केला. याच्यामध्ये शासनाने ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयाकरता एक मोहीम हाती घेतली होती आणि घरटी आता त्याच्यासाठी अनुदान दिलं गेलं आणि लोकांना प्रवृत्त केलं गेलं की तुम्ही स्वतःच्या घरामध्ये शौचालय बांधा. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयांची संख्या खूप वाढलेली आहे. आणि मग विचार असा आला की मग जर या व्यक्तिगत शौचालयांचा जर वापर केला गेला तर मोठ्या प्रमाणावर शौचालय उपलब्ध होऊ शकते. पूर्वी वारी ज्यावेळेला गावी यायची त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये त्यांची ठरलेली मुक्कामाची ठिकाणं असतात, ठरलेली घरं असतात आणि ती कुटुंब त्या वारकऱ्यांची व्यवस्था करतात. पण आता वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असेल तर वारकऱ्यांच्या या गरजा जर पूर्ण करत असतील तर ती फार मोठी सेवा होऊ शकते. हा एक चांगला विचार गावागावांमधनं पोचवला गेला आणि ज्या व्यक्तीला मग आपल्या घरातलं व्यक्तिगत शौचालय वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्याची संमती घेण्यात आली आणि मग त्याच्या शौचालय जर तो देत असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा पाणी पुरवठा तिथं व्यवस्थित होतो का नाही याची पण जबाबदारी शासनाने घेतली. आणि मग गावामध्ये ज्यावेळी वारकरी गेले तेव्हा असे जे काही व्यक्तिगत शौचालयाचा वापर करू देणाऱ्या घरांवर पांढरे झेंडे लावण्यात आले आणि वारकऱ्यांनी माहिती देण्यात आली की ज्या घरावर पांढरा झेंडा आहे त्या व्यक्तीनं किंवा त्या कुटुंबानं आपलं शौचालय आपल्याला त्या वापरासाठी खुलं ठेवलेलं आहे आणि त्या अर्थी ती एक वेगळी सेवा वारकऱ्यांची ते कुटुंब करू इच्छित. आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 90,000 जास्त जी काही व्यक्तिगत शौचालय ती वारकऱ्यांना वापरायसाठी उपलब्ध झाली आणि त्यामुळं मग सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची घाण होणं किंवा दुर्गंधी पसरणं हे प्रमाण खूप कमी झालं आणि त्याच्यातून निर्माण होणारी रोगराई पण खूप कमी झाली. आणि या ही जी काही चळवळ आहे ज्याच्यामध्ये केवळ पांडुरंगाला जाण्याच्या ऐवजी जो पांडुरंगाला जातो तो वारकरीच पांडुरंग आहे तो समजून सेवा हा जो काही मूळ त्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा किंवा एकूणच वारीचा जो आत्मा आहे तोच लोकांना जर व्यवस्थित समजला आणि उत्साहाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि हे खूप छान उपक्रम वारीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला आता पाहायला मिळतो. वारकरी ज्या वेळेला मार्गस्थ किंवा मार्गक्रमण करत असतात त्यावेळेला स्वच्छता एक महत्त्वाचा विषय असतो. ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये स्वच्छता करण्यासाठी संबंधित यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करतात. मग स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे कारण मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो त्यासाठी मग त्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करणार, वाहतूक कशी करणार, त्यासाठी मग वेगळ्या गाड्या, घंटा गाड्या किंवा त्या ठिकाणी कचरा उचलण्याची वेगळी व्यवस्था ह्या सर्व गोष्टी ह्या महानगरपालिकेमार्फत किंवा ग्रामपंचायतमार्फत केल्या जातात. जिल्हा परिषदेमार्फत पण याला निश्चितपणे मनुष्यबळ, गाडी, गाड्या सगळं दिल्या जातात आणि हा कचरा एकत्रित केल्यानंतर पुन्हा त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याही बाबतीमध्ये नियोजन केलं जातं. आता या सर्व कार्यक्रमामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये पण वेगळे काही विषय हाताळले गरजेचे असतं. उदाहरणार्थ जेव्हा देहू आणि आळंदी मधून महानगरपालिका क्षेत्र पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये वारकरी येतात त्यावेळेला बरेच वारकऱ्यांना तिथल्या रस्ते कुठले आहेत, कुठल्या मार्गाने मार्गस्थ व्हायचं, कुठल्या मार्गाने जाऊ नये किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन संबंधित पोलीस यंत्रणेने कसं केलेलं आहे याची माहिती त्यांना नसते. मग त्यासाठी माहिती पथकं त्या ठिकाणी निर्माण करणं किंवा दिशादर्शक फलक लावणं किंवा त्याच्यामध्ये बॅरिकेड्स करणं हे पोलिसांच्या सहकार्याने संबंधित महानगरपालिका करते. त्या रस्त्यांची डागडुजी करणं, त्या ठिकाणी जर फांद्या वाढल्या असतील, झाडं वाढल्या असतील तर त्याची साफसफाई करणं, मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करून तो त्या ठिकाणी मुक्कामाची चांगली व्यवस्था करण्यासाठी जी जे आवश्यक उपाययोजना आहे ते संबंधित वॉर्ड ऑफिसर महानगरपालिकांचे हे करत असतात. आणि मग याच्यामध्ये CCTVचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. दोन्ही पोलीस मुख्यालय याच्यामध्ये ज्या वेळेला बंदोबस्त देतात त्यावेळेला महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी, चौकाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ट्रॅफिकचे इश्यूज आहेत त्या ठिकाणी CCTVद्वारे त्याच्यावर नियंत्रण केलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वॉच टॉवर्स उभा केले जातात की गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी किंवा जर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठी पोलीस दलं तैनात केली जातात, त्यासाठी

0: स्वतंत्र मनुष्यबळाची निर्मिती केली जाते. त्यामुळे पोलिसांचा जो काही त्याच्यामधला महत्वाचा जो भाग आहे तो एकतर पालखी आणि पालखी बरोबरचे येणारे ज्या काही दिंड्या आहेत त्यांना सुरक्षितता देणं, त्यासाठी मग पायलट कार्स, त्यासाठी एस्कॉर्टच्या कार्स किंवा ते मनुष्यबळ, हा एक म्हणजे पालखीची सुरक्षितता हा एक महत्वाचा भाग. आणि त्याच्या बरोबर मग त्याच्यासाठी अनुषंगिक जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचा पार्ट आहे, मग जड वाहनं कुठून सोडणार, दुचाकी कुठून सोडणार, चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसा मार्ग चांगला करणार, यासाठी मग बॅरिकेड्स करणं, दिशादर्शक फलक लावणं, माहिती पथक माहिती देण्यासाठी पथकं उभारणं किंवा स्टॉल्स उभारणं, हे वॉच टॉवर्स उभारणं, या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि याचं कम्युनिकेशनसाठी मग कंट्रोल रूम्समध्ये पण अशा प्रकारची व्यवस्था केली जाते की जेणेकरून एखादी जर घटना अनुचित घडली त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी काय व्यवस्था करता येईल याचं पण नियोजन केलं जातं. तर यामध्ये मग हा जो समन्वय जो असतो, महानगरपालिका आयुक्त असतील, महानगरपालिकेचे इतर वॉर्ड ऑफिसर आणि त्यांचे कर्मचारी अधिकारी, पोलीस यंत्रणेचा सगळ्यात संपूर्ण एवढा प्रचंड मोठा ज्याच्यामध्ये अगदी दिवसभर त्या सर्व आणि रात्री सुद्धा सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आणि या ज्या गोष्टी ज्या आहेत ट्रॅफिकच्या बाबतीतल्या उपाययोजना, यासाठी खूप मोठा समन्वय आवश्यक असतो. आणि शहरी भागामधलं पालखीचं नियोजन हे खूप अवघड आहे, कारण शहरामध्ये एकतर जागेची कमतरता असते, शहरामध्ये संसाधनं जरी जास्त असली तरी ती संसाधनांचा वापर चांगल्या पद्धतीनं करणं हे पण खूप मोठं चॅलेंज असतं. शहरामध्ये मुळातच गर्दीची ठिकाणं मोठ्या प्रमाणावर असतात आणि मग त्यासाठी मग शाळा बंद करणे, सुट्टी देणे किंवा वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळे आदेश पारित करणं, हे सर्व आदेश हा सुद्धा त्या व्यवस्थापनाचा एक भाग असतो. मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी मार्ग असेल त्या ठिकाणी दारूची दुकानं बंद करणे, कत्तलखाने बंद करणे, त्या ठिकाणी हॉटेल्समधल्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी पथकाची निर्मिती करणे किंवा ह्या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळे आदेश पारित करावे लागतात. आणि आपत्ती व्यवस्थापन किंवा त्या त्या कायद्यातल्या तरतुदी वापरून जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी किंवा संबंधित समजा अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी हे सर्व त्याच्यामध्ये आदेश पारित करतात आणि त्याच्यानुसार त्याची पाहणी करतात आणि त्याचं जर त्या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई पण केली जाते. त्यामुळे अशा विविध संस्था किंवा विविध कार्यालय आणि त्यांच्यामधले हे विविध सर्व गोष्टी करणं हा एक आणि त्याच्यामध्ये समन्वय राखणं हा खूप असा जिकिरीचा असा भाग असतो आणि त्यासाठी त्याचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं जातं आणि अंमलबजावणी पण खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जातं. या सर्व सोहळ्यामध्ये अनेक उत्साही नागरिक काहीतरी करावं या भावनेने येतात. अशा प्रकारच्या जे काही स्वयंसेवकांचं सुद्धा मदत प्रशासन घेतं आणि मग आपण या स्वयंसेवकाची नोंदणी करतो. मग एखादं कॉलेज असेल त्या कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, एखादं कार्यालय असेल तिथले काही कर्मचारी असतील, त्यांना विशिष्ट कामासाठी नेमून दिलं जातं, त्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं. होमगार्ड्स किंवा इतर अशा प्रकारच्या जे काही यंत्रणा आहेत, एनसीसी असतील, एनसीसी कॅडेट्स असतील, त्यांचा पण वापर केला जातो. आणि मग त्यांना वेगवेगळ्या उदाहरणार्थ स्वच्छता, उदाहरणार्थ सुरक्षितता, उदाहरणार्थ गर्दीचं नियंत्रण, ट्रॅफिक नियंत्रण, या अशा छोट्या छोट्या किंवा वैद्यकीय काही त्याच्यामध्ये जर काही मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असतील, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, त्यांचा सुद्धा आपण वापर करून घेतो, त्यांना पण आपण प्रशिक्षण देतो. प्रशासन त्यांना जबाबदारी निश्चित करून देतं, त्यांच्या कुणीतरी नोडल ऑफिसर असतो त्याच्यावरती जबाबदारी टाकली जाते. आणि मग पालखीच्या त्या काळामध्ये ही सर्व मंडळी उत्स्फूर्तपणे मात्र ठरवून दिलेलं काम व्यवस्थित करतात.
1: श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर श्रद्धा, शिस्त, सामाजिक एकता आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा अतिशय सुंदर मिलाप आहे. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाकडून केले जाणारे सूक्ष्म नियोजन, विविध विभागांचा समन्वय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक सक्षम होत आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण पालखी सोहळ्याच्या नियोजनामागील प्रशासनाची भूमिका, त्यामागची व्यापक तयारी जाणून घेतली. या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केल्याबद्दल यशदाचे महासंचालक आणि पुण्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे सर यांचं मनःपूर्वक आभार. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, तर पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:40 आणि 27 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत गाणी मनातली.

0: ग्रेस यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत श्रीधर फडके यांचा होता.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 6 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
4: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आपल्या मुलीच्या सुरक्षित सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या.
1: सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जैतापूर सातारा.
0: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास. पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम.
1: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा.
0: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94225100. सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जैतापूर सातारा.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र, सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपर फुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब. INS मालवण या पाणबुडी रोधक युद्धनौकेचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपरफुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी काल नवी दिल्लीतील डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली, तसंच लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला भेट देऊन आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राजधानीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्वरित हलवण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला. वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास सरकारचा कोणताही आक्षेप नाही, असं केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी 3 तहकूब करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकंदर सुमारे 58 कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत, अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. यापैकी 32 कोटींहून अधिक जनधन खाती महिलांची असून सुमारे 45 कोटींहून अधिक खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत, असं त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसेडोनिया देशाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार परिषदेला संबोधित केलं. बाल्कन आणि युरोपियन बाजारपेठांसाठी औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचं संयुक्त उत्पादन करून उत्तर मॅसेडोनियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारताचा औषध निर्माण

उद्योग सज्ज आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. या दौऱ्यात त्यांनी भारत आणि उत्तर मॅसेडोनिया यांच्यातले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रपती मुर्मू आज पोगजे इथल्या मदर तेरेसा स्मारकाला भेट देणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती मुर्मू आज उत्तर मॅसेडोनियाचा आपला दौरा संपवून रोमानियाकडे रवाना होतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तामिळनाडूतल्या कोईम्बतूर आणि तिरुप्पूर या शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते कोईम्बतूर इथल्या GKNM नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच तिरुप्पूरमधल्या अविनाशी लिंगेश्वर शिवमंदिरालाही भेट देणार आहेत. INS मालवण ही पाणबुडी रोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. कर्नाटकातील कारवार इथं आज या युद्धनौकेचं जलावतरण होणार आहे. देशाच्या स्वदेशी जहाज बांधणी उपक्रमातील हा एक आणखी महत्वाचा टप्पा आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. चंदीगडमध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. ब्रिक्स देशांमधील आरोग्य सुरक्षा, साथीच्या रोगांविरुद्ध लढा देण्याची सज्जता, डिजिटल आरोग्य, नवोन्मेष, परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता, पारंपरिक पूरक आणि एकात्मिक औषधं, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य मजबूत करण्यावर या मंत्रीस्तरीय बैठकीत चर्चा होईल असं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी सज्जता ही या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. इराणनं त्यांचा अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका जोरदार हल्ला करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते काल व्हाईट हाऊसमध्ये लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन यांच्यासोबत चर्चा करताना बोलत होते. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर इराणनं हल्ला केल्यास अमेरिका 10 पट अधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर देईल असंही ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान इराणचा अमेरिकेबरोबरचा संघर्ष वाढत असताना सर्वोच्च नेते मुस्तफा खामनेई यांच्याशी समन्वय अधिक दृढ करण्यात आला असून सरकारी निर्णय आता त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेतले जात आहेत असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी सांगितलं. अफगाणिस्तानमधील नुरिस्तान इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं काल अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अन्न पदार्थ आणि इतर मदत साहित्य पाठवलं. या कठीण काळात भारत अफगाण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममधील नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या NHPC कंपनीच्या बोगद्यात सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान आत अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्यानं आणि त्यानंतर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेचं कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास केला जाईल असं NHPC म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी FIH विश्वचषकासाठी हॉकी इंडियानं 20 सदस्यांच्या पुरुष संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करेल. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज PV सिंधूची लढत उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे. तर पुरुष एकेरी गटात भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी तसंच पुरुष दुहेरीतील जोडी MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन तसंच मिश्र दुहेरीतील रोहन कपूर ऋत्विका शिवानी गद्दे आणि तनिषा क्रास्टो ध्रुव कपिला या जोड्याही आज मैदानात उतरतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच पुढील 3 दिवसात आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तराखंड, पश्चिम राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत पंतप्रधान.

0: असं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब. भारतीय नौदलाची पाणबुडी रोधक युद्धनौका INS मालवणचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 55 सेकंद झाली आहेत. प्रसारणात आपल्यासोबत मी मधुरा पुजारी. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: खरा प्रमाण गोकुळ दूध
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: जीवनविद्या सांगते की शुभ इच्छा केल्यानं माणसाच्या मनस्थितीचं झपाट्यानं परिवर्तन होत राहतं आणि त्याची परिणिती माणसाची परिस्थिती आमूलाग्र सुधारण्यात होते. त्याचप्रमाणे नित्य शुभ इच्छा करीत राहण्यानं माणसाच्या बहिर्मनाचं शुद्धीकरण होत होत अंतर्मनाचं उदात्तीकरण होऊन त्याचं रूपांतर दिव्य मनात होतं. आता आपण शुभ बोलायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळं आणि तो समाजात नित्य राहत असल्यामुळं त्याचे संबंध इतर अनेक माणसांबरोबर येत असतात. त्याचप्रमाणे जगातील प्रत्येक माणसात सद्गुण आणि दुर्गुण असतात. सद्गुणांकडे दुर्लक्ष करून दुर्गुणांवर डोम कावळ्यासारखी टोच मारित राहणं फार सोपं असतं. सर्वसामान्यपणे माणसं हेच करत असतात. परंतु दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून राजहंसाप्रमाणे माणसांच्या सद्गुणांवर नजर स्थिर करणं आवश्यक असतं. सर्वसामान्य माणसांना हेच जमत नाही. याचं मुख्य कारण तसं करण्याची शिकवणच दिली जात नाही. चार पुरुष किंवा चार बायका एकत्र जमल्या की बघा, आपण चौकडी असं म्हणतो ना, त्याप्रमाणे चार पुरुष किंवा चार बायका एकत्र जमल्या की दुसऱ्यांची निंदा नालस्ती करण्यात ते अगदी सहज रमतात आणि रंगतात. परंतु हीच माणसं

दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक करण्यात रंगून गेलेली आहेत असं चित्र कधीच दिसत नाही. म्हणून डोमकावळे न होता राजहंस होण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असतं. वास्तविक प्रत्येक माणसानं इतरांच्या गुणांचं कौतुक केलं पाहिजे, इतरांनी केलेल्या चांगल्या कार्याची प्रशंसा केली पाहिजे आणि इतरांबद्दल चांगलंच बोलण्याची सवय ठेवली पाहिजे. यासाठी अट्टहासानं प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि असं करणं माणसाला जर शक्य झालं तर त्याला जीवनामध्ये यश, कीर्ती, संपत्ती आणि शांती प्राप्त होणं निसर्ग नियमांनुसार अटळ आहे. आता आपण शुभ आचार करणं म्हणजे काय ते पाहूया. समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसावर समाजाचं ऋण असतं. समाजाचं हे ऋण फेडणं प्रत्येक माणसाचं कर्तव्य असतं. या कर्तव्य धर्माचं जो पालन करत नाही तो देवाच्या दरबारामध्ये चोर ठरतो. ज्याची जशी कुवत आणि ताकद असेल त्याप्रमाणे माणूस समाजाचं ऋण फेडू शकतो. अन्नदान, रक्तदान, श्रमदान, ज्ञानदान, धनदान वगैरे शुभकर्म करून माणूस समाजाचं ऋण फेडू शकतो. शक्य होईल तेवढी इतरांना मदत करणं, सहकार्य देणं, इतरांचा आवर्जून मानसन्मान करणं अशी शुभकर्म करून माणूस समाजाचं ऋण फेडू शकतो. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाच्या वाट्याला आलेलं समाज उपयुक्त काम, मग ते काम कुठल्याही प्रकारचं असो, ते आवडीनं, प्रामाणिकपणे, उत्कृष्टपणे करण्यानं माणूस समाजाचं ऋण फेडू शकतो. आपल्या कुटुंबाचं म्हणजेच माता, पिता, पत्नी, मुलं यांचं योग्य रीतीनं पालन पोषण आणि रक्षण करणं, त्यांना सुख समाधान मिळेल अशा प्रयत्नात राहणं आणि मुलाबाळांना उत्तम प्रकारचं शिक्षण देऊन आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना राष्ट्राचे उत्कृष्ट नागरिक बनवल्यानं माणसाला समाजाचं ऋण उत्तम रीतीनं फेडता येतं. असे शुभ आचार केल्यानं माणसाचा आणि तो ज्या समाजात राहतो त्या समाजाचा दोघांचाही उत्कर्ष आणि उन्नती साधली जाते. थोडक्यात प्रचलित असलेली मूर्तीपूजा म्हणजे प्रत्यक्षात माणसानं निर्माण केलेल्या पाषाणाच्या मूर्तीचं पूजन होय. अशा तऱ्हेची मूर्तीपूजा उपासनेच्या प्राथमिक अवस्थेमध्ये ठीक आहे, परंतु ही प्रचलित मूर्तीपूजा करण्यातच देवाची भक्ती किंवा उपासना आहे आणि जन्मभर तेच करीत राहण्यातच आपलं कल्याण आहे या खोट्या समजुतीच्या आहारी अनेक तथाकथित भक्त आणि धर्ममार्तंड जातात ही मोठी खेदाची गोष्ट आहे. कवायती स्वरूपाचे कष्टिक, खर्चिक आणि वेळकाढू असे विविध प्रकारचे निरर्थक कर्मकांड आणि व्रतवैकल्य जन्मभर करीत बसण्यात परमेश्वराची भक्ती, उपासना किंवा धर्म आहे अशी लोकांची फार मोठी अंधश्रद्धा आहे. काय गंमत आहे पा, माणसानं प्रयत्नपूर्वक देवाच्या पातळीवर जाण्याऐवजी तो देवालाच स्वतःच्या पातळीवर खेचून आणण्याचा प्रयत्न करतो, या प्रकाराला काय म्हणावं. वास्तविक याआधी म्हटल्याप्रमाणे तथाकथित मूर्तीपूजेचं वर्म आणि खऱ्या धर्माचं नेमकं मर्म वेगळंच आहे आणि ते म्हणजे अशा तऱ्हेची तथाकथित पाषाणाची मूर्तीपूजा प्राथमिक अवस्थेत काही काळ केल्यानंतर परमेश्वराच्या खऱ्या मूर्तीपूजेकडे झेप घेणं हे होय. यासंदर्भात संतांची शिकवण सुद्धा सुस्पष्ट आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे जा किंवा सगुण भक्ती करता करता निर्गुण स्वरूपाच्या भक्तीकडे वळा असं संत लोकांना आवर्जून शिकवतात. शिवम भूत्वा शिवम यजेत हे शास्त्रवचन प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर महाराज या अभंगात स्पष्टपणे सांगतात, ते सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निजदेव नेणसी मुळी कोण, देवा नाही रूप

0: देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही। ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची। हरिपाठात माऊली सांगतात अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथुनी चराचर त्यासी भजे। ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती। आता ज्या नामदेव महाराजांच्या नावावर काही दंतकथा प्रसिद्ध आहेत ते संतश्रेष्ठ नामदेव महाराज कसल्याही प्रकारची भीडभाड न बाळगता स्पष्ट शब्दामध्ये काय सांगतात ते पहा। दगडाचा देव मानिला ईश्वर परी तो साचार देव भिन्न। दगडाचा देव इच्छा पुरवितो तरी का भंगतो आघाताने। पाषाण देवाची भक्ती जे करीती सर्वस्वी मुकती मूढपणे। पत्थराचा देव बोलतो भक्ताते सांगती ऐकती दोघेही मूर्ख। द्वादशीचे दिवशी झाला उपदेश देवाविणोस स्थळ नाही। तो देव नाम्या हृदयी दाविला खेचराने केला उपकार। जीवनविद्या सुद्धा स्पष्ट शब्दात सांगते निर्गुणाची उपासना करण्यात जी मौज आहे ती मौज सगुण उपासना करण्यात नाही। संतांना अभिप्रेत असलेली निर्गुण उपासना ही दोन प्रकारची असते। पहिला प्रकार म्हणजे व्यतिरेकात्मक अव्यक्त स्वरूपाची निर्गुण उपासना आणि दुसरा प्रकार म्हणजे अन्वयात्मक विश्वरूप व्यक्त देवाची उपासना। अव्यक्त निर्गुण स्वरूपाची उपासना आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात आहे आणि तेच आत्मस्वरूप विश्वामध्ये व्यापून राहिलेलं आहे अशा बोधात जीवन जगणं म्हणजे विश्वात्मक देवाची उपासना होय। याचाच भावार्थ असा की परमेश्वरी व्यवस्था विश्वात सर्वत्र असून त्या व्यवस्थेचं भान घेत घेत जीवन जगणं हीच परमेश्वराची खरी उपासना होय। उत्कृष्ट सिद्धांत सांगून सुरेख बोध करताना तुकाराम महाराज सांगतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ। ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा। कोणाही भूताचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे। तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे। आणि म्हणून जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून खरा धर्म आणि खरी मूर्तीपूजा माणसांनी एकमेकांना सुखी करण्यात आहे तर एकमेकांना दुःखी करण्यात अधर्म आणि मूर्तीभंजन आहे। ओम शांती शांती शांती।
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले। चिंतन हाच चिंतामणी।

आज चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 8:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी. आज यामध्ये मराठी चित्रपट संगीत.

0: अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सहकलाकारांनी गायलेलं जावई बापू जिंदाबाद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संदीप खरे यांची ही गीतरचना सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केली होती.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन नारे घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. चार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. येत्या शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10:00. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षाचालक श्रीयुत भगवान बुद्नूर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत, तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमधारी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: अभिजीत यांनी संगीतबद्ध केलेलं जितेंद्र जोशी यांचं गीत आपण ऐकलं. रूपकुमार राठोड आणि बेला शेंडे यांनी गायलेलं हे गीत कुटुंब या चित्रपटातलं होतं.
1: सुपरनिर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए सुपरनिर्मा. मैं सब तमाम
2: सचिन.
1: मम्मी
2: सुपरनिर्मा में है सचमुच अपनापन.

श्रोते हो, 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठलू.

वैशाली सामंत, उर्मिला धनगर आणि अमित राज यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. तू हिरे या चित्रपटासाठी संगीत अमित राज यांचं होतं. आणि याबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो नमस्कार. क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व जिज्ञासू क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. श्रोते हो, खेळ कोणताही असो शरीराबरोबरच मनालाही ताजतवानं करतो. सगळी मरगळ निघून जाते आणि एक सळ

उत्सळता उत्साह खेळाडूबरोबरच दर्शकाच्या मनात सुद्धा निर्माण होतो. कोणताही खेळ असो, तो देश, प्रांत, भाषा अशी कोणतीच बंधनं न मानता खेळाडूंच्या मनामनाला जोडतो, एक प्रकारचा निर्मळ आनंद आपल्याला देतो. आज आपण अशाच सॉफ्टबॉल या खेळाविषयी माहिती घेणार आहोत. ऐकूया सॉफ्टबॉल या खेळाची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे हिच्याशी दीपा तेलंग यांनी केलेली बातचीत.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, मैदानावर एखाद्या खेळाच्या नियमांच्या चौकटीत राहून खेळाडूचा झोकून देऊन मुक्त वावर हा त्याच्यातील खिलाडू वृत्तीचं आपल्याला दर्शन घडवतो. त्यासाठी आवश्यक असते ते त्या खेळाडूकडं त्या खेळाची अचूक माहिती आणि त्याचं कौशल्य. आज आपल्या कार्यक्रमामध्ये सॉफ्टबॉल या खेळाची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे ही आली आहे. तिच्याकडून आपण सॉफ्टबॉल या खेळाची माहिती घेऊया, त्याचबरोबर तिची आत्तापर्यंतची या खेळातली कामगिरी आणि तिची भविष्यातली स्वप्न याविषयी सुद्धा बोलूया. स्वरांजली, आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तर सुरुवातीला असं सांग, सॉफ्टबॉल हा काहीसा अपरिचित असा खेळ आहे. बऱ्याच जणांना या खेळाची अजून तितकी माहिती नाही आहे. तेव्हा आमच्या श्रोत्यांना सॉफ्टबॉल या खेळाविषयी तू काय सांगशील? हा खेळ कसा असतो?
1: हा एक सांघिक मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे. हा खेळ दोन टीममध्ये खेळला जातो, त्यांच्या मॅचेस भरवले जातात, अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो.
0: हा, प्रत्येक टीममध्ये किती साधारण खेळाडू असतात?
1: प्रत्येक टीममध्ये 16 खेळाडू असतात. 9 इनमध्ये म्हणजे आत खेळतात आणि बाकीचे सगळे राखीव असतात.
0: बर, या खेळाचा काही इतिहास आहे का?
1: इतिहास आहे. हा खेळ मूळचा अमेरिकेतील शिकागो या शहरात इनडोर बेसबॉल म्हणून सुरू झाला. हा खेळ 1887 सुरू झाला. ह्याचे जनक जॉर्ज हॅनकॉक हे होते. त्यांनी 1887 हा खेळ सुरू केला होता, पण तेव्हा जास्त साहित्य ह्या खेळाचे नव्हते, त्यामुळे त्यांनी पहिला लाकडी काठी घेऊन एखादा चेंडूसारखा आकाराचं काहीतरी बनवून त्यांनी हा खेळ सुरू केला, शोधून काढला हा नवीन खेळ.
0: बर,
1: असा हा खेळाचा इतिहास आहे.
0: बर, हा खेळ भारतामध्ये कधीपासून खेळला जाऊ लागला?
1: भारतामध्ये सॉफ्टबॉल 1944 सुरू झाला.
0: बर, म्हणजे अमेरिकेमध्ये उगम पावलेला हा सॉफ्टबॉल खेळ आता आपल्या भारतात सुद्धा खेळला जातो. हा खेळ कशा प्रकारच्या मैदानावर खेळला जातो? कारण काहीतरी एक विशिष्ट प्रकारचं मैदान या खेळाला असतं, हो ना? तर त्याबद्दल सांग की.
1: डायमंड म्हणजे आपला स्क्वेअर टाईप असं मैदान असतं. त्या स्क्वेअर मध्ये प्रॉपर सॉफ्टबॉलचं ग्राउंड ज्याला आपण म्हणतो, त्या स्क्वेअर मध्ये पूर्ण माती आणि जे आउटफिल्डर असतात म्हणजे त्याला आम्ही लॉंग असं म्हणतो, लॉंग वाले फिल्डर्स, त्या इथे थोडीशी हिरवळ म्हणजे ग्रास असं हे मैदान असतं प्रॉपर. ह्या साईडला म्हणजे जे साईडचं मैदान असेल त्या साईडला पण पूर्ण ग्रास येतो. आणि डायमंड शेपमध्ये आपण जो स्क्वेअरच्या बरोबर मध्ये पिचर असतो, म्हणजे पिचरची पोझिशन स्क्वेअरच्या बरोबर मध्ये,
0: पिचर म्हणजे बॉल टाकणारा,
1: बॉल टाकणाऱ्याची पोझिशन स्क्वेअरच्या बरोबर मध्ये आणि मधून तो बॉल जो मारणार आहे त्याच्याकडे टाकतो. जो बॉल मारणार आहे त्याच्या मागे बरोबर कॅचर बसतो बॉल पकडण्यासाठी.
0: बरोबर.
1: आणि जर पिचरनं बॉल टाकला आणि हिटरनं मारून तो त्या प्लेयरला जर फिल्डर्सनी पकडून आउट केलं तर तो तसा एक आउट धरतात. आणि रन्स धरायचे असले तर प्रत्येकाने मारून मारून पळायचं आणि जिथं कॅचर बसलाय आपला तिथे येऊन 4 बेस टच करून झाली की त्याला एक रन अशी काउंट करतो आपण.
0: बर बर.
1: आणि जर आपल्याला बिना पळता डायरेक्ट रन काउंट करायचे असेल तर पूर्ण मैदान असतं, त्याच्या बाहेर एक मार्किंग केलेली असती, म्हणजे आपला डायमंड शेप असतो ना, त्याच्या बाहेर अशी 30 बाजूच्या 2 कडा अशा वाढवल्या जातात लास्ट पर्यंत आणि एका विशिष्ट अंतरापर्यंत मैदान आखलं जातं असं हाफ सर्कल टाईप. आणि त्याच्या वरतून जर बॉल मारला आपण, म्हणजे

0: खालून नाही, वरतून जर गेला तर तो होम रन असं त्याला आपण म्हणू शकतो.
1: आणि त्याला न पळता रन मिळते.
0: न पळता म्हणजे आपल्याला कष्ट करायला लागत नाहीत की पळायसाठी. जर होम रन मारला तर आपण चार बेस म्हणजे कंपल्सरी आपल्याला चार बेस फ्री असं.
1: बर, सॉफ्ट बॉल या खेळासाठी काय काय साहित्य लागतं? म्हणजे खेळामध्ये हा एक बॉल आहे, त्या व्यतिरिक्त काय काय?
0: बॉल, बॅट म्हणजे त्याला आम्ही स्लगर असं म्हणतो, आणि कॅचर जो असेल म्हणजे त्याला लागू नये म्हणून चेस्ट गार्ड येतं, नीपॅड येतं आणि हेल्मेट येतं. स्कल, हेल्मेटला आम्ही स्कल असं म्हणतो. आणि बॅटर्स जे येतील त्यांना चुकून जर डोक्याला वगैरे पिचर कडून चुकून दुसरीकडे हात वगैरे सुटला, चुकून लागला तर म्हणून हिटिंग हेल्मेट असं त्याला म्हणतात, हिटरच्या डोक्यावर असतो. आणि बाकीच्यांना पकडायला ग्लोव्ज कंपल्सरी असतात, ग्लोव्ज प्रत्येकाला.
1: बर, हा हा एक मैदानी खेळ आहे, यामध्ये एक बॉल टाकणारा असतो आणि एक त्या बॉलला मारणारा असा असतो.
0: जो बॅटर असतो त्यानं बॉल मारायचा आणि जे फिल्डर असतात ते उभारलेले असतात ज्या पोझिशन मध्ये, त्यांच्या बरोबर गॅप मधून तो बॉल काढायचा, किंवा ज्या फिल्डर कडनं मिस्टेक होतील त्यामुळे तो बॅटर सेफ होतो.
1: बर,
0: तो बॉल मारून पळणार फर्स्ट बेस कडे. फर्स्ट बेसला जर तो तिथे फर्स्ट बेस पर्यंत पोहोचायच्या आधी जर बॉल पोहोचला त्याच्या आधी, आणि फर्स्ट बेसनं बेस असतो त्याला टच केलं म्हणजे पायानं टच करायचा असतो बॉल घेऊन, फिल्डर्सकडनं बॉल घेऊन तो बेस टच करायचा असतो. टच केल्यावर जर प्लेयर पोहोचायच्या आधी जर बॉल आला तर तो आउट, आणि जर पोहोचला बॉल यायच्या आधी तर तो सेफ. म्हणजे परत त्याच्यानंतरचा हिटर येईल त्यानं परत सेम त्याच्या सरकस करायचं.
1: तर ह्या खेळामध्ये बॉल टाकणाऱ्याला काय म्हणतात आणि त्या बॉलला मारणाऱ्याला काय म्हणतात?
0: जो बॉल टाकतो त्याला पिचर असं म्हणतात आणि जो बॉल मारतो त्याला हिटर असं म्हणतात. बॉल पकडणाऱ्याला कॅचर असं म्हणतात.
1: बर, या सॉफ्ट बॉलच्या जे संघ असतात त्याची काही काही विभागणी कशी असते? म्हणजे संघात किती खेळाडू असतात?
0: सॉफ्ट बॉलच्या संघात 16 खेळाडू असतात, त्यातले 9 खेळाडू आत खेळतात, म्हणजे आत म्हणजे इन मध्ये, आणि बाकीचे जे असतात ते राखीव असतात. आणि 10वा जो खेळाडू असतो म्हणजे एखाद्याला दुखापत झाली किंवा मॅच मध्ये ऍक्सिडेंटली काय तर झालं तर मग तो एक 10वा त्याला DH म्हणजे डायरेक्ट हिटर असं म्हणतात, तो खेळू शकतो म्हणजे आतमध्ये. आणि जर कुणाची जर बॅटिंग अशी डल वगैरे असली तर आपण त्या DHला खेळू शकतो. त्यामुळं 16 खेळाडू असतात, त्यातली 9 आत खेळतात आणि एक डायरेक्ट हिटर.
1: थोडक्यात 2 टीम मध्ये याच्या स्पर्धा होतात, याचं गुणांकन कसं असतं?
0: 3 प्लेयर आउट करायचे, जो म्हणजे आपली टीम असेल आणि दुसरी टीम हिटिंग करत असेल म्हणजे बॅटिंग करत असेल तर त्यांनी जर 3 प्लेयर आउट झाल्यावर आपण बाहेर जायचं आणि त्यांनी फिल्डिंगला येणार परत आपण हिटिंग करायची. आणि असे 3-3 आउट घेत गेले ना, म्हणजे जर आपल्या रन लागल्या, इनिंग म्हणजे 3 बॅटर आउट झाले आपले आणि त्यांचे 3 बॅटर आउट झाले की एक इनिंग संपली. तर तसं पुढं पुढं 7 इनिंगच्या मॅचेस म्हणजे असं नियम आहे. पण जास्त करून ऊन वगैरे जास्त असलं ना तर इनिंग्स कमी केल्या जातात. तर आम्ही जास्त करून 3 नाही तर 5 इनिंगच्याच मॅचेस खेळत आलो आहे. जास्त करून 5 इनिंगच्याच लास्ट अशा खेळल्या जातात आणि ज्यांच्या रन जास्त असतील त्यांच्या ती टीम जिंकली असं.
1: बर,
0: विजयी होतो संघ.
1: म्हणजे एकंदरीत त्या ज्या 5 इनिंग तुमच्यासाठी मिळणार दुसऱ्या टीमला पण 5 इनिंग मिळणार.
0: हा, त्यामध्ये तुम्ही किती रन काढू शकताय ते तुमच्यावर डिपेंड, तुम्ही किती चांगली बॅटिंग कराल त्याच्यावर डिपेंड की तुमच्या रन किती निघणार.

श्रोते हो अत्यंत लाघवी आणि तेवढ्याच बोलक्या शब्दामध्ये स्वरांजलीनं सॉफ्टबॉल या खेळाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर मांडलं. सॉफ्टबॉलची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे हिच्याशी दीपा तेलंग यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा।
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद।
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा।
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 2883। हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर।
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. येत्या शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10:00. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षाचालक श्रीयुत भगवान बुद्धनूर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत. तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा.

0: सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलेली बा भ बोरकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत यशवंत देव यांचं होतं.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 6 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

0: कुसुमाग्रजांची ही गीतरचना पद्मजा फेणाणी यांच्या आवाजामध्ये आपण ऐकली. संगीत गिरीश जोशी यांचं होतं.
1: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो, नको काय म्हणतेस?
2: पात्या, त्याचे दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया, आणि ते बी फास्ट.
2: मग चालतंय की?
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

श्रोते हो, 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठल.

0: श्रीकांत पारगावकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत सुधीर मोघे यांचं होतं.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन नारे घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. चार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: विभावरी आपटे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत सुधीर मोघे यांचं होतं.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 7 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका। येत्या शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षाचालक श्रीयुत भगवान बुद्धनूर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत, तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

कुसुमाग्रजांची ही गीतरचना आपण ऐकली. स्वर आणि संगीत सलील कुलकर्णी यांचं होता. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: घरकुल या चित्रपटासाठी सुरेश भट यांचं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. स्वर आशा भोसले यांचा होता.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
3: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं पारध या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला राम कदम यांचं संगीत होतं.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. मुंबईचा जावई या चित्रपटासाठी सुधीर फडके यांचं संगीत होतं आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज, सदा तरुण आकाशवाणी.

0: मुलांनो, हे देशभक्तीपर गीत आता तुम्हाला नीट समजलंय म्हणताही येतंय, तेव्हा आता तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या किंवा शाळेतल्या इतर मित्रमैत्रिणींना देखील नक्की शिकवा बरं का. नमस्कार मुलांनो.
1: सामुदायिक गायनपाठ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम

गातर हे मेरा दिल या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, आज 22 जुलै गायक मुकेश यांची जयंती. आजच्या कार्यक्रमात आपण त्यांनी गायलेली गीतं ऐकणार आहोत.

आनंद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. योगेश यांची ही गीतरचना सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केली होती. श्रोते हो, मुकेश 22 जुलै 1923 ही त्यांची जन्मतारीख, म्हणजे आज 103 वर्ष झाली. पहिलं गाणं त्यांनी जे गायलं ते 1941 साली, म्हणजे त्याही गोष्टीला 80 वर्षाहून अधिक काळ लोटलाय. पण आजही ज्यावेळी मुकेश यांची गाणी ऐकली जातात त्यावेळी प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. कुणाच्या दृष्टीनं मुकेश यांचं गाणं म्हणजे सुकून देणारं, मनाला शांतता देणारं. कुणाच्या दृष्टीनं मुकेश यांचं गाणं दर्द देणारं, कुठली तरी जखम उघडी करणारं. आवाजातली ही जादू मुकेश यांची. मुकेश यांचा प्रवास हा चित्रपटसृष्टीतला कधीच सोपा नव्हता. यायचं होतं चित्रपटसृष्टीत, गाणं ऐकायचं होतं, गाणं आवडत होतं, पण इच्छा मात्र नायक म्हणून चित्रपटसृष्टीत यावं, चित्रपटांमध्ये काम करावं हीच होती. देखणेही होते, मात्र प्रत्येक स्वप्न पूर्ण होतच असं नाही हे म्हणतात तेच घडलं. लोकप्रिय ठरलेल्या या गायकाबरोबर हे वेगळंच घडलं आणि आपणा रसिकांसाठी मात्र आनंद देणारं. मुकेश नायक म्हणून जरी प्रसिद्ध झाले नाहीत, लोकप्रिय झाले नाहीत, तरी गायक म्हणून, या नायकाचा आवाज म्हणून मुकेश सगळ्यांपर्यंत पोहोचले आणि आजही तितक्याच आवडीनं त्यांची गाणी ऐकली जातात.

साहिर यांचं खय्याम यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता कभी कभी. श्रोते हो, जोरावर चंद माथुर आणि चंद्राणी माथुर या दाम्पत्याला 10 मुलं होती. त्यातला 6वा मुलगा म्हणजे मुकेश. घरचं वातावरण तसं कलाप्रिय होतंच. सुंदर प्यारी ही त्यांची बहीण, तिला गाणं आवडायचं आणि तिला शिकवण्यासाठी एक गुरु येत होते. हा छोटासा मुकेश ते ऐकायचा, त्याच्या कानावर ते पडायचं, ते त्याला आवडायचं आणि ते कानावर पडलेलं आत्मसात करायचा प्रयत्न करत राहायचा. त्यावेळी कुंदनलाल सैगल यांची गाणी खूप लोकप्रिय होत होती. सगळेच करायचं तसं या छोट्या मुकेशनंही केलं. ही गाणी टेप रेकॉर्डरवर तो रेकॉर्ड करायचा आणि मग घरी आलेल्या सगळ्यांना कौतुकानं हे ऐकवलं जायचं. मुकेश यांची ही गाण्याची आवड अशी अशी वाढत जात होती. माथुरांच्या घरचं गाणं नेहमीच चालू राहिलं होतं. मोठ्या बहिणीचं लग्न होतं, पाहुणे मंडळी जमली होती आणि त्यांची करमणूक करायची जबाबदारी मुकेश यांच्यावर होती. अर्थात अगदीच टीनेज म्हणतात अशा वयातले मुकेश गाणी म्हणत होते. या वराडी मंडळीमध्ये होते मोतीलाल. मोतीलाल यांच्या कानावर मुकेश यांचं गाणं पडलं आणि या मुलामध्ये असलेली ही गाण्याची हुशारी त्यांनी पारखली आणि त्याला मुंबईत आणलं.

0: सरस्वती चंद्र या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. इंदिवर यांचं हे गीत कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलं होतं.
1: रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. येत्या शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10:00. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षाचालक श्रीयुत भगवान बुदनूर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत. तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: श्रोते हो, कुंदनलाल सैगल यांची गाणी गाणारा हा मुलगा मोतीलाल यांनी पारखला आणि त्याला मुंबईत आणलं. अट मात्र एक होती की जे काही कमवायचं ते स्वतःच्या बळावर, कोणत्याही प्रकारचा वशीला लावला जाणार नाही. मात्र त्याचवेळी राहायला घर आणि खाण्यापिण्याची गैरसोय होणार नाही हा दिलासाही मुकेश यांना दिला होता. मुकेश यांचा प्रवास असा सुरू झाला. तसं बघायला गेलं तर कोणत्याही प्रकारचं संगीतातलं औपचारिक शिक्षण मुकेश यांनी फारसं घेतलं नव्हतं. पण गाणं नुसतं गळ्यातच नाही तर हृदयातून मुकेश गायचे आणि त्यामुळंच त्यांना वेगवेगळ्या प्रकारची गाणी हळूहळू मिळत गेली.

शैलेंद्र यांचं हे गीत सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि चित्रपट होता मधुमती. श्रोते हो, आपण बोलतोय ते मुकेश यांच्याबद्दल. मुकेश हे नेहमीच अत्यंत मनापासून हृदयातून गाणं गायचे. त्यांच्याच गाण्यातले शब्द जर उधार घेऊन त्यांच्या गाण्याचं वर्णन करायचं झालं तर शीतल, निर्मल ही उपमा आपण त्यांच्या गाण्याला देऊ शकतो. मुकेश यांचं गाणं असं भावनांनी ओतप्रोत भरलेलं होतं आणि म्हणूनच आजही इतक्या वर्षांनंतरही ते गाणं आपल्याही मनात, हृदयात वास करून आहे.

श्रोते हो, 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठल.

श्रोतेहो, मुकेश यांच्या बाबतीतली आणखीन एक गोष्ट खूपच वेगळी आहे. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा हा गायक खरं तर पश्तुनी भाषेतलं शिक्षण शिकले होते. लिहायला यायचं ते फक्त उर्दू लिपीत. देवनागरी लिपी त्यांना ज्यावेळी ते चित्रपटसृष्टीत आले त्यावेळी येतही नव्हती. मात्र शाळाही सोडली होती. मात्र त्यावेळी स्वप्रयत्नांनी ते हे सगळं शिकले. इतकंच नाही तर उत्तम इंग्रजी बोलायला शिकले. म्हणूनच त्यांच्या या व्यक्तिमत्वाला सेल्फ मेड ही उपाधी बरोबर लागू पडते.

अनाडी या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत शंकर जयकिशन यांचं होतं. श्रोते हो, ज्या गाण्यात दर्द आहे अशी गाणी मुकेश यांनी जास्त गायली आहेत. मुकेशजींना स्वतःला सुद्धा अशी गाणी जास्त गायला आवडायची असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय. असं असलं तरी सुद्धा त्यांची काही गाणी जी हलक्या लाईट मूडची आहेत ती सुद्धा खूप लोकप्रिय ठरली. त्यातलंच हे एक गीत.

असंख्य गाणी गायली, त्या नायकाचा आवाज म्हणून त्यांची ओळख बनली असे राज कपूर. त्यांच्या चित्रपटातल्या गाण्यानं आपल्या कार्यक्रमाचा शेवट आपण करणार आहोत. मुकेश ज्यावेळी या चित्रपटसृष्टीत आले त्यावेळी प्लेबॅक सिंगर ही संकल्पना फारशी अस्तित्वात नव्हती. नायकच आपापली गाणी गायचे. त्या काळात नायक बनायला म्हणून आलेला हा एक मुलगा आपल्या कर्तृत्वानं आणि आपल्या आवाजानं, त्यावर केलेल्या प्रयोगांनी आणि उत्तम माणुसकीनं सगळ्यांच्या हृदयावर राज करून गेला. कार्यक्रमाचा शेवट

हिमालय की गोद में या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांची गीतरचना कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केली होती. श्रोते हो, कार्यक्रमाचा शेवट करताना असं गाणं आणि ज्या नायकासाठी मुकेश यांनी

0: श्रोते हो, सुरांबरोबरच गाण्यातून स्वरांमधून भावना व्यक्त करणारा गायक म्हणजे मुकेश. आज मुकेशजी यांची जयंती होती आणि त्याच निमित्तानं आपण त्यांनी गायलेली गाणी आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात ऐकली. याबरोबरच आजचा हा कार्यक्रम समाप्त होतोय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला निरोप द्या. नमस्कार.
1: गात

रमेश उबाळे यांची ही गीतरचना मधुकर झिराडकर यांनी संगीतबद्ध केली होती आणि हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर यांनी. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

यांची गीतरचना आपण ऐकली आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला 12:12. यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आई वडील हे प्रत्येक मुलांच्या आयुष्यातले पहिले गुरु, पहिलं प्रेरणास्थान. त्यांनीच आपलेलं स्वप्न, त्यांच्या कष्टाने त्यांनी उभारलेली संस्था किंवा त्यांनी रुजवलेले संस्कार पुढे नेण्याचं भाग्य जेव्हा त्यांच्या लेकींच्या वाट्याला येतं, तेव्हा ते केवळ वारसा स्वीकारत नाही तर त्या वारशाला नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि नव्या क्षितिजांची जोड देते. मैत्रिणींनो, हे सगळं एवढ्यासाठी सांगते की आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे येणाऱ्या दोन लेकी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत, ज्यांच्या आई वडिलांनी शिक्षणाचं महत्व जाणून कष्टानं, प्रामाणिकपणानं, संस्कारक्षम असं शाळेचं छोटंसं रोपटं लावलं, ज्याचं आज वटवृक्ष झालाय. आणि याला कारण आई वडिलांनी उचललेलं हे शिवधनुष्य त्यांच्या लेकींनी अगदी समर्थपणे पेललंय. या दोन लेकी आहेत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्रायणीताई आणि ममताताई, तुमच्या दोघींचं आमच्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न इंद्रायणीताई तुमच्यासाठी, हा प्रश्न पहिला, कोणती शाळा होती आणि कसं ती आई वडिलांनी उभी केली?
1: इतिहास म्हणजे माझे आई वडील खरं तर मूळचे दादरचे, आणि असं झालं की तिथे चिंचवडला एक प्लॉट मिळाला म्हणून खरं ते चिंचवडला घर घेण्याच्या, घर बांधण्याच्या उद्देशाने चिंचवडला आले. पण आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणजे काळ होता 1965-66 आणि तेव्हा लक्षात आलं की चिंचवड खूप खेडेगाव आहे आणि तिथे एकच शाळा आहे आणि ती पुरेशी नाही. आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे आईच्या घरी थोडस संघाचं वातावरण, शिस्त आणि सगळं सुशिक्षित वातावरण दोघांकडेही होतं, तर दोघांच्या मते त्यांना तिथे शाळा सुरू करावी आणि एक सुसंस्कारित अशी शाळा असावी असा विचार करून त्यांनी 1966 आईने पहिली बालवाडी आमच्या घरातच सुरू केली. आणि नंतर मग हळूहळू बालवाडी मोठी होत होती, म्हणजे माझा जन्म झाला आणि त्याच्याबरोबर संस्थेचाही जन्म झाला. आणि मग बालवाडी आणि जी प्रायमरी सुरू केली होती श्रीमती पार्वतीबाई ओक, ती प्रायमरी सुरू झाली आणि मग ते सगळं संस्थेला हँड ओव्हर केलं गेलं. आणि नंतर 70 आज तागायत जवळपास 55-56 वर्ष शाळेचा ग्राफ हा कायम चढताच आहे.
0: मला तर काही तुम्ही काय सांगाल?
2: माझे वडील सुभाष शेटे आणि आई सुभाषिता शेटे हे लग्नानंतर 18 जर्मनीत होते बर्लिनला, नोकरी करत होते ते. माझा भाऊ डॉक्टर मृणाल शेटे आणि माझा जन्म, आमचा दोघांचाही जन्म बर्लिनला झाला. आणि माझ्या जन्मानंतर आई बाबांनी ठरवलं की आता पुण्यात स्थायिक होऊया. पुण्यात परत आल्यावर आईने एक एनटीटीचा कोर्स केला मॉन्टेसरीचा आणि तिने नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. तर बाबा म्हणाले की आपणच सुरू करू शाळा. आणि असं होतं की माझा दादा बिशप्स मध्ये होता आणि मी माउंट कार्मेलला होते, तर आमचा रोजचा प्रवास हा खूप मोठा असायचा, 1-1.5 तास एक वेळ असं जाण्यासाठी लागायचं. आणि आमच्या जवळपास आवाजलेली मोठी शाळा कुठलीच नव्हती, तर म्हणून अवघ्या 5 मुलांना घेऊन माझ्या बाबांनी आमच्याच घरी नर्सरी सुरू केली. हे होतं 88. मग आमच्या शाळेची मुलं जेव्हा बाहेर इंटरव्ह्यूजला जायची मोठ्या शाळांच्या, तर किडीज नर्सरी स्कूल मधून आहेत हे ऐकूनच

0: त्या शाळा म्हणजे ओके ऍडमिशन डन म्हणजे त्यांची तयारी आई खूप छान प्रकारे करून घ्यायची.
1: हाडाची शिक्षिका.
0: हा बरोबर. तर म्हणजे आई मी तसं मलाही शिकवलं म्हणजे हाडाचीच शिक्षिका आहे मी खरंच. बऱ्याच पालकांनी आग्रह केला की सर आता तुम्ही पहिली पण सुरू करा आपण प्रयत्न करू आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला. 91 मध्ये आम्ही इयत्ता पहिली सुरू केली. म्हणजे असं होतं की युनिव्हर्स कडनं पण ते होत जातं की तुम्ही एक इच्छा व्यक्त करता तशीच जागाही मिळाली काही लोकही मिळाले मदत करायला. आणि 91 पासून आमच्या प्रॉपर स्कूलची सुरुवात झाली म्हणजे 88 मध्ये प्री प्रायमरी 91 मध्ये.
1: अच्छा. आणि मग आता तुमची शाळा कितवी पर्यंत आहे?
0: आमची शाळा आता 10वी पर्यंत.
1: ओके. इंद्रणीताई आई वडिलांनी शाळा चालू केली होती, तुमचा प्रवास शाळेत बरोबर चालू होता, मग तुमचा संसार तुमचं वेगळं एक रुटीन असणार, त्यातनं तुम्हाला शाळेकडे यावं आई वडिलांच्या शाळेत आपण सहभागी व्हावं असं का वाटलं?
2: वेगळं रुटीन म्हटलीस तर तसं माझं खरं तर नव्हतं. मी अगदी लहान असल्यापासनं म्हणजे 2.5 वर्षाची असल्यापासनं शाळेमध्ये जाऊन बसायचे कारण आमच्या घराच्या वरतीच शाळा होती. नर्सरी तिथे सुरू केली होती आणि इंग्लिश नर्सरी आणि मराठी नर्सरी अशा दोन्ही होत्या आणि त्यामुळे मला फार अट्रॅक्शन होतं त्याचं की मला शाळेतच जायचंय. सो मी तेव्हापासूनच शाळेमध्ये जायला सुरुवात केली. नंतर विद्यार्थी दशेमध्ये तर मी शाळेमध्ये होतेच आणि एक असा विश्वास लोकांना होता की बाईंच्या मुलीच शाळेमध्ये शिकतायत तर नक्कीच म्हणजे माटे काका आणि माटे बाई यांचं तर स्वप्न होतच की शाळा फक्त एवढ्या पुरतीच नाही ठेवायची, थोडं नर्सरी नाही आपल्याला आणखीन 10वीपर्यंत पुढे न्यायची आहे. पण हळूहळू परमिशन मिळवण्यासाठी खूप झगडायला लागत होतं आणि शेवटी म्हणजे लोकांचा विश्वास की ह्या मुली आहेत म्हणजे ह्यांची शाळा नक्कीच 10वीपर्यंत होणार. सो मी माझा प्रवास 10वीपर्यंत आमच्या शाळेमधूनच झाला म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की माझ्याच आईने उभी केलेल्या शाळेमध्ये मला शिकायला मिळालं. आणि नंतर माझं ध्येय तेच होतं की मला आईसारखंच शिक्षक बनायचं म्हणजे संस्थाचालक हे नंतर आहे पण आधी ऍज अ टीचर म्हणून मला तिथेच काम करायचंय कारण तिचं सगळं मी जे बघितलेलं होतं की फक्त विद्यार्थ्यांप्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय हे माझ्या डोक्यात असल्यामुळे माझा सगळा प्रवास मी शिक्षण पण मी तसंच घेऊन परत 94 साली
1: आधीपासूनच तुम्ही ठरवलं होतं की मला ते शाळेतच शिकवायला परत शिक्षिका म्हणून जायचंय.
2: शिक्षिका म्हणून जायचंय नक्कीच हे मी खूप चांगल्या रीतीनेच ठरवलं होतं आणि खूप अपॉर्च्युनिटीज होत्या बीएड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये 11वी 12वीला पण सगळ्या थोडक्यात मी नाकारून परत एकदा तिथेच
1: आई वडिलांच्याच शाळेत शिकवायचंय ही पण एक गोष्ट असणारच आहे
2: तीच पहिली होती आणि म्हणून मी बीएड कम्प्लीट केलं एमएड कम्प्लीट केलं आणि मी 94 साली तिथे म्हणजे आधीपासून शाळेत जातच होते मी नृत्य नाटक बसवणं वगैरे ह्याच्यासाठी आम्ही कायम शाळेमध्ये होतोच पण ऍज अ टीचर परमनंट टीचर म्हणून मी तिथे 94 साली जॉईन झाले.
1: ममाताई तुमचा प्रवास कसा होता की आई वडिलांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये तुम्ही कशा जॉईन झालात?
0: 2003 साली माझं लग्न झालं. तोपर्यंत शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी असायची. इनफॅक्ट लग्नाच्या 2 वर्षाआधी मी तिथे काउन्सिलर म्हणूनही नोकरी केली. मी ज्ञान प्रबोधनीतून पीजी डिप्लोमा इन स्कूल सायकोलॉजी करत होते तर माझी इंटर्नशिप ही तिथे केली त्यामुळे त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मी पार्ट नेहमीच घेत राहिले. आणि 2003 मध्ये माझं लग्न झालं एका आर्मी ऑफिसरशी त्यामुळे 17 वर्ष ऑलमोस्ट मी पुण्याच्या बाहेरच होते आणि वेगवेगळ्या पोस्टिंगमुळे म्हणजे यायचं ते फक्त सुट्टीवरच यायचं. 2020 मध्ये माझ्या मुली आता मोठ्या झाल्या होत्या आणि आता मला थोडीशी स्टेबिलिटी हवी होती म्हणून मी पुण्यात शिफ्ट झाले त्यांच्या शिक्षणासाठी. तोच कोविडचा पिरियड होता आणि आई बाबा दोघांनाही कोविड झालं होतं तर बाबा तर खूप दीर्घकाळासाठी हॉस्पिटलाइज होते आणि दॅट वॉज द टाइम मी शाळेत जायला सुरुवात केली. जबाबदारी अशी आली माझ्याकडे.
1: अच्छा. म्हणजे अशा पद्धतीने कोविड काळामध्ये तुम्ही जॉईन झाला त्या शाळेमध्ये पुन्हा पण मग पूर्णपणे शाळा आपण चालवावी किंवा आपला सहभाग असावा असं कधी वाटायला लागलं किंवा असं कधीपासून सुरू केलं तुम्ही?
0: 2020 मध्येच म्हणजे मी रेग्युलरली तेव्हापासूनच शाळेत जायला लागले आणि तेव्हा कोविडमुळे काही अडचणी होत्या आणि शाळेत पगार काढायचे होते आई पण हॉस्पिटलमध्येच होती त्या

0: कोणीतरी घरचं जाऊन एक बघावं असं म्हणून मी गेले आणि मग ते इन्वॉल्व्ह होत राहिले त्याच्यातच.
1: असं कधी झालं का की एकतर तुम्ही 17 वर्ष त्यापासून लांब होतात आणि नंतर पुन्हा ते शाळेकडे जॉईन झालात, की 17 वर्षाचा तुमचा पूर्णपणे त्या शाळेशी संपर्क तुटलेला होता, तर मग पुन्हा जेव्हा जॉईन झालात तेव्हा काय प्रकारची आव्हानाला तुम्हाला सामोरं जावं लागलं?
0: सर्वात मोठा चॅलेंज हा होता की कोविडमध्ये नव्याने काहीतरी सुरू करणं. तर कोविड हा सगळ्यांसाठी एक खूप मोठा चॅलेंजिंग पिरियड होता. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांचे पगार काढायचे होते आणि पैसे संपत आले होते, कारण मुलांची फी येणं बंद झालं होतं. त्यासाठी आम्ही लोन काढलं सर्वात आधी, त्यामुळे पूर्ण कोविड काळात आमच्या कुठल्याही टीचरचा पगार हा मागे राहिला नाही, सगळ्यांना वेळोवेळी पूर्ण पगार दिला गेला, म्हणजे मला खूप अभिमान वाटतो हे सांगण्यात. दुसरा चॅलेंज असा होता की 2 वर्ष फिजिकली शाळा पूर्णपणे बंद होती, सगळे ऑनलाईन क्लासेसच चालू होते, पण मेंटेनन्स रिडेव्हलपमेंट ह्या गोष्टींकडेही खूप लक्ष द्यायला लागलं आम्हाला. आणि तिसरा मोठा चॅलेंज म्हणजे मुलांकडनं फी गोळा करणं, कारण फी अजिबात येत नव्हती. लोन घेतल्यामुळे रिडेव्हलपमेंट आणि पगार चालू होते, पण आम्हाला ऑलमोस्ट 3 वर्ष लागली सगळ्या मुलांची फी गोळा करायला.
1: आता ह्या गोष्टीला 4-5 वर्ष उलटून गेली.
0: बरोबर.
1: तेव्हा असं कधी मनात आलं का की मी काय लिहिते, का करते मी असं?
0: हा विचार कधीच नाही आला. असं हे आपलंच आहे आणि आपल्याला हे सांभाळायचंय, आपल्याला करायचंच आहे, म्हणजे तीच जिद्द होती की का कशाला असे हे प्रश्न, म्हणजे हा डाऊट कधीच असा आला नाही.
1: म्हणजे आपल्या आई वडिलांचं स्वप्न आहे ते यशस्वीपणे पुढे न्यायचंच आहे आपल्याला.
0: बरोबर.
1: हे कन्फर्म ठरलं होतं.
0: कन्फर्म.
1: इंद्रणी, तेही मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपले आई वडील काही चालू करतात तेव्हा समोर ज्यांच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली असते किंवा वेगळं त्यांच्याकडनं अपेक्षा असते की म्हणजे एक मोठा वृक्ष त्यांनी जे काही दिलंय ते छोटं तसं देईलच का, अशी एक शंका असते निर्माण. असं कधी झालं तुमच्या बाबतीत?
2: तसं फार नाही, पण काही काही लोकांना असं वाटत होत की बाईंच्या छत्रछायेखाली वाढलेली आहे किंवा स्वतः डिसिजन्स कसे घेईल, कारण बाबा माझे खूप मोठे म्हणजे विजनरीज म्हणूयात त्यांना, ते काळाच्या पुढेच विचार करायचे कायम, आणि शाळेमध्ये जे काही बेस्ट असेल ते सगळं देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असायचा, आणि आई थोडी स्ट्रिक्ट होती म्हणजे तिचे निर्णय हे एकदम पक्के असायचे. तर मी, माझा स्वभाव थोडासा मिक्स आहे असं विचारलं, आणि त्याच्यामुळे कदाचित थोडं मी सॉफ्ट कॉर्नर पण लोकांसाठी ठेवायचे जसं बाबांसारखं, आणि काही गोष्टी मला अशा तात्काळ पटकन पाहिजे की हे असं नाही तर मग हे लगेच झालं पाहिजे. तर थोडं लोकांना त्याच्यामुळे साशंकता होती की ह्या कसं पुढे जाऊन चालवतील, पण आता ते निवडलं असावं असं मला वाटतंय.
1: असा एखादा काही आहे अनुभव?
2: डायरेक्ट तर कोणी नाही बोललं मला, पण जसं म्हणजे दहिवलीच्या शाळेबद्दल की दहिवलीमध्ये जी लँड आहे त्याच्यावरती आम्हाला बांधकाम सुरू करायचं होतं, आणि बाबा माझे खूपच 2006 मध्ये गेले आणि त्यांचं मोठं स्वप्न तिथे होतं की खेडेगावात जाऊन सुद्धा मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग आई होतीच बरोबर. तर तिथल्या लोकांना असं थोडस की वाटलं की हे म्हणतात खरं की बांधकाम चालू करूयात आपण तिथे, आता कसं होईल काय होईल, कारण आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या जागेत चालणारी शाळा, पण भूमिपूजन आम्हाला तिथे 2 भूमिपूजन करायला लागलो.
1: अच्छा.
2: हा म्हणजे तो एक हे झालं थोडस की पहिल्यांदा केलं पण तेव्हा काम सुरू नाही होऊ शकलं, पण नेक्स्ट टाइम मात्र मी खूप आग्रही राहिले आणि तिथलं काम आता बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे, वर्ग खोल्या बांधतो आहोत. मग तिथल्या लोकांना थोडा विश्वास वाटायला लागला की हा बाईंच्या नंतर
1: हातात
2: गेलेलं आहे.
1: छान. मैत्रिणींनो, खूप सुंदर आपला हा प्रवास सगळा चालू आहे. या प्रवासात एक छोटीशी विश्रांती घेऊयात, एक छान गाणं ऐकूया. पण इंद्रणी, ते तुमच्या पसंतीचं आपण एक छान गाणं ऐकूयात.
2: माझ्या पसंतीच्या ऐवजी माटेबाईंच्या पसंतीचं आपण मन शुद्ध तुझं, तिला खूप आवडायचं हे गाणं.
1: छान, ते गाणं पण खूप सुंदर आहे. गाणं ऐकूया आणि पुढे जाऊया.
2: चल.

0: मैत्रिणींना पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात वनिता मंडळमध्ये. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणारी आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्राणी माते पिसुळकर आणि ममता शेटे हिरेमठ. पुढचा प्रश्न ममता काही तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या बाबतीत विशेषतः अशासाठी की तुम्ही वेगळ्या ठिकाणी इथे पुणे आलात, मग ह्यासाठी तुम्हाला पुन्हा या शाळेमध्ये जॉईन होण्यासाठी, पुन्हा हे सगळं कार्य सक्रियपणे करण्यासाठी काही गोष्टी आत्मसात करायला लागल्या का, काही गोष्टी मनात रुजवाव्या लागल्या का, काही गोष्टींचा पाठपुरावा काही करायला लागला का?
1: हो, थोडासा अभ्यास करायला लागला. जसं अकाउंट्सचे बुक्स घेऊन आम्ही बसायचो की म्हणजे आधीचं फंक्शनिंग कसं चाललं होतं, कारण आई बाबा दोघंही तेव्हा अवेलेबल नव्हते काही मार्गदर्शन द्यायला, त्यामुळे स्वतःचा रिसर्च खूप करायला लागला की फंक्शनिंग कसं चाललंय, ऑनलाईन क्लासेस कसे कंडक्ट होत आहेत. कारण तुम्ही म्हणाला तसं माझा तोपर्यंत फार काही असा या संबंध आलेला नव्हता, त्यामुळे हो अभ्यास खूप करायला लागला आणि झोकून टाकला स्वतःला मी तेव्हा त्याच्यात.
0: बाकीच्यांनी एक्सेप्ट केलं का, मग पेरेंट्स आहेत किंवा शिक्षक आहेत, संस्थेचे इतर लोक आहेत, यांचा अप्रोच कसा होता?
1: मी जॉईन झाले तेव्हा बाबा अजूनही होते, त्यामुळे बहुतेक सगळ्यांना ती आशा होती की हा सरच परत येत आहेत आता, तर अनफॉर्च्युनेटली ते त्या पद्धतीने येऊ शकले नाहीत परत. पण थोडासा रेजिस्टन्स असतो, कारण आता मी जर का आली तर मी या पिढीची आहे, माझे काही इंडिपेंडेंट विचार आहेत किंवा माझ्या आयडियाज आहेत, ह्या पटकन एक्सेप्ट होत नव्हत्या हे मला लक्षात येत होतं, कारण ऑलरेडी एक सेट सिस्टम होती शाळा चालवण्याची. तर हो, थोडा रेजिस्टन्स डेफिनेटली होता, म्हणजे अगदीच सगळे या असं काही करत नव्हते,
0: पण त्यातनं पण त्याच्यावर मात करून आता मात्र सगळे छान. म्हणजे
1: असं आहे की ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, तर माझे बाबा एक्स्ट्रोवर्ट होते आणि मी इंट्रोवर्ट आहे तशी, त्यामुळे आय थिंक माझ्या कामातनं असं दिसून आलंच असेल सगळ्यांना. आणि आता खूप छान सगळे कोऑपरेट करतात, आता माझी टीम खूपच छान आहे.
0: छान. इंद्रिणीताई, आई वडिलांचा काळ वेगळा होता तेव्हा सुरू केलेली ती शाळा, आता तुम्ही नव्याने एक यंग ब्लड आता पुन्हा निर्माण झाले किंवा आता जेंझी प्रकार पण आता सगळीकडे येतोय, आता शाळेमध्ये कोणत्या प्रकारची प्रगती तुमच्याकडनं होती? म्हणजे
2: आई वडिलांपासून जो काही वारसा म्हणूयात आपण की उत्तम संस्कार देणं, आणि माटे शाळा ही उपक्रमशील शाळा आणि संस्कार देणारी शाळा, ह्याच्यामुळेच मेन त्याच्याकडे बघितलं जात जा.

0: आता आहे अजूनही आणि जात होतं. तर हे चालू ठेवून पुढे नवीन जे टेक्निकल सगळं येत आहे, टेक्नॉलॉजी जी इंट्रोड्यूस होते किंवा डिजिटल लर्निंग आहे, तर हे सगळं देणं, जसं यांनी सांगितलं त्यांनी की कोविडचा काळ सगळ्यात कठीण काळ होता आणि त्यामध्ये ऑनलाईन टीचिंग करणं, ऑनलाईन सगळ्यांना शिकवणं, बरं मराठी माध्यम असल्यामुळे आमच्याकडे जो क्लास आहे सगळ्यांपर्यंत आम्हाला ते पोचवायचं होतं आणि मग त्याच्यासाठीचे प्रयत्न. आणि आता ऑफलाईन सुद्धा शाळेमध्ये आल्यानंतर जर्मन आहे, रोबोटिक्स आहे, कोडिंग आम्ही कॉम्प्युटरमध्ये शिकवतो. म्हणजे माटे काकांनी पिंपरी चिंचवडमधला पहिलं कॉम्प्युटर आमच्या शाळेत आणला आणि मला स्वतःला त्यांनी ते कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायला लावलं की तूच तिथे शिकवायचेस. आणि मी तेव्हा शिक्षक म्हणून विचार करत होते, नंतर 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून झाले, तेव्हाही माझा पॉइंट ऑफ व्ह्यू थोडा वेगळा होता. आणि आता संस्था चालक झाल्यानंतर की फक्त एकच शाळेत नाही तर माझ्या सगळ्या युनिट्स मध्ये डिजिटल लर्निंग पाहिजे, टच पॅड असणारे स्क्रीन्स पाहिजेत, टच स्क्रीन्स, आणि मुलांना ज्या काही फॅसिलिटीज मराठी शाळांमध्ये मिळत नाहीत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मग स्टीम लॅब असेल, नटखट लॅब आहे की ज्याच्यामधून मुलं वेगवेगळे इनोव्हेटिव्ह सायन्सचे प्रोजेक्ट्स करतात. आणि आता नॅशनल लेवलवरती आमच्या एका विद्यार्थ्याला फर्स्ट प्राइज मिळालं. पुण्यातनं 2 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यात सुद्धा हा मुलगा फर्स्ट प्राइज घेऊन आहे. म्हणजे जेन झी जे आहेत तर त्यांच्यापर्यंत ह्याच्या मार्फतच आपण पटकन पोचू शकतो असं मला वाटतं आहे.
1: मग आता ते तुम्ही 17 आर्मी ऑफिसर बरोबर होता, त्यामुळे तुम्ही संपूर्ण आपला भारत फिरला असाल.
0: बरोबर.
1: मग संपूर्ण बाकीच्या शाळा, बाकीच्या जिल्ह्यातल्या किंवा बाकीच्या ठिकाणच्या शाळा, त्यातला काही बदल इकडे आणायचा, तर असं काही डोक्यात आलं का?
0: डेफिनेटली. वेगवेगळ्या शाळेमध्ये मीही नोकरी केली ऍज अ काउन्सिलर टीचर, एका स्पेशल स्कूलमध्ये पण काम केलं ऍज अ सायकोलॉजिस्ट आणि कोऑर्डिनेटर. हा सगळा जो अनुभव होता माझा, त्याच्यामुळे मला आमच्या शाळेत बदल आणण्यात खूप मदत झाली की त्यांच्या काही सिस्टम्स होत्या किंवा काही विशिष्ट गाईडलाईन्स ते फॉलो करत होते, ते मी आमच्या इथे सुरू केले. आणि एक तुम्ही जेव्हा भारतभर फिरून येता, खूप फिरून येता, एक वर्ल्ड व्ह्यू ज्याला आपण म्हणतो तो खूप मोठा होतो. खूप प्रदेशांमध्ये फिरता, वेगवेगळे कल्चर्स दिसतात तुम्हाला, त्याचा सगळा अनुभव मला आमच्या शाळेत डेफिनेटली वापरता आला.
1: अच्छा, खूप छान वाटतं हे ऐकताना सुद्धा की आपल्या आई वडिलांपासून आलेली शाळा किंवा आई वडिलांपासून त्यांनी बघितलेलं स्वप्न असा वेगळ्या पद्धतीने आपण पूर्ण करतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊयात, मग आता ते तुमच्या पसंतीचं एक छान गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात. कोणतं गाणं आवडेल ऐकायला?
0: माझ्या बाबांचं फेवरेट गाणं होतं रहे ना रहे, मला ते ऐकायला खूप आवडेल.
1: नक्की ते गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणारी आपली लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्राणी माते पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्राणी, ते तुमच्यासाठी प्रश्न असा की कामाच्या ठिकाणी एखादा डिसिजन घेताना किंवा एखादी गोष्ट अंमलात आणायची आहे तर मी काय करू हा विचार करताना आई बाबांचं विचारसरणी आठवते का, किंवा त्यांच्या विचारसरणीवर पाऊल टाकून पुढे जाता का?
1: असं डिसिजन घेताना नक्कीच स्ट्रेसफुल असतं आणि तेव्हा खरंच हे आठवते मी की माझे बाबा असते तर त्यांनी काय केलं असतं. आई थोडं एक पाऊल मागे राहू शकली असती पण बाबा निश्चित नव्हते. तर आणि थोडं त्यांचं की पुढच्या 10 वर्षात हे उपयोगाला येणार आहे का, तर तो विचार पण मी करते आणि मग ते डिसिजन्स नक्कीच अंमलात आणते. आणि दुसरं की त्यांची विचारसरणी म्हटलीस तर बेसिकली विद्यार्थी केंद्रित, ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांना किती होणार आहे आणि पुढे जाऊन समाजाला नॅचरली, की जसं तुम्ही पिढी घडवाल तशी ती पुढचा समाज आपल्याला त्याच्यात दिसतो. तर ती पिढी घडवण्यासाठी म्हणून जे काही तुम्हाला करायला लागणार आहे ते नक्कीच करा. आणि आई बाबांची विचारसरणी हीच होती की डोंट गिव्ह अप, सोडून देऊ नका, एक ध्येय निश्चित करा आणि त्याचा पाठपुरावा करा. आणि आता पण मी तेच करते.
0: तुम्हाला ते पदोपदी उपयोगी पडत?
1: नक्कीच उपयोगी पडतं. आणि त्यांची स्ट्रगल मी खूप जवळनं बघितली, त्याच्यामुळे जरी स्ट्रगल करायला लागली तरी असतात प्रत्येकाचं पुढे मागे प्लस मायनस सगळ्याच गोष्टींमध्ये असतात, पण त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे त्यांच्याकडून मी शिकलेली.
0: इंद्राणी, तुमची आई आत्ताच काही दिवसापूर्वी पासून आपल्यात नाहीये. मला तर तुम्हाला हा असा प्रश्न एक वेगळा, तुमच्या आई आपल्या बरोबर आहेत
2: बरोबर,
0: आणि जरी वयाने थकल्या असल्या शरीराने थकल्या असल्या तरी मनाने अजून त्या ताज्या आहेत, मनाने व्यवस्थित आहेत आणि संपूर्ण जीवन त्यांनी शाळेसाठी दिलं आहे.
2: ऍब्सोल्युटली.
0: तेव्हा अशा काळामध्ये तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा झाला किंवा एखादा डिसिजन घेताना

0: डिसिजन घेऊ हे कळत नसेल तर त्यांची कशी मदत होते?
1: आई सध्या माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे. आतापर्यंत गेली 35 वर्ष तिनेच शाळा चालवली, त्यामुळे डेफिनेटली आता ज्या समस्या येतात त्याच्यात आईचा गायडन्स मी घेतेच. डिस्कशन होतं त्याच्यावर आणि बाबा असते तर त्यांनी काय निर्णय घेतला असता हा विचार नेहमी करते. त्यामुळे आईचं आश्रयण हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी, की ती असली की खूप मोठा आधार असतो. आणि विशेष असं आहे की ती अजूनही रोज शाळेत येते. म्हणजे जरी ती शरीराने थकली असली तरी मनाने खूप स्ट्रॉंग आहे. आणि कोणीही म्हणणार नाही की ती आता 78 आहे, एकदम फिट आहे.
0: फिट आहे छान. मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर सतत असावेत आणि आपल्या घरात मोठी माणसं असावीत की ज्यांना घेऊन आपण पुढे जाऊ शकतो.
1: बरोबर.
0: तुम्ही करिअर पूर्ण निवडलं की आई बाबांचं स्वप्न आपण पुढे न्यायचं हे ठरवलं, आणि हे ठरवताना कन्फर्म तुम्हाला की नाही हेच करिअर आणि इथेच करायचं हे कन्फर्म झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कार्याला सुरुवात केली तेव्हा आलेला एखादा छान अनुभव किंवा स्वतःला स्वतःचा वाटलेला अभिमान अशी एखादी घटना असेल तर नक्की आवडेल.
2: नक्कीच आहे. म्हणजे 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून जॉईन झाले, नंतर आता मी 23-24 ला कार्यवाह म्हणून सुद्धा पद सांभाळायला सुरुवात केली. आणि एक संस्थाचालक या दृष्टीने विचार करताना मला असं वाटलं की माजी विद्यार्थी म्हणजे एक लॉंग लेगसी आमच्याकडे आहे की हजारोंच्या संख्येने माजी विद्यार्थी आपल्याकडे आहेत, तर त्यांनी शाळेकडे परत यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी आई असतानाच मार्च मध्ये गेल्या वर्षी माजी विद्यार्थ्यांचे मेळावे घेतले आणि तेव्हापासून खूप माजी विद्यार्थी शाळेला सपोर्ट सिस्टम म्हणून पुढे आलेले. आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते एडेड स्कूल आहे, शाळेला मदत करतात, विद्यार्थ्यांना मदत करतात, म्हणजे फक्त आर्थिक नाही तर काही जे उपक्रम असतील. आता कालच आमची एक वादविवाद स्पर्धा झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचे माजी विद्यार्थी आणि पालक हे दोन्हींचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये सुद्धा त्यांचा वाटा मुलाचा ठरतो. तर हे मला जरा छान वाटलं की जे मधल्या गॅपमध्ये जे विद्यार्थी शाळेकडे येत नव्हते
0: म्हणजे दरी निर्माण झाली होती थोडी ती त्याला ब्रिज घातला गेला.
2: नक्कीच नक्कीच. आणि आता तो ओघ सुरू झालेला आहे आणि त्याचा खूप छान उपयोग शाळेला पुढच्या काळामध्ये डेफिनेटली होईल.
0: मला तुम्हाला प्रश्न की आई वडिलांनी पूर्वीपासून चालत आणलेली शाळा, तो वारसा, ती परंपरा जपणं आणि त्यामध्ये आपला कायमरूप बदल करणं, की आता तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली किंवा तुम्ही भारतात जे जे काही बघितलं ते आणण्याचा प्रयत्न केला, तर यामध्ये कुठे तुमच्या मनात द्वंद्व निर्माण झालं का, की आपल्याला असं वाटलं का की आपण हे करतोय हे बरोबर आहे का चुकीचं आहे, असं कधी झालं का?
1: नाही, असा डाऊट कधी मला आला नाही. कारण ही पिढी आजची खूप वेगळी आहे. म्हणजे त्यांना ट्रेडिशनल टीचिंग मेथड्स बरोबर त्यांना आज जे टेक्नॉलॉजी वापरली जाते ती त्याच्या बरोबर शिकवणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही आल्यानंतर आम्ही रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग व्हर्च्युअल रियालिटी, स्क्रीन एक्स थिएटर असे

0: ही पिढी आजची खूप वेगळी आहे. म्हणजे त्यांना ट्रेडिशनल टीचिंग मेथड्स बरोबर त्यांना आज जे टेक्नॉलॉजी वापरली जाते ती त्याच्याबरोबर शिकवणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही आल्यानंतर आम्ही रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग व्हर्च्युअल रियालिटी, स्क्रीन एक्स थिएटर असे हे खूप नवीन उपक्रम राबवले.
1: आणि मग असे उपक्रम राबवताना तेव्हा अभिमान वाटावा नक्कीच असं काहीतरी घडलं.
0: ऍब्सोल्युटली. म्हणजे आता जे फ्युचर आहे ते विदाऊट एआय तर चालणारच नाही. म्हणजे कुठलाही तुम्ही प्रोफेशन सिलेक्ट केलं तर तिकडे एआयचा हा वापर होणारच आहे. तर आम्ही पहिली ते नववी सगळ्या मुलांना कंपल्सरी एआय एज्युकेशन सुरू केलं. म्हणजे आम्ही अभ्यासक्रमातच त्याचा त्याला इन्क्लूड केलेला आहे. आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी.
1: छान छान, फारच सुंदर. मला दोघींनाही एक प्रश्न विचारायचा की आई वडिलांनी बघितलेलं स्वप्न, त्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा सगळा तुमचा प्रवास, तर आता या क्षणी काय मनात विचार येतात? इंद्राणी ते काय सांगाल?
2: आई वडिलांनी जेव्हा स्वप्न बघितलं की चिंचवड सारख्या खेडेगावामध्ये एक उत्तम शिक्षण देणारी, उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी. कारण शाळा हे एक असं माध्यम आहे, जसं मगाशी मी म्हटलं की पुढची पिढी घडवण्यासाठीच एक चांगलं टूल, एक चांगलं माध्यम हे शाळा असू शकते. तर त्यांनी ह्या उद्देशाने हेच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी शाळा सुरू केली. हा तर एक भाग आहेच की उत्तम संस्कार विद्यार्थ्यांवरती झाले पाहिजेत. आणि त्याचबरोबर जे आधुनिक जगामधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या शाळेमध्ये आल्या पाहिजेत. आणि कुठलाही भेदभाव न राहता सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना ह्या आधुनिक गोष्टी कशा वापरायच्या, म्हणजे जसं आता ममताताईंनी सांगितलं की एआयचा वापर, तसं आमच्याकडे कोडिंग, त्याच्यानंतर एआयचे सुद्धा हे आहे, रोबोटिक्स आहे, जर्मन आपण भाषा शिकवतो. सो आई वडिलांनी जेव्हा 1966 मध्ये शाळा सुरू केली तेव्हा उत्तम शिक्षण आणि उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी, पुढची पिढी घडवणारी शाळा असावी हे त्यांनी स्वप्न उराशी बाळगलं होतं. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या युगामध्ये, या आधुनिक काळामध्ये मीही तेच स्वप्न उराशी बाळगलंय की संस्कारांबरोबरच आधुनिकतेची जोड दिली आणि ह्या दोन्हीचा उत्तम संगम घालून माटेशाळा आज जशी पहिल्या ह्याच्यावर होती तशीच आत्ता नावाजलेली उपक्रमशील आधुनिक शाळा म्हटलं तरी हरकत नाही.
1: आत्ता आई बाबा जर तुझ्या बरोबर असते तर काय भावना असते ना त्यांच्या?
2: आत्ता थोडस भावनिक व्हायला होते, पण आई बाबा जर का असते तर त्यांना नक्कीच माझा अभिमान वाटला असता की जे त्यांनी दोघांनी मिळून सुरू केलेलं होतं आणि त्यांना खूप साऱ्या माणसांचं, म्हणजे खूप लोकांनी त्यांना सपोर्ट दिलेला होता त्या काळामध्ये. तर आत्ता हे मी चालवते आहे, मलाही अनेकांचं सहकार्य ह्याच्यामध्ये लाभतं आहे, पण काही वेळेस एकट्याने डिसिजन घ्यायची वेळ येते आणि तेव्हा मी मागे बघत नाही, तर माझा अभिमान त्यांना नक्कीच वाटला असता.
1: म्हणत होते आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादातून आपल्याला मिळालेला हा वारसा, सुरू झालेला पुढचा प्रवास, आज आपण हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतोय. तर ह्या क्षणी आता तुमची आई तुमच्या बरोबर आहेत आणि तुमचे वडील पण असते, तर एक मुलगी म्हणून काय वाटलं असतं त्यांना?
0: त्याने जे सुरू केलं आय थिंक ही अतिशय नोबल प्रोफेशन आहे. टीचिंग आणि एज्युकेशन देणं म्हणजे तुम्ही खूप पिढ्या घडवता. मावा आता असते तर मला वाटतं त्यांना खरंच खूप अभिमान वाटला असता माझा, की कुठेतरी एक बाई म्हणून थोडस अजून लोक कमी लेखतात बायकांना, की आणि नेहमी एक थोड्याशा अशा नजरेने बघतात की अरे हिला जमेल का नाही. तर मला असं वाटतं मी आता बऱ्याच लोकांना ह्या बाबतीत चुकीचं ठरवलेलं आहे. कुठेतरी एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का. तर मी आता त्याच्या खूप पुढे निघून आली असं मला वाटतं की आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो, सेल्फ डाऊट खूप असतो आपल्याला की हे जमेल का, हे करता येईल का. पण या गेल्या 5-6 वर्षात जो अनुभव मिळालाय आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता. आणि आता मला ऍक्च्युली काही फरक

0: पडत नाही की लोक काय विचार करतात. आणि ही जी नवीन ममता घडली आहे ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान, वा, फार सुंदर. मस्त. जाता जाता दोघींनाही एक कॉमन प्रश्न मला विचारायचा आहे. या क्षणी आता अशा काही मुली असतील की ज्यांच्या आई वडिलांनी काही व्यवसाय सुरू केले असतील, आई वडिलांच्याकडे काही कला असतील की ज्या मागे पडल्या असतील, पण अशा वेळी आई वडिलांचा हा व्यवसाय किंवा हे सगळी देणगी ही पुढे न्यायची आहे त्यांना, तर कशा पद्धतीने त्या नेऊ शकतात, काय सांगाल याविषयी?
2: नक्कीच. माझ्या आईचंच एक वाक्य जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या नेमजसी नेमध्ये लिहिलेलं आहे, कदाचित शब्दांची रचना बदलेल, पण न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने. जे व्रत आम्ही घेतलंय आणि घेणारे असतील तर ते तुम्ही जाणतेपणी घ्यावं आणि ते पूर्णत्वाला न्यावं, ते मध्ये सोडू नये. आणि आई वडिलांचे कष्ट हे जसं मुलं मुली काही भेदभाव न ठेवता कोणीही, म्हणजे मुलगी आहे म्हणून मागे न राहता, त्यांनी जे कष्ट तो व्यवसाय सुरू करण्यासाठी ती गोष्ट सुरू करण्यासाठी घेतलेले आहेत ते जाणून तो व्यवसाय पुढे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा असं मला वाटतं.
1: छान. मला काही तुम्ही काय सांगाल?
0: मुलगी असो या मुलगा, जे काय आई वडिलांनी कमवलेला आहे आणि हा त्या मुलीला किंवा मुलाला हा वारसा म्हणूनच मिळालेला असतो, तर मुलगी आहे म्हणून ती आता दुसऱ्या घरी गेली आणि आता ती पुढे नेऊ नाही शकत, ही चुकीची धोरण आहे. तर मुलगी असली तरी ती त्याचं खूप काही करू शकते आणि तिने करावं, कारण ही एक लेगसी आहे आणि एकुलती एक मुलगी असेल तर तिने डेफिनेटली करावं. तुमच्या आई वडिलांनी सुद्धा तुमच्यात इन्व्हेस्ट केलेले असतात, म्हणजे तुम्हाला ते संस्कार दिलेले असतात, त्या गोष्टी शिकवलेल्या असतात, ते सगळं पुढे नेणं हे तुमचं काम आहे असं मला वाटतं.
2: या थॉट मला खरंच खूप आवडला. आई वडिलांनी आपल्यात इन्व्हेस्ट केलं,
1: इन्व्हेस्ट केलंय आणि ते पण पुढे नेलंच पाहिजे. खूप सुंदर, खूप छान दोघे जणी आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय छान तुमचे अनुभव आत्तापर्यंतचा तुमचा जीवनपट आमच्यासमोर उलगडून दाखवलात. आपल्या सगळ्या श्रोत्यांना, आपल्या भगिनींना, आपल्या मैत्रिणींना नक्कीच आवडेल ही खात्री नक्की आहे. आज तुम्ही दोघे इथे आलात आणि छान माहिती शेअर केलीत, तुमचे मनापासून आभार.
2: आणि तुमचे आम्हाला संधी दिली,
1: धन्यवाद.
2: धन्यवाद,
0: खूप आभार.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आताच आपण जाणून घेतलात इंद्राणीताई आणि ममताताईंचा हा सुंदर असा प्रवास. आई वडिलांचं स्वप्न पुढे वाढवणाऱ्या यलिकी ही त्या कुटुंबाची शान असते, समाजाची प्रेरणा आणि पुढच्या पिढ्यांसाठी आशेचा दीप अगदी नक्की असते. हा प्रवास हे यश या लेकींचं अगदी 100% आहे, पण त्याबरोबरच ते आहे त्यांच्या आई वडिलांच्या विश्वासाचं, आई वडिलांच्या त्यागाचं आणि त्यांच्या प्रेमाच्या अखंड प्रवाहाचं असं फलित. या सगळ्या अनुषंगाने एक सुंदर असं गाणं डोळ्यासमोर सारखं येतंय, ते हम साथ साथ है या चित्रपटातलं. ऐकूयात हरिहरन आणि सहकार्याने गायलेलं हे सुंदर असं गाणं.

0: वाढतं प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा अविचारी वापर, या सगळ्यांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने आता ऐकूया पर्यावरण रक्षणाचं महत्व सांगणारे हे पर्यावरण श्लोक. याचं लेखन केलं आहे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या प्राध्यापिका, ज्या लेखिका आणि कवयित्री म्हणून साहित्य क्षेत्रात देखील काम करतात, त्या डॉक्टर नंदा हरम यांनी.
1: पर्यावरणाची व्याख्या पहिल्या श्लोकात आहे. पशु पक्षी वृक्ष कीटक मानव हवा पाणी सूर्य डोंगर जमीन मिळून साऱ्यांचा होतो परिसर, त्यालाच म्हणतात ती पर्यावरण.
0: या श्लोकात पाहिलेले घटक आहेत ना, त्यांचं एकमेकांशी नातं आहे, जणू ते एक कुटुंबच आहेत. एक घटक जरी नष्ट झाला ना तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल, म्हणून आपण त्याचा सांभाळ केला पाहिजे. निसर्ग म्हणजे कधी न संपणारं धन आहे, ते जपलंच पाहिजे. बांधील असे ती अपसात सारे, ढळता तोल त्यांचा देती इशारे, रक्षण करावे म्हणून त्यांचे जतन समृद्धी अक्षय दिनाचे.
1: सण समारंभ साजरे करताना दुर्दैवाने आपण त्याचा सखोल अभ्यास करत नाही, त्यामुळे हवा पाणी आणि ध्वनी यांचं प्रदूषण होतं, निसर्गाची हानी होते. ज्यांचं विघटन होत नाही अशा थर्माकोल प्लास्टिकच्या वस्तू सहजपणे आपण टाकून देतो, हेच सारं या श्लोकात सांगितलं आहे. करी हवा पाणी ध्वनी प्रदूषण, हिरव्या शालीस तुलावता चूड, नासाडी खनिजांची ऊर्जा स्त्रोतांची, बाधा निसर्गास नसत्या वस्तूंची.
0: हल्ली माणूस ना भौतिक सुखाच्या मागे लागला आहे, ते मिळवण्याकरता तो वाटेल तसं वागतो, स्वार्थ काढताना तो माणुसकी विसरतो आणि यात त्याच्या वागणुकीमधून त्याचं हीन दीन रूप समोर येतं. ऐहिक सुखाचे असे मृग जळ, करीसी मनुजा किती धाव पळ, स्वार्थाचा कळस संहाराची जळ, त्यातून भासे तू भरता ओंगळ.
1: तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ऐकून माहीत असेलच, याला प्रदूषण, जंगल तोड हे घटक कारणीभूत आहेत. ही सारी आपल्याच कर्माची फळं आहेत, येते का लक्षात? संपूर्ण जगच आपण मानवांनी जणू वेठीस धरले आहे, सगळ्यांनाच याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत आणि भविष्यातही भोगावे लागतील. उन्हाळ्यात वाढे तापमान ऐसे, दरित्री ही टाके गरम उसासे, अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
0: तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि वाढती लोकसंख्या हे सुद्धा तितकंच घातक आहे. वाढे लोकसंख्या विचार करावा, तंत्रज्ञान वापर काबूत ठेवा, नियम निसर्गाचे पालन करा, तेव्हाच होईल भयमुक्त धरा.
1: आतापर्यंत आपण पाहिलं की आपण निसर्गाचा कसा विध्वंस करत आहोत आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागत आहेत. हे सारं थांबवायचं असेल तर निसर्गाला आपण जपलं पाहिजे. आपलं अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे हे कधीही विसरता कामा नये. सहिष्णू कन्वाळू वृत्ती जोपासा, रक्षणाचा घ्यावा सर्वांनी चवसा, निसर्ग असे हो गुरु मानवाचा, समतोल राखू पर्यावरणाचा, निसर्ग असे हो गुरु मानवाचा, समतोल राखू पर्यावरणाचा.

आता आपण ऐकलीत. याचं लेखन केलं होतं डॉक्टर नंदा हरम यांनी आणि यामध्ये सहभाग होता डॉक्टर नंदा हरम आणि सविता शेरे यांचा. पर्यावरण रक्षण ही केवळ आपली जबाबदारी नाही तर प्रत्येकाची नैतिक बांधिलकी आहे. आणि जर पर्यावरण वाचलं तरच आपलं सगळ्यांचं जीवन फुलणार आहे आणि निसर्ग जर हसला तरच संपूर्ण मनुष्य सुखाने जगणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करूया आणि आपल्या पृथ्वीला अधिक हिरवी सुंदर आणि स्वच्छ बनवूया.

फ्रेंडो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

दख्खा या सिनेमातली ही लावणी होती आरती अंकलीकर टिपेकर यांनी गायलेली आणि या सिनेमातलं आणखी गाणं माधुरी करमरकर यांनी गायलं आहे.

0: ही आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा
0: उत्सव नवचैतन्याचा वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांमंचे छोटे कलाकार
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मल्हार चोळकर यामिनी दळवी आणि रेश्मा कारखानस
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी बासरीवादक नीना गुळावकर आणि संतूरवादक मंगेश जगताप
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: खेळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी
1: प्रवेश निःशुल्क
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण

शुभमंगल सावधानी या सिनेमातलं हे गाणं होतं. कुणाल गांजाफळा यांनी गायलेलं. आणि याबरोबर श्रोते हो आजचा गीतबहार कार्यक्रम संपला. 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ। चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस। INS मालवण भारतीय नौदलात सहभागी। समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल। आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं।
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है। सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं। सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है। हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते। मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी

0: मेरे साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए।
1: लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांततेचं आवाहन केलं आणि चर्चा करायला सरकार तयार आहे, ती केव्हा आणि किती वेळ करायची हे ठरवण्याचं आवाहन केलं आणि हौद्यात येऊन चर्चा होऊ शकत नाही हे स्पष्ट केलं। त्यानंतरही गोंधळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सिक्कीममध्ये एनएचपीसीच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं। त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं। त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे। आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव सोपवला आहे। कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं। काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पाहण्याची विनंती वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाला केली। या टप्प्यात व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री तिथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली

व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री तिथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांशी सरकारनं यापूर्वी चर्चा केली असती तर परिस्थिती एवढी चिघळली नसती असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आज आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आज जंतर मंतरवर अभिजित दिपके यांची भेट घेतली. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोनं 16 मेट्रो स्थानकं आज बंद ठेवली आहेत. संसद भवन आणि परिसरात ही स्थानकं आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका आयएनएस मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह ए प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली आयएनएस मालवण पाण्याखाली होणाऱ्या युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावू शकते. आयएनएसव्ही त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्यदलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. आयएनएसव्ही त्रिवेणी ही केवळ एक सागरी मोहीम नसून ती भारताच्या तिन्ही संरक्षण दलांची ताकद आणि त्यांच्यातील समन्वयाचं उदाहरण आहे. भारताच्या लेकींची जिद्द ही महासागराच्या प्रचंड लाटांपेक्षाही अधिक मोठी असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. फिलिपीन्सच्या मनिला इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. मुक्त आणि खुल्या आशिया प्रशांत प्रदेशाला बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा क्वाड समूहानं संयुक्त निवेदनाद्वारे पुनरुच्चार केला. आशियानच्या एकता आणि केंद्रीय भूमिकेला ठाम पाठिंबा त्यांनी दर्शवला. यावेळी जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत व्यापार, दर, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, महत्वपूर्ण खनिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. डॉ जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांची भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निर्णयांच्या पाठपुराव्यावर या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. या परिषदेदरम्यान एका सत्रात जयशंकर यांनी भारत चीन संबंध पूर्वपदावर आणण्यावर भर दिला. सीमेवर शांतता राखणं ही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी मूलभूत अट असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणं, व्हिसा प्रक्रियेतील सुधारणा, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणं आणि सीमा व्यापार पूर्ववत करणं यासारख्या विश्वासार्ह उपाययोजनांचं डॉ जयशंकर यांनी स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या मतभेदांचं रुपांतर वादात होऊ नये असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत झालं आहे. त्यामुळे वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद आहे. पूंछ आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या 7 जणांचा शोध सुरू आहे. या पावसामुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

जम्मू श्रीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 ऑगस्ट पासून पुढच्या 2 वर्षांसाठी अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर 0% शुल्क कायम असेल. त्यानंतर 1 वर्षासाठी हे शुल्क 100% आणि त्यानंतर सरळ 200% वाढवलं जाईल. अमेरिकेत जेनेरिक औषधांचं उत्पादन पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत कारखाने आणि यंत्रसामग्री उभारण्याचा निर्णय न घेणाऱ्या कंपन्यांना दंड आकारला जाईल असं ट्रम्प यांनी नमूद केलं आहे. भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आयएनएस मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्यदलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आपल्याकडे वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याची लेखन आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. जून महिन्याच्या अखेरीस पाऊस झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे सुमारे 2 लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या असून आधीच पेरणी झालेल्या सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या पिकांवर पाण्याअभावी कोमेजण्याची वेळ आली आहे. ओलिताची सुविधा असलेले शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत असले तरी विहिरींचीही पाणी पातळीत घट असल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. बियाणे उगवण न झाल्याच्या तक्रारीनंतर यवतमाळ जिल्ह्यात बुस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि वेगर या कंपनीविरुद्ध 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या तपासणीत संबंधित बियाणे अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले असून बियाणे उगवण न झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक

ही उत्पादने शेतकऱ्यांना विकली जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. राजकीय घडामोडींमध्ये यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विकास कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या पक्षानंतर जिल्ह्यातील राजकीय तणाव तापले असून उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ येथील सभेत या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध तालुक्यांमध्ये आढावा घेतला. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया गांभीर्याने पूर्ण करावी अशा सूचना.

असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे लक्ष्मीशाह बंजारा यांच्या 446 जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या त्याग राष्ट्रभक्ती आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला. यवतमाळहून आषाढी वारीसाठी 2 विशेष उपक्रमांना प्रारंभ झाला. सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग वारकऱ्यांची पंढरपूर वारी उत्साहात रवाना झाली. पूर्णपणे दिव्यांगांची ही वारी राज्यातील पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. तसेच क्रीडा भारतीय सायकल ग्रुपची सायकल वारीही विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाली. पर्यावरण संवर्धनासाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनने एक पीठ मागे नाम हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या राज्यमाता गो

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:45 झालेली आहे. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. मोनिका बोईर यांनी गायलेलं सुरुवातीचं गीत.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत मुक्ताबाईंवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख.
1: महाराष्ट्राला समृद्ध असा संत परंपरेचा वारसा लाभलेला असून या संत परंपरेच्या साहित्याचं फार मोठं गारूड महाराष्ट्रीय जनमानसाला व्यापून आहे. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्यातील एक अत्यंत महत्वाचा असा तात्विक ग्रंथ मानला जातो आणि या ग्रंथाला आकार देणाऱ्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या धाकट्या भगिनी म्हणून संत मुक्ताबाई सर्वांना परिचित आहेत. 13व्या शतकातील महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीत वारकरी संप्रदायात त्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी आपल्या अभंगांमधून अध्यात्म भक्ती समता आणि व्यापक मानवाचा संदेश समाजाला दिला. अत्यंत अल्प अशा आयुष्यात नैराश्यावर मात करून जगण्याला प्रगल्भतेनं भिडलं पाहिजे असा संदेश देणारे त्यांचे ताटीचे अभंग मराठी संत साहित्यात प्रसिद्ध आहेत. संन्यासी झालेल्या व्यक्तीनं पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करू नये या समाज संकेतामुळे त्यांच्या आई वडिलांना वाळीत टाकल्यामुळे लहानपणापासूनच मुक्ताई आणि त्यांच्या भावंडांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. परंतु या दुःखातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वात करुणा सहिष्णुता आणि व्यापक मानवता विकसित झाली. जीवनातील संकटांकडे आध्यात्मिक तटस्थतेनं पाहत जगण्याला सहर्ष स्वीकारलं पाहिजे हा विचार त्यांच्या अभंगांमधून प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. मुक्ताबाईंच्या जीवन तत्वज्ञानाचा गाभा म्हणजे समत्व भाव, निर्मळ भक्ती आणि भावनिक ताटस्थ्यानं निर्माण झालेलं सजग असं आत्मभान. त्यांच्या अभंगातून त्या सांगतात की संपूर्ण विश्वात एकच परमात्म तत्व वास करत असल्यामुळे जात पंथ किंवा कोणत्याही सामाजिक भेदभावाला तसा काहीच अर्थ नाही. जगाच्या त्रासाला वैतागून जगावर रुसलेल्या आजच्या भाषेत डिप्रेशन मध्ये गेलेल्या लहानशा ज्ञानदेवांची समजूत घालताना संत स्वभावाचं वर्णन करताना त्या आपल्या अभंगात म्हणतात, योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा. संतांना क्षमाशील सहनशील आणि दयाळू असावं असा संदेश या ओळीतून त्या देतात. त्यांच्या अभंगांची संख्या फार मोठी नसली तरी त्यातील विचारांची खोली विलक्षण आहे. ज्ञानदेवांची समजूत घालताना त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध असे ताटीचे अभंग हे संत साहित्यातील त्यांचं अत्यंत महत्वाचं योगदान मानलं जातं. संत ज्ञानेश्वरांनी जगाविषयीच्या घोर नैराश्यातून ताटी लावून घेतल्यावर मुक्ताबाईंनी त्यांना संत धर्माची आठवण करून देत म्हटलं, संत जेणे व्हावे तेणे जग बोलणे सहावे, विश्व रागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. या ओळींमधून लोकांची निंदा टीका किंवा अपमान शांतपणे सहन केल्यावरच संतपदाला पोहोचता येतं असं खूप सहज शब्दात त्या पटवून देतात. अर्थात मनाला जाणारा राग द्वेष दुःखरूपी अग्नी विझवल्याशिवाय संतपदावर पोहोचणं अत्यंत कठीण आहे हे सांगताना चित्तवृत्ती पाण्यासारख्या शीतल ठेवण्याचं समत्व साधण्याचं महत्व त्या ज्ञानदेवांना पटवून देतात. मुक्ताबाईंच्या भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे साधेपणा सहजता आणि अर्थगर्भता. भक्ती वैराग्य करुणा आत्मज्ञान यासारख्या गहन विषयांना लोकांना समजेल अशा अत्यंत सहज सोप्या भाषेतून त्यांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलं. जगावर रुसलेल्या उदास झालेल्या ज्ञानदेव माऊलींना त्यांच्या निराश मानसिकतेतून बाहेर काढणारे जगण्याचं एक सम्यक भान देणारे त्यांचे अभंग पाहून खरं तर संत मुक्ताबाईंना आद्य समुपदेशक म्हणावंसं वाटतं. आणि म्हणूनच संत मुक्ताबाई या केवळ संत साहित्याच्या अभ्यासकांनाच नव्हे तर सर्वसामान्य वाचकालाही अखंड प्रेरणा देत आहेत.
0: भक्तिगाथा या मालेत आताच आपण ऐकला संत मुक्ताबाईंवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं.

श्रोते हो नमस्कार. उत्तम निचऱ्याची आणि गाळाची सुपीक जमीन केळी या फळझाडाच्या वाढीसाठी पोषक असते. अशा जमिनीत चुनखडीचं प्रमाण मात्र कमी असावं. उष्ण कटिबंधातील हवामान या पिकाला चांगलं मानवतं. केळीची लागवड जोराचा पाऊस संपल्यावर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये करावी. लागवडीसाठी योग्य अंतरावर 45x45x45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खणावेत. किनारपट्टीच्या भागामध्ये लाल केळीसारख्या उंच वाढणाऱ्या जातींसाठी 3x3 मीटर अंतर ठेवावं. हरिसाल, श्रीमंती, लाल वेलची, सफेद वेलची यासारख्या मध्यम वाढणाऱ्या जातींसाठी 2.5x2.5 मीटर अंतर ठेवावं. केळीच्या लागवडीसाठी निरोगी, जोमदार आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या झाडांचे मुनवे वापरावेत. मुनवे 500 ते 800 ग्रॅम वजनाचे असावेत. मुनव्यांच्या पानांचा आकार तलवारीप्रमाणे लांबट आणि अरुंद असावा. साधारणपणे 20 ते 25 सेंटीमीटर खोल खड्ड्यात मुनवे लावावेत. उती संवर्धनाने तयार केलेल्या निरोगी रोपांपासूनही लागवड करता येते. लागवडीच्या सुरुवातीच्या काळात बागेतील तण काढून अधून मधून खोदाई करावी आणि केळीच्या झाडांना भर द्यावी. केळीची रोगट आणि वाळलेली पाने नियमित कापून टाकावीत. त्याचप्रमाणे झाड वाढत असताना त्याच्या बुंधापासून अनेक मुनवे येत असतात. असे मुनवे जमिनीलगत कापून काढावेत किंवा मुनवे कापून त्यातील गाभ्यात चमचाभर रॉकेल ओतल्याने मुनवे मरतात. या क्रियेमुळे मातृवृक्ष जोमाने वाढतो आणि केळीचा घड मोठा होतो. मात्र मातृवृक्ष फुलावर आल्यावर जोमाने वाढणारा एक मुनवा ठेवावा. म्हणजे मातृवृक्षाचा घड काढल्यानंतर पुढे पीक लवकर घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दुसरा मुनवा केळीचा घड तयार झाल्यावर ठेवावा. फळे वाढू लागल्यानंतर घडाच्या शेंड्याला असणारी नर फुलं काढून टाकावीत. घडाच्या वजनाने झाड वाकू नये म्हणून त्याला आधार द्यावा. तसंच प्रखर सूर्यकिरणाने फळांचे भाजून नुकसान होऊ नये म्हणून केळीच्या पानाने किंवा गोंडपाटाने घड झाकून घ्यावा. एकदा लागवड केल्यापासून 2 ते 3 पिकं घ्यावीत. 3 वर्षांनंतर नवीन लागवड करणं जरुरी आहे. नवीन मुनवे हे जमिनीच्या वर आले असल्यास मातीची भर द्यावी. केळीच्या प्रत्येक झाडाला 5 किलो शेणखत, 400 ग्रॅम युरिया, 600 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 200 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. शेणखत, स्पुरद आणि पालाश खताची संपूर्ण मात्रा लागवडीच्या वेळीच द्यावी. नत्राची मात्रा लागवडीनंतर 60, 90 आणि 120 दिवसांनी समप्रमाणात विभागून बांगडी पद्धतीने सुमारे 30 सेंटीमीटर अंतरावर 10 सेंटीमीटर खोल आणि सुमारे 20 ते 25 सेंटीमीटर रुंद चरात द्यावी. खत उशिरा दिल्यास त्याचा फळांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. हिवाळ्यात आठवड्यातून एकदा आणि उन्हाळ्यात 2 वेळा पाण्याची पाळी द्यावी. पाणी देण्यासाठी सुधारित सिंचन पद्धतीचा वापर करावा. तसंच आच्छादनाचा वापर करावा. केळीचा पर्णगुच्छ हा विषाणूजन्य रोग असून मावा किडीच्या मार्फत फैलावतो. या रोगामुळे पाने लहान आणि कडक होतात. नवीन येणारे मुनवेही रोगग्रस्त असतात. रोगग्रस्त झाडांना फळ धरत नाही यासाठी रोगग्रस्त झाडं मुनव्यासकट जमिनीतून समूळ उपटून नष्ट करावीत आणि लागवडीसाठी रोगमुक्त मुनवे निवडावेत. तसेच वापरलेली हत्यारे निर्जंतुक करावीत. लागवडीपासून 270 ते 280 दिवसात केळीला फलधारणा होण्यास सुरुवात होते. त्यानंतर 90 ते 110 दिवसात घड काढण्यास तयार होतात. फळांचा हिरवा रंग पिवळसर होऊन फळांना गोलाई येणे ही घड काढण्यासाठी योग्य झाल्याची लक्षणं आहेत. घडाचा दांडा लांब राहील अशा पद्धतीने घड कापावा. घड कापल्यावर त्याचा चीक फळांवर पडणार नाही याची काळजी घ्यावी, कारण त्यामुळे फळांवर डाग पडतात. घड कापल्यानंतर मातृवृक्ष लगेच कापावा. केळीचे हेक्टरी 25 ते 35 टन उत्पन्न जातीपरत्वे मिळतं.

0: म्हणजे गरम लाटा येणे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉट फ्लशेस असं म्हणतो. बसल्या बसल्या अचानकच चेहरा, मान, छाती अगदी गरम झाल्यासारखी वाटते, दरदरून घाम येतो आणि काही मिनिटांनी सर्व काही पूर्ववत होतं. काही महिलांना दिवसातून हा त्रास एक दोनदा तर काहींना अनेक वेळा जाणवतो. दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे रात्री घाम येणे, त्यामुळे वारंवार झोप मोडते, सकाळी उठल्यावर ताजे तवाने वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. अनेक महिलांना चिडचिड, भावनिक अस्थिरता, लवकर राग येणं, उगाचच रडू येणं, चिंता वाटणं अशी लक्षणंही जाणवतात. याचा अर्थ त्या मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत असा होत नाही. ही हार्मोनल बदलांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याशिवाय सांधेदुखी, स्नायू दुखणे, कामात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, वजन वाढणे आणि विशेषत पोटाभोवती चरबी साचणे अशी लक्षणेही दिसू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे, प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. काही महिलांना काहीच त्रास होत नाही तर काहींना दैनंदिन जीवनावर परिणाम होईल इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. काही महिला विचारतात, डॉक्टर मला पाळी अनियमित झाली आहे म्हणजे मला मेनोपॉज झालाय का? याचं उत्तर असं आहे की केवळ पाळी अनियमित होणे म्हणजे मेनोपॉज नाही, तर सलग एक वर्ष पाळी न येणं म्हणजेच मेनोपॉजची निश्चिती आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर जर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला तर तो कधीही दुर्लक्षित करू नये, तो सामान्य समजू नये, कारण ते कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचा शेवट नाही, उलट मुलांची जबाबदारी कमी झाली असते, स्वतःसाठी वेळ मिळू लागतो आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची ही सर्वोत्तम संधी असते. योग्य माहिती, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतला तर हा काळ आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगता येतो. पुढील भागात आपण मेनोपॉज व नंतर शरीरात होणारे बदल, हाडांचे आरोग्य, हृदय, मधुमेह, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य आणि योग्य जीवनशैली यावर सविस्तर चर्चा करूयात.
1: श्रोतेहो आरोग्यम वनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: आता आपण सामान्य लक्षणांकडे जाऊयात. सर्वात सामान्य लक्षण

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक नीना घुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव

0: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: पर्यावरण संरक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञ काय करू शकतो परिसरच्या कार्यक्रमात आज आपण हे पाहू. वास्तुशास्त्रज्ञ घराची रचना करताना निसर्गाशी सुसंगत विचार करू शकतात. घराची दिशा अशी ठेवता येते की नैसर्गिक हवा आणि प्रकाश जास्त प्रमाणात मिळेल, त्यामुळे दिवसा कृत्रिम लाईट आणि एसीचा वापर कमी होऊ शकतो. अंगण, झाडे, पाण्याचे स्रोत यांना महत्व देऊन घर अधिक पर्यावरणपूरक बनवता येते. पूर्वीच्या पारंपरिक भारतीय घरांमध्ये नैसर्गिक थंडावा असायचा. आज आधुनिक तंत्रज्ञानासोबतच त्या पारंपरिक संकल्पना पुन्हा वापरणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राचा उद्देश फक्त शुभ अशुभ इतकाच नसून निसर्गाशी समतोल राखणारी जीवनशैली तयार करणे हाही असायला हवा. अनेक वेळा अनेक वास्तुशास्त्रज्ञ अमुक ठिकाणी हिरवा रंग असायला हवा असे सांगतात. त्या ठिकाणी घरमालकाला हिरव्या रंगाचे पट्टे ओढणे असे सांगायच्या ऐवजी झाड लावले तर जास्त चांगले होईल असे सजेस्ट करता येऊ शकते. तसेच घरातील कचरा निर्मूलन करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा असे समाजात प्रबोधनही करता येईल. बरेच वास्तुशास्त्रज्ञ रोज बाथरूम घासावी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत सांगतात, तर प्लास्टिक वेगळे ठेवावे, ते धूळ माती तसेच स्वयंपाकघरातील कचऱ्यामध्ये मिक्स होऊ नये असेही घरमालकाला सांगू शकतात. आणि स्वयंपाकघरातील कचरा हा जिवंत असतो, त्याचे बागेतील महत्व एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने सांगितले तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर सकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. घर म्हणजे बागेसकट घर अशी संकल्पना रुजवायला हवी. त्यासाठी प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाने आग्रहाने घनकचरा व्यवस्थापन आणि त्यामधून निर्माण होणारी बाग ही घराला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करू शकते हे समजून घेऊन त्याचा प्रचार प्रसार करता येऊ शकतो. यातून तयार होणारे समाजमन हे सशक्त आणि श्रद्धावान असेल. आपल्या संस्कृतीत नक्षत्रावरूनही झाडे लावण्याची सुद्धा मान्यता आहे. त्याचाही सखोल अभ्यास वास्तुशास्त्रज्ञांनी केला तर सर्वांगीण विचार करणारा वास्तुशास्त्रज्ञ अशी त्यांची महती निर्माण होऊ शकते. मधमाशांचे पोळे जर घरात केले तर घराला हानिकारक नसून उलट तुमच्या घरात निसर्गाला सुरक्षित स्थान तयार होऊ शकते. बागेमध्ये पक्ष्यांचे असणे हे रासायनिक फवारणी केली नाही तरच शक्य आहे. रासायनिक खतांद्वारे बागेतील जमीन आपण मृतप्राय करतो आहोत आणि हे खूप महान पातक आहे, अशा गोष्टी घरमालकाला समजून सांगणे हे वास्तुशास्त्रज्ञ नक्कीच करू शकतात. त्यातून निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध दृढ होतील आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल होईल यात शंका नाही. आज आपण वास्तुशास्त्रज्ञ कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणात मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले.
0: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहे. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज समीर दुबळे यांनी गायलेला राग मधमाद सारंग आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित खेळाची बंदिश रूपक तालात आहे. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची 7 श्रीकांत भावे यांनी आणि हार्मोनियमची 7 तुषार केळकर यांनी केलेली आहे. ऐकूया समीर दुबळे यांनी गायलेला राग मधमाद सारंग.

समीर दुबे यांनी गायलेला राग मधुबाल सर दत्ता पडेकलात, त्यांना तबल्याची साथ श्रीकांत बावे यांनी, हार्मोनियमची साथ तुषार केळकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ही पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: विशेष सोहळा उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलाम यांचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मल्हार चोळकर, यामिनी दळवी आणि रेश्मा कारखानस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक मीना घोळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: दुपारचे 3 वाजता प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किया सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से

0: काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिलाय. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला आहे. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी आयोगाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष कृष्णकांत, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, व्यंकय्या नायडू, अरुण शौरी यासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या चौकशी समितीनं या नियमाचा गैरवापर होऊ नये यासाठी शिफारस केल्याचं हरिवंश यांनी सांगितलं. पेपरफुटीचं प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सेवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
1: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. याअंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई

मध्यम लहरी 249.81 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, शुभ संध्या. सभेच्या सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सोनू निगम, आफताब साबरी आणि हशीम यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. मैं हूं ना या चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया रामलीला या चित्रपटातलं गीत. संगीत आहे संजय लीला भंसाली यांचं.

0: रामलीला या चित्रपटातल्या या गीताला स्वर होता शैल हाडा यांचा. सिद्धार्थ गरिमा यांच्या गीताला संगीत होतं संजय लीला भंसाली यांचं.
1: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
3: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

या गीताला स्वर आणि संगीत होतं अमित त्रिवेदी यांचं. चित्रपट काय पूछे. कार्यक्रमात आता ऐकूया ये जवानी है दिवानी या चित्रपटातलं गीत बॅनी आणि शेफाली यांच्या स्वरात. अमिताभ भट्टाचार्य यांच्या गीताला संगीत आहे प्रीतम यांचं.

सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

श्रद्धे हो 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठल.

शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत होतं प्रसून जोशी यांचं आणि चित्रपट भाग मिल्खा भाग. कार्यक्रमात शेवटी ऐकूया पंगा या चित्रपटातलं गीत हर्षदीप कौर, दिव्या कुमार आणि सिद्धार्थ महादेवन यांच्या आवाजात. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजता आहेत. आता युववाणी मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युवाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट ट्यून्ड सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते.

आवाज, फक्त काही अक्षरांचा एक साधा शब्द, पण हा आवाज कधी आईच्या अंगाई गीताचा असतो, कधी देशाच्या पंतप्रधानांच्या संदेशाचा, कधी एखाद्या शेतकऱ्याला हवामानाची माहिती देणार असतो, तर कधी एखाद्या जवानाच्या शौर्याची गाथा सांगणार असतो. कल्पना करा, ना मोबाईल, ना इंटरनेट, ना सोशल मीडिया, तरीही संपूर्ण देश एकाच क्षणी एखादी बातमी ऐकत होता, एकाच सुरात राष्ट्रगीत गात होता, आणि हजारो किलोमीटर दूर बसलेल्या माणसाशीही एका आवाजाच्या माध्यमातून जोडला जात होता. हे शक्य झालं कारण जन्म झाला एका अशा माध्यमाचा ज्याने अंतर कमी केली, मने जोडली आणि माहितीला पंख दिले. आज आपण अशाच एका ऐतिहासिक दिवसाबद्दल बोलणार आहोत, राष्ट्रीय प्रसारण दिन. दरवर्षी 23 जुलै रोजी साजरा केला जाणारा हा दिवस केवळ एका संस्थेचा वाढदिवस नाही, तर तो भारतीय प्रसारणाच्या जवळपास शतकभराच्या प्रवासाचा उत्सव आहे. मित्रांनो, आज आपण सकाळी उठल्यापासून मोबाईलवर न्यूज अपडेट्स पाहतो, पॉडकास्ट ऐकतो, FM वर गाणी ऐकतो, पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? यासाठी आपल्याला जवळपास 100 वर्ष मागे जावं लागेल. सन 1923, मुंबई. जून महिन्यात बॉम्बे रेडिओ क्लबने भारतातील पहिलं रेडिओ प्रसारण केलं. तो प्रयोग छोटा होता, पण त्याने भारतीय प्रसारणाच्या इतिहासात पहिलं पान लिहिलं. आणि त्यानंतर 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात IBC ची स्थापना झाली. याच दिवसाला आज आपण राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा करतो. तेव्हा रेडिओ हा केवळ मनोरंजनाचं साधन होता, तो लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग होता. शहरांपासून गावांपर्यंत, शिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत एकाच माध्यमातून आवाज पोहोचू लागला. पण हा प्रवास इथेच थांबला नाही. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं रूपांतर झालं ऑल इंडिया रेडिओ मध्ये, आणि भारत

भारताच्या प्रसारण इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. पुढे स्वातंत्र्यानंतर देशाला नव्या आशय मिळाल्या, नवं संविधान मिळालं आणि नव्या भारताला एक असा आवाज मिळाला जो प्रत्येक भारतीयाचा आवाज बनणार होता. 1956 मध्ये ऑल इंडिया रेडिओला एक सुंदर भारतीय नाव मिळालं, आकाशवाणी. आकाशातून येणारी वाणी, किती सुंदर कल्पना आहे ना. आकाशाला सीमा नाही आणि या आवाजालाही नाही. आजही आकाशवाणी हा शब्द उच्चारला की अनेकांच्या डोळ्यांसमोर सकाळच्या बातम्या, भावगीत, भक्तिगीत, शेतकऱ्यांसाठीचे कार्यक्रम, युवावाणी आणि अनेक आठवणी उभ्या राहतात. मित्रांनो, रेडिओ हा फक्त एक यंत्र नाही, तो एका पिढीच्या आठवणींचा साथीदार आहे. काही घरांमध्ये अजूनही सकाळीची सुरुवात रेडिओनेच होते. काही जणांना आजही रात्री झोपताना रेडिओचा आवाज हवा असतो आणि काहींसाठी रेडिओ म्हणजे अजूनही विश्वास, एक असा विश्वास जो दशकानुदशके तसाच टिकून आहे. पण प्रश्न असा आहे की या एका आवाजाने भारताच्या विकासात नेमकी कोणती भूमिका बजावली, स्वातंत्र्य लढ्यात त्याचं योगदान काय होतं आणि आज डिजिटल युगातही रेडिओ इतकाच महत्वाचा

स्वप्नेच होते. काही जणांना आजही रात्री झोपताना रेडिओचा आवाज हवा असतो आणि काहींसाठी रेडिओ म्हणजे अजूनही विश्वास, एक असा विश्वास जो दशकानुदशके तसाच टिकून आहे. पण प्रश्न असा आहे की या एका आवाजाने भारताच्या विकासात नेमकी कोणती भूमिका बजावली, स्वातंत्र्य लढ्यात त्याचं योगदान काय होतं, आणि आज डिजिटल युगातही रेडिओ इतकाच महत्वाचा का आहे, याच रोचक प्रवासाबद्दल आपण पुढे जाणून घेऊयात. स्वातंत्र्यपूर्व काळातील रेडिओ. 1930 आणि 40 चे दशक. भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता. देशभर आंदोलने सुरू होती. जनतेमध्ये अस्वस्थता होती. तसेच माहिती पोहोचवणारी साधनं अत्यंत मर्यादित होती. अशा काळात रेडिओचं महत्व वाढू लागलं. जरी त्या काळात प्रसारणावर ब्रिटिश सरकारचं नियंत्रण होतं, तरी रेडिओने भारतीय समाजात माहितीच्या देवाणघेवाणीचं नवं दालन उघडलं. बातम्या, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक माहिती लोकांना पहिल्यांदाच एका माध्यमातून नियमित ऐकायला मिळू लागलं. आणि मग आला 15 ऑगस्ट 1947. मध्यरात्रीचा तो ऐतिहासिक क्षण. संपूर्ण देश एका आवाजाकडे कान देऊन बसला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण रेडिओच्या माध्यमातून लाखो भारतीयांनी ऐकलं. कल्पना करा, ज्यांच्या घरी वीज नव्हती, ज्यांनी दिल्ली कधी पाहिली नव्हती, अशा लाखो भारतीयांना त्या रात्री स्वातंत्र्याचा पहिला आवाज रेडिओनेच ऐकवला. इतिहासाची साक्ष देणारं माध्यम म्हणजे रेडिओ.

स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि आकाशवाणी. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अनेक मोठी आव्हाने होती. अशिक्षित लोकसंख्या, ग्रामीण भाग, आरोग्यविषयी मर्यादित माहिती, शेती संबंधी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि देशभर विविध भाषा. अशा परिस्थितीत सरकारसमोर प्रश्न होता, देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती कशी पोहोचवायची? उत्तर होतं आकाशवाणी. आकाशवाणीने केवळ मनोरंजन केले नाही तर लोकशिक्षणाचं मोठं काम हाती घेतलं. शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यक्रम सुरू केले, हवामानाचा अंदाज, नवीन बियाण्यांची माहिती, पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन ही माहिती गावागावात पोहोचू लागली. आज आपण मोबाईलवर हवामान पाहतो, पण एकेकाळी उद्याच्या पावसाची माहिती शेतकरी रेडिओवरूनच ऐकत होता. आरोग्यविषयक कार्यक्रमांमधून लसीकरण, स्वच्छता, कुटुंब नियोजन, महिलांचं आरोग्य, बालसंगोपन अशा अनेक विषयांवर जनजागृती करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातही रेडिओने मोठं योगदान दिलं. दूरवरच्या गावांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. भाषा शिक्षण, विज्ञान, इतिहास, सामान्य ज्ञान असे बरंच काही रेडिओच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलं. सांस्कृतिक वारशाचा खजिना. मित्रांनो, भारताची खरी ताकद आपल्या विविधतेत आहे. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी, बोली वेगळी, लोकसंगीत वेगळं, लोककला वेगळी, असे सगळ्यांचं जतन करण्यात आकाशवाणीने अमूल्य योगदान दिलं. लोकगीते, भावगीते, भजन, कीर्तन, कवी संमेलने, लोकनाट्य, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, आज आपल्याला ऐकायला मिळणाऱ्या अनेक महान कलाकारांना पहिलं व्यासपीठ मिळालं ते आकाशवाणीवर. अनेक गायक, वादक, कवी, लेखक, निवेदक यांच्या प्रवासाची सुरुवात रेडिओपासून झाली. आज आकाशवाणीचा विस्तार पाहिला तर तो खरोखरच अभिमानास्पद आहे. देशभरात 591 केंद्रे, भारतातील जवळपास 98% लोकसंख्येपर्यंत पोहोच, 23 भाषा, 146 बोली भाषा, म्हणजे भारतातील जवळपास प्रत्येक नागरिकाला त्याच्या स्वतःच्या भाषेत संवाद साधणारा हा आवाज आहे. हे केवळ प्रसारण नाही, ही भारताच्या भाषिक विविधतेचा सन्मान करणारी व्यवस्था आहे. आकाशवाणीचा प्रवास भारतापुरता मर्यादित राहिला नाही. तिच्या बाह्य सेवा विभागामार्फत भारताचा आवाज जगभरातील 100 अधिक देशांमध्ये पोहोचतो. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय संस्कृती बातम्या, संगीत, घडामोडी यांच्याशी जोडून ठेवण्याचं महत्वाचं काम आजही आकाशवाणी करते. देशापासून 1000 किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीलाही जेव्हा आपल्या भाषेतला एखादा कार्यक्रम ऐकू येतो तेव्हा अंतर कमी होतं, कारण आवाजाला सीमा नसतात. बदलत्या काळासोबत आकाशवाणीमध्ये तंत्रज्ञान बदललं, लोकांची सवयी बदलल्या, पण आकाशवाणी थांबली नाही. FM रेडिओचं आगमन झालं, ध्वनी अधिक स्पष्ट झाला, तरुण पिढी रेडिओकडे नव्या उत्साहाने वळू लागली. आज FM म्हणजे केवळ गाणी नाहीत तर माहिती वाहतुकीचे अपडेट, संवाद आणि समाजाशी सतत जोडून ठेवणारं माध्यम आहे. याचबरोबर डिजिटल रेडिओ मोंडायल अर्थात DRM या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आकाशवाणीने भविष्यातील प्रसारणाकडेही मोठं पाऊल टाकलं आहे. म्हणजे परंपरेचा वारसा जपत तंत्रज्ञानाची कास धरणं हीच आकाशवाणीची खरी ओळख आहे. मित्रांनो, आज आपल्या हातात स्मार्टफोन आहे, असंख्य ॲप्स आहेत, शेकडो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, पण एक प्रश्न आपण स्वतः

विचारूया. आपत्तीच्या काळात पूर असो, चक्रीवादळ असो, भूकंप असो, जेव्हा इंटरनेट बंद पडतं तेव्हा सर्वात आधी विश्वास कोणावर ठेवला जातो? तर याचे उत्तर आहे रेडिओ. कारण रेडिओ हा केवळ तंत्रज्ञान नाही, तो विश्वास आहे, तो सातत्य आहे, तो लोकांपर्यंत पोहोचण्याची अखंड धडपड आहे. आणि म्हणूनच आजही आकाशवाणी म्हणजे भारताचा आवाज. आता नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असणार की डिजिटल युगात रेडिओचं भविष्य काय, सरकारचे राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 नेमकं काय सांगतं, सामुदायिक रेडिओची भूमिका काय आहे, आणि पुढच्या शतकात भारतीय प्रसारण कोणत्या दिशेने जाणार आहे. थांबा, सांगते. राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024. मित्रांनो, जगभरातील माध्यम विश्व अतिशय वेगाने बदलत आहे. पूर्वी रेडिओ, नंतर दूरदर्शन, आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग, पॉडकास्ट, इंटरनेट रेडिओ, OTT, ऑन डिमांड कंटेंट, या सगळ्यामुळे प्रसारणाची व्याख्याच बदलत आहे. हे बदल लक्षात घेऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या धोरणामागची कल्पना अत्यंत महत्वाची आहे. भारताकडे केवळ मोठी लोकसंख्या नाही, तर मोठी भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधताही आहे. म्हणूनच भारतातील प्रसारण व्यवस्था अशी असावी जी आधुनिकही असेल, डिजिटलही असेल, तांत्रिकदृष्ट्या सक्षमही असेल, आणि त्याचवेळी प्रत्येक नागरिकाला आपलंसं वाटेल. या धोरणासाठी देशभरातील तज्ज्ञ, प्रसार माध्यम क्षेत्रातील संस्था, तांत्रिक जाणकार, विविध भागधारक यांच्याशी व्यापक चर्चा करण्यात आली. यातून एक स्पष्ट संदेश समोर आला की भविष्यातील प्रसारण हे केवळ तंत्रज्ञानावर नव्हे, तर लोककेंद्रित विचारांवर उभं राहिलं पाहिजे. आपण अनेकदा डिजिटल इंडिया हा शब्द ऐकतो, पण त्याच्या प्रसारणाशी काय संबंध? खरं तर डिजिटल इंडिया म्हणजे केवळ ऑनलाईन सेवा नव्हे, तर प्रत्येक नागरिकापर्यंत माहिती, ज्ञान आणि संवाद पोहोचवण्याचा एक मोठं स्वप्न. याच स्वप्नाचा एक भाग आहे भारत नेट. या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे देशातील ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेटशी जोडण्याचं काम सुरू आहे. कारण जिथे इंटरनेट पोहोचेल तिथे शिक्षण पोहोचेल, आरोग्याची माहिती पोहोचेल, सरकारी योजना पोहोचतील, आणि अर्थातच प्रसारणाची नवी दालनही सुरू होतील. बाइंड, प्रसारणाचा मजबूत पाया. प्रसार भारतीच्या प्रसारण सुविधांना अधिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली बाइंड म्हणजे ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट योजना ही देखील तितकीच महत्वाची आहे. या योजनेअंतर्गत स्टुडिओंचं आधुनिकीकरण, प्रसारण केंद्रांची गुणवत्ता, नवी उपकरणं आणि अधिक परिणामकारक नेटवर्क उभारण्यावर भर दिला जात आहे. कारण उत्तम आशय इतकंच, उत्तम प्रसारणही महत्वाचं आहे. सामुदायिक रेडिओ, लोकांचा स्वतःचा आवाज. रेडिओ म्हणजे केवळ राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय कार्यक्रम नाहीत, काही आवाज असेही असतात जे एखाद्या छोट्या गावाचे असतात, एखाद्या आदिवासी भागाचे असतात, महिलांच्या स्वयंसहायता गटाचे असतात, शेतकऱ्यांचे असतात, विद्यार्थ्यांचे असतात, आणि अशाच आवाजांना व्यासपीठ देतो सामुदायिक रेडिओ. सामुदायिक रेडिओचं वैशिष्ट्य म्हणजे त्या समाजाचा, त्या गावाचा, त्या लोकांचा स्वतःचा रेडिओ असतो. स्थानिक भाषा, स्थानिक प्रश्न, स्थानिक यशोगाथा आणि स्थानिक उपाय हे सगळं तिथे ऐकायला मिळतं. म्हणूनच सरकारने कम्युनिटी रेडिओ सपोर्ट स्कीम अंतर्गत अशा केंद्रांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. याचा परिणामही दिसून आला. 2014 देशात जवळपास 140 सामुदायिक रेडिओ केंद्र होती आणि पुढील काही वर्षांत ही संख्या 480 अधिक झाली. ही वाढ केवळ आकड्यांची नाही, तर लोकशाही अधिक लोकांपर्यंत पोहोचल्याची खूण आहे. FM रेडिओचा विस्तार. आज आपण कारमध्ये, कॉलेजला जाताना, ऑफिसमध्ये किंवा मोबाईलवर FM ऐकतो, पण अजूनही देशातील काही भागांमध्ये रेडिओची पोहोच वाढवण्याची गरज आहे. म्हणूनच भारत सरकारने FM चॅनलच्या वाटपासाठी पारदर्शक ई लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यामागचा उद्देश एकच, जिथे आवाज पोहोचलेला नाही तिथेच रेडिओ पोहोचला आहे. कारण देशाच्या प्रत्येक नागरिकाला माहिती मिळण्याचा समान अधिकार आहे. आजच्या काळात एका क्लिकवर हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत, शेकडो न्यूज पोर्टल्स आहेत, सोशल मीडिया आहे, पॉडकास्ट आहेत. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया, माहितीचा वेग वाढला आहे पण विश्वास वाढला आहे का? माहितीची साधनं वाढली आहेत पण माहितीची जबाबदारीही वाढली आहे. याच ठिकाणी सार्वजनिक सेवा प्रसारणाचं महत्व अधिक अधोरेखित होतं. कारण त्याचा उद्देश TRP नसतो, त्याचा उद्देश समाज असतो, त्याचा उद्देश नागरिक असतो, त्याचा उद्देश राष्ट्रहित असतो. आजच्या डिजिटल युगात आकाशवाणीनेही काळाची पावले ओळखत श्रोत्यांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. न्यूज ऑन AIR या मोबाईल

ऍपच्या माध्यमातून देश विदेशातील ताज्या घडामोडी, विश्वसनीय बातम्या, विविध भाषांतील वृत्त बुलेटिन, विशेष कार्यक्रम आणि पॉडकास्ट श्रोत्यांना केव्हाही कुठेही ऐकता येतात. पारंपरिक रेडिओची विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सोय यांचा सुंदर संगम घडवत हे ऍप आकाशवाणीला नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवत आहे. राष्ट्रीय प्रसारण दिन हा केवळ भूतकाळाची आठवण करून देणारा दिवस नाही, तर भविष्यातील प्रसार माध्यमांची दिशा ठरवणारा दिवसही आहे, विशेषतः आपल्या तरुण पिढीसाठी. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येक जण काही सेकंदात माहिती देऊ आणि घेऊ शकतो, पण माहिती देणं आणि जबाबदारीने संवाद साधणं यात मोठा फरक आहे. प्रसारण आपल्याला शिकवतं की प्रत्येक शब्दाचं वजन असतं, प्रत्येक आवाजामागे उत्तरदायित्व असतं आणि प्रत्येक माहितीची सत्यता तपासणं ही समाजाप्रती आपली जबाबदारी असते. त्यामुळे आजच्या तरुणांनी केवळ कंटेंट क्रिएटर होण्याची स्वप्न पाहू नये, तर विश्वासार्ह संवादक, संवेदनशील पत्रकार, जबाबदार निवेदक आणि समाजाला दिशा देणारे माध्यमकर्मी होण्याचं स्वप्नही पाहायला हवं. कारण तंत्रज्ञान बदलत राहील, प्लॅटफॉर्म बदलतील, पण लोकांचा विश्वास जिंकणारा आवाज निर्माण करण्याची जबाबदारी कायम तरुणांच्या खांद्यावर असेल. समारोप करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गावातील एक आजोबा रोज संध्याकाळी घराच्या ओसरीवर बसून रेडिओ लावायचे. घरातले सगळे म्हणायचे, आजोबा आता मोबाईल आहे, टीव्ही आहे, इतक्या जुन्या रेडिओचं काय करायचं? आजोबा फक्त हसायचे. एक दिवस त्यांचा नातूही तोच प्रश्न विचारतो, आजोबा तुम्ही रोज एकच रेडिओ ऐकता. आजोबा म्हणाले, बाळा मी रेडिओ ऐकत नाही. नातू आश्चर्याने म्हणायला, मग? आजोबा शांतपणे म्हणाले, मी माझं आयुष्य ऐकतो. या रेडिओने मला माझ्या देशाचं स्वातंत्र्य ऐकवलं, पहिलं क्रिकेटचं समालोचन ऐकवलं, युद्धाच्या बातम्या ऐकवल्या, दुष्काळाच्या सूचना दिल्या, माझ्या आवडत्या गायकांची गाणी ऐकवली आणि तुझ्या बाबांचा जन्म झाला त्या दिवशीही हा रेडिओ माझ्या बाजूलाच वाजत होता. म्हणून हा रेडिओ माझ्यासाठी एक वस्तू नाही, तो माझ्या आठवणींचा साक्षीदार आहे. मित्रांनो, कदाचित प्रत्येक घरात असा एखादा रेडिओ असेलच असं नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा आवाज नक्की असतो जो वर्षानुवर्षी सोबत राहतो. राष्ट्रीय प्रसारण दिन आपल्याला हेच आठवण करून देतो की प्रसारण म्हणजे केवळ माहितीचा प्रवास नाही, तो माणसांच्या आयुष्याचा, आठवणींचा आणि विश्वासाचा प्रवास आहे.

0: तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniair@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात भावेश कोटंगले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात लोकगीतं आपण ऐकलीत. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व जिज्ञासू क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. श्रोते हो, खेळ कोणताही असो शरीराबरोबरच मनालाही ताजतवानं करतो. सगळी मरगळ निघून जाते

आणि एक सळसळता उत्साह खेळाडूबरोबरच दर्शकाच्या मनात सुद्धा निर्माण होतो. कोणताही खेळ असो, तो देश, प्रांत, भाषा अशी कोणतीच बंधनं न मानता खेळाडूंच्या मनामनाला जोडतो, एक प्रकारचा निर्मळ आनंद आपल्याला देतो. आज आपण अशाच सॉफ्टबॉल या खेळाविषयी माहिती घेणार आहोत. ऐकूया सॉफ्टबॉल या खेळाची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे हिच्याशी दीपा तेलंग यांनी केलेली बातचीत.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, मैदानावर एखाद्या खेळाच्या नियमांच्या चौकटीत राहून खेळाडूचा झोकून देऊन मुक्त वावर हा त्याच्यातील खिलाडू वृत्तीचं आपल्याला दर्शन घडवतो. त्यासाठी आवश्यक असते ते त्या खेळाडूकडं त्या खेळाची अचूक माहिती आणि त्याचं कौशल्य. आज आपल्या कार्यक्रमामध्ये सॉफ्टबॉल या खेळाची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे ही आली आहे. तिच्याकडून आपण सॉफ्टबॉल या खेळाची माहिती घेऊया, त्याचबरोबर तिची आत्तापर्यंतची या खेळातली कामगिरी आणि तिची भविष्यातली स्वप्न याविषयी सुद्धा बोलूया. स्वरांजली, आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तर सुरुवातीला असं सांग, सॉफ्टबॉल हा काहीसा अपरिचित असा खेळ आहे. बऱ्याच जणांना या खेळाची अजून तितकी माहिती नाही आहे. तेव्हा आमच्या श्रोत्यांना सॉफ्टबॉल या खेळाविषयी तू काय सांगशील? हा खेळ कसा असतो?
1: हा एक सांघिक मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे. हा खेळ दोन टीममध्ये खेळला जातो, त्यांच्या मॅचेस भरवले जातात, अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो.
0: हा, प्रत्येक टीममध्ये किती साधारण खेळाडू असतात?
1: प्रत्येक टीममध्ये 16 खेळाडू असतात. 9 इनमध्ये म्हणजे आत खेळतात आणि बाकीचे सगळे राखीव असतात.
0: बर, या खेळाचा काही इतिहास आहे का?
1: इतिहास आहे. हा खेळ मूळचा अमेरिकेतील शिकागो या शहरात इंडोर बेसबॉल म्हणून सुरू झाला. हा खेळ 1887 सुरू झाला. ह्याचे जनक जॉर्ज हॅनकॉक हे होते. त्यांनी 1887 हा खेळ सुरू केला होता, पण तेव्हा जास्त साहित्य ह्या खेळाचे नव्हते, त्यामुळे त्यांनी पहिला लाकडी काठी घेऊन एखादा चेंडूसारखा आकाराचं काहीतरी बनवून त्यांनी हा खेळ सुरू केला, शोधून काढला हा नवीन खेळ.
0: बर,
1: असा ह्या खेळाचा इतिहास आहे.
0: बर, हा खेळ भारतामध्ये कधीपासून खेळला जाऊ लागला?
1: भारतामध्ये सॉफ्टबॉल 1944 सुरू झाला.
0: बर, म्हणजे अमेरिकेमध्ये उगम पावलेला हा सॉफ्टबॉल खेळ आता आपल्या भारतात सुद्धा खेळला जातो. हा खेळ कशा प्रकारच्या मैदानावर खेळला जातो? कारण काहीतरी एक विशिष्ट प्रकारचं मैदान या खेळाला असतं, हो ना? तर त्याबद्दल सांग की.
1: डायमंड म्हणजे आपला स्क्वेअर टाईप असं मैदान असतं. त्या स्क्वेअर मध्ये प्रॉपर सॉफ्टबॉलचं ग्राउंड ज्याला आपण म्हणतो, त्या स्क्वेअर मध्ये पूर्ण माती आणि जे आउटफिल्डर असतात म्हणजे त्याला आम्ही लॉंग असं म्हणतो, लॉंग वाले फिल्डर्स, त्या इथे थोडीशी हिरवळ म्हणजे ग्रास असं हे मैदान असतं प्रॉपर. या साईडला म्हणजे जे साईडचं मैदान असेल त्या साईडला पण पूर्ण ग्रास येतो. आणि डायमंड शेपमध्ये आपण जो स्क्वेअरच्या बरोबर मध्ये पिचर असतो, म्हणजे पिचरची पोझिशन स्क्वेअरच्या बरोबर मध्ये,
0: पिचर म्हणजे बॉल टाकणारा,
1: बॉल टाकणाऱ्याची पोझिशन स्क्वेअरच्या बरोबर मध्ये आणि मधून तो बॉल जो मारणार आहे त्याच्याकडे टाकतो. जो बॉल मारणार आहे त्याच्या मागे बरोबर कॅचर बसतो बॉल पकडण्यासाठी.
0: बरोबर.
1: आणि जर पिचरनं बॉल टाकला आणि हिटरनं मारून तो त्या प्लेयरला जर फिल्डर्सनी पकडून आउट केलं तर तो तसा एक आउट धरतात. आणि रन्स धरायचे असले तर प्रत्येकाने मारून मारून पळायचं आणि जिथं कॅचर बसलाय आपला तिथे येऊन 4 बेस टच करून झाली की त्याला एक रन अशी काउंट करतो आपण.
0: बर बर.
1: आणि जर आपल्याला बिना पळता डायरेक्ट रन काउंट करायचे असेल तर पूर्ण मैदान असतं, त्याच्या बाहेर एक मार्किंग केलेली असती, म्हणजे आपला डायमंड शेप असतो ना, त्याच्या बाहेर अशी 30 बाजूच्या 2 कडा अशा वाढवल्या जातात लास्ट पर्यंत आणि एका विशिष्ट अंतरापर्यंत मैदान आखलं जातं असं हाफ सर्कल टाईप. आणि त्याच्या वरतून जर बॉल मारला आपण

0: म्हणजे घालून नाही, वरतून जर गेला तर तो होम रन असं त्याला आपण म्हणू शकतो.
1: आणि त्याला न पळता रन मिळते.
0: न पळता म्हणजे आपल्याला कष्ट करायला लागत नाहीत की पळायसाठी. जर होम रन मारला तर आपण चार बेस म्हणजे कंपल्सरी आपल्याला चार बेस फ्री असं.
1: बर, सॉफ्ट बॉल या खेळासाठी काय काय साहित्य लागतं? म्हणजे खेळामध्ये हा एक बॉल आहे, त्या व्यतिरिक्त काय काय?
0: बॉल, बॅट म्हणजे त्याला आम्ही स्लगर असं म्हणतो, आणि कॅचर जो असेल म्हणजे त्याला लागू नये म्हणून चेस गार्ड येतं, नीपॅड येतं.

0: बॉल आहे, त्या व्यतिरिक्त काय काय?
1: बॉल बॅट म्हणजे त्याला आम्ही स्लगर असं म्हणतो, आणि कॅचर जो असेल म्हणजे त्याला लागू नये म्हणून चेस्ट गार्ड येतं, नीपॅड येतं आणि हेल्मेट येतं. स्कल, हेल्मेटला आम्ही स्कल असं म्हणतो. आणि बॅटर्स जे येतील त्यांना चुकून जर डोक्याला वगैरे पिचरकडून चुकून दुसरीकडे हात वगैरे सुटला, चुकून लागला, तर म्हणून हिटिंग हेल्मेट असं त्याला म्हणतात, हिटरच्या डोक्यावर असतो. आणि बाकीच्यांना पकडायला ग्लोव्ज कंपल्सरी असतात, ग्लोव्ज प्रत्येकाला.
0: बर, हा हा एक मैदानी खेळ आहे, यामध्ये एक बॉल टाकणारा असतो आणि एक त्या बॉलला मारणारा असा असतो.
1: जो बॅटर असतो त्यानं बॉल मारायचा आणि जे फिल्डर असतात ते उभारलेले असतात ज्या पोझिशन मध्ये, त्यांच्या बरोबर गॅप मधून तो बॉल काढायचा, किंवा ज्या फिल्डर कडनं मिस्टेक होतील त्यामुळे तो बॅटर सेफ होतो.
0: बर,
1: तो बॉल मारून पळणार फर्स्ट बेस कडे. फर्स्ट बेसला जर तो तिथे फर्स्ट बेस पर्यंत पोहोचायच्या आधी जर बॉल पोचला त्याच्या आधी, आणि फर्स्ट बेसनं बेस असतो त्याला टच केलं म्हणजे पायानं टच करायचा असतो बॉल घेऊन, फिल्डर्स कडनं बॉल घेऊन तो बेस टच करायचा असतो. टच केल्यावर जर प्लेअर पोचायच्या आधी जर बॉल आला तर तो आउट, आणि जर पोचला बॉल यायच्या आधी तर तो सेफ. म्हणजे परत त्याच्यानंतरचा हिटर येईल त्यानं परत सेम त्याच्या सरकस करायचं.
0: तर ह्या खेळामध्ये बॉल टाकणाऱ्याला काय म्हणतात आणि
1: पिचर,
0: त्या बॉलला मारणाऱ्याला काय म्हणतात?
1: जो बॉल टाकतो त्याला पिचर असं म्हणतात आणि जो बॉल मारतो त्याला हिटर असं म्हणतात. बॉल पकडणाऱ्याला कॅचर असं म्हणतात.
0: बर, या सॉफ्ट बॉलच्या जे संघ असतात त्याची काही काही विभागणी कशी असते, म्हणजे संघात किती खेळाडू असतात?
1: सॉफ्ट बॉलच्या संघात 16 खेळाडू असतात, त्यातले 9 खेळाडू आत खेळतात, म्हणजे आत म्हणजे इन मध्ये, आणि बाकीचे जे असतात ते राखीव असतात. आणि 10वा जो खेळाडू असतो, म्हणजे एखाद्याला दुखापत झाली किंवा मॅच मध्ये ऍक्सिडेंटली काय तर झालं, तर मग तो एक 10वा त्याला DH म्हणजे डायरेक्ट हिटर असं म्हणतात, तो खेळू शकतो म्हणजे आतमध्ये. आणि जर कुणाची जर बॅटिंग अशी डल वगैरे असली तर आपण त्या DHला खेळू शकतो. त्यामुळं 16 खेळाडू असतात, त्यातली 9 आत खेळतात आणि एक डायरेक्ट हिटर.
0: बर, थोडक्यात 2 टीम मध्ये याच्या स्पर्धा होतात, याचं गुणांकन कसं असतं?
1: 3 प्लेयर आउट करायचे, जो म्हणजे आपली टीम असेल आणि दुसरी टीम हिटिंग करत असेल म्हणजे बॅटिंग करत असेल, तर त्यांनी जर 3 प्लेयर आउट झाल्यावर आपण बाहेर जायचं आणि त्यांनी फिल्डिंगला येणार, परत आपण हिटिंग करायची. आणि असे 3-3 आउट घेत गेले ना, म्हणजे जर आपल्या रन लागल्या इनिंग, म्हणजे 3 बॅटर आउट झाले आपले आणि त्यांचे 3 बॅटर आउट झाले की एक इनिंग संपली. तर तसं पुढं पुढं 7 इनिंगच्या मॅचेस, म्हणजे असं नियम आहे. पण जास्त करून ऊन वगैरे जास्त असलं ना तर इनिंग्स कमी केल्या जातात. तर आम्ही जास्त करून 3 नाही तर 5 इनिंगच्याच मॅचेस खेळत आलो आहे. जास्त करून 5 इनिंगच्या लास्ट अशा खेळल्या जातात आणि ज्यांच्या रन जास्त असतील त्यांच्या ती टीम जिंकली असं.
0: बर,
1: विजयी होतो संघ.
0: म्हणजे एकंदरीत त्या ज्या 5 इनिंग तुमच्यासाठी मिळणार दुसऱ्या टीमला पण 5 इनिंग मिळणार.
1: त्यामध्ये तुम्ही किती रन काढू शकताय ते तुमच्यावर डिपेंड, तुम्ही किती चांगली बॅटिंग कराल त्याच्यावर डिपेंड की तुमच्या रन किती निघणार.

श्रोते हो, अत्यंत लाघवी आणि तेवढ्याच बोलक्या शब्दामध्ये स्वरांजलीनं सॉफ्टबॉल या खेळाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर मांडलं. सॉफ्टबॉलची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे हिच्याशी दीपा तेलंग यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. आज आम्ही पहिला भाग प्रसारित केला. श्रोते हो, सॉफ्टबॉलला प्लेग्राउंड बॉल असंही म्हटलं जातं. बेसबॉल या खेळाशी बऱ्याच अंशी साधर्म्य असणारा हा खेळ. हिवाळ्यात सुद्धा बेसबॉल खेळता यावा म्हणून जॉर्ज डब्ल्यू हॅनकॉक यांनी शिकागो इथं इनडोर बेसबॉलचा एक प्रकार शोधून काढला आणि यातूनच पुढं सॉफ्टबॉल या खेळाचा उगम झाला. या खेळाचे प्राथमिक नियम हे हॅनकॉक यांनीच तयार केले. पुढं आम्ही

अमेरिकेतील मिनियोपॉलिस इथल्या लुईस रॉबर यांनी या खेळाला आउटडोर मैदानी खेळांचं स्वरूप प्राप्त करून दिलं. 1900 साली अमेरिकेतील मिनियोपॉलिस इथं सॉफ्टबॉलची पहिली स्पर्धा झाली आणि 1908 मध्ये नॅशनल इमॅच्युअर प्लेग्राऊंड बॉल असोसिएशन ही संस्था स्थापन होऊन सॉफ्टबॉलला एक संघटित स्वरूप मिळालं. या खेळातील स्वरांजलीचा प्रवास जाणून घेण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुरुये यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. नमस्कार.

0: क्रीडांगण हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, एक निवेदन. अलमट्टी धरणाकडून इशारा संदेश. धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस आणि वरच्या बाजूने होणारा विसर्ग विचारात घेता अलमट्टी धरणातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदीपात्रात केला जाणारा विसर्ग आज दिनांक 22 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजता सध्याच्या 25,000 क्युसेकवरून टप्प्याटप्प्याने वाढवून 42,500 क्युसेक करण्यात आला आहे. अलमट्टी धरणाच्या खालील म्हणजे डाऊनस्ट्रीम भागातील नागरिकांना आणि संबंधितांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
1: नमस्कार, मी जिल्हाधिकारी सांगली. स्वातंत्र्य नंतरची ही 8वी जनगणना असणार आहे. यावेळी पहिल्यांदाच मोबाईल ऍपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने जनगणना केली जाणार आहे. सदरची जनगणना ही 2 टप्प्यामध्ये घेतली जाईल. यामध्ये पहिला टप्पा हा घर यादी व घर गणना मे ते जून 2026. दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या गणना जे फेब्रुवारी 2027 मध्ये होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात एकूण चार्ज 21 आहे. ग्रामीण भागाकरिता तहसीलदार, शहरी भागाकरिता मुख्याधिकारी ही चार्ज अधिकारी आहे. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 3,916 घर यादी गट ज्यांना HLB म्हणतो असून 4,381 प्रगणक व 776 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आलेली आहे. तसेच प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्याकरिता 70 फील्ड ट्रेनरची नेमणूक करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय जनगणना अधिकारी व कर्मचारी तसेच फील्ड ट्रेनर यांना 3 दिवसाची प्रशिक्षण जिल्हा स्तरावर देण्यात आलेली आहे व सध्या प्रत्येक 4 स्तरावर प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण सुरू आहे. सदरची घर यादी व घर गणना ही 2 टप्प्यामध्ये केली जाईल. स्वगणना 1 मे ते 15 मे 2026 आणि प्रगणक द्वारे गणना 16 मे ते 14 जून 2026. घर यादी व घर गणना HLO मोबाईल ऍप द्वारे होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच जनगणना 2027 मध्ये कुटुंबांसाठी स्वगणनेचा ज्यांना सेल्फ एन्युमरेशन म्हणतो याचा पर्याय उपलब्ध असेल, ज्यामध्ये नागरिक स्वतः जनगणना प्रश्नावली भरू शकतात. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप द्वारे सुरक्षित SE.census.gov.in या वेब पोर्टल वापरून कुटुंबांची माहिती ऑनलाइन भरता येईल. त्यासाठी त्यांना SE.census.gov.in या पोर्टलच्या मोबाईल नंबर व कुटुंब प्रमुखांच्या नावाने लॉग इन करायचे आहे. त्यानंतर नकाशेवर आपल्या घराचे ठिकाण अचूकरित्या नोंदवून आपली घराची व कुटुंबियांची माहिती भरायची आहे. माहिती भरून सबमिट केल्यानंतर 11 अंकी SE ID जनरेट होईल. हा रेफरन्स ID प्रगणक घरी आल्यानंतर त्यांना द्या. माहिती योग्य असल्याची खात्री करून प्रगणक तुमच्या घराची गणना पूर्ण करतील. प्रगणक द्वारे 16 मे ते 14 जून 2026 HLO मोबाईल ऍप द्वारे घर यादी व घर गणना केली जाणार आहे. यामध्ये एकूण 33 प्रश्न विचारले जाईल, ज्यामध्ये घराची स्थिती, कुटुंबियांची माहिती, कुटुंबात उपलब्ध असलेली सोयी, कुटुंबात धारण केलेली मालमत्ते व इतर माहिती उपलब्ध राहणार. जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा ते आलेले पाहुणे समजून त्याची अतिथी देवोभव ह्या भावनेने स्वागत करावे, त्यांच्याशी नम्रपणे व सौजन्याने वागावे, त्यांची चुकीची किंवा अपूर्ण माहिती त्यांना देऊ नये. तसेच प्रगणकांना प्रश्न विचारण्यासाठी व माहिती नोंदवण्यासाठी वेळ देण्यात यावा. ही प्रक्रिया थोडी वेळ घेऊ होऊ शकते, त्यामुळे शांतपणे सहकार्य करावी ही आमची विनंती आहे.

0: कोणतीही शंका असेल तर प्रगण करणं विचारा. घरातलं कोणतेही राहू नये, तसेच कोणाची दुबार नोंदणी होणार नाही याचीही काळजी आपण घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोते हो, एक निवेदन. स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासनामार्फत विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना 15% मार्जिन मनी उपलब्ध करून दिला जात आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण सांगलीचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 8 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्या नवउद्योजकांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडून स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत कर्ज मंजूर करून घेतलं आहे त्यांनी संबंधित बँकेचे शिफारसपत्र आणि आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सांगली जुना बुदगाव रोड सांगली इथं अर्ज सादर करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. या योजनेबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आणि माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. निवेदन संपलं.
2: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:50 होत आहेत. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता अर्थविशेष हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 वाजता माझं घर माझं शेत या कार्यक्रमात खरीप पिकातील तणांचा बंदोबस्त याविषयी प्राध्यापक एन वाय पाटील यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8 वाजता एक गाणे ताजेतवाने. 8:15 वाजता भावधारा. रात्री 8:30 वाजता संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट. 9:30 वाजता चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. रात्री 10:30 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शुभालक्ष्मी कुलकर्णी यांचं गायन, त्यांनी गायलेला राग मालकंस.

श्रोतेहो, आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. उद्या गुरुवार 23 जुलै 2026 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल पहाटे ठीक 5:50. 6:05 गिरवाणवाणीमध्ये अश्विनी भिडे यांच्या स्वरात मधुराष्टकम. 6:10 प्रभातवंदन. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात जमिनीचा सामू या विषयीची माहिती, वाचक महेश इनामदार.

सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मेनोपॉज याविषयी डॉक्टर ज्योती रोकडे यांनी सांगितलेल्या माहितीचा तिसरा भाग. सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन यांचं. सादर करते मुक्सित मुजावर. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती. सादरकर्त्या तेजा दुर्वे. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकू शकाल 6:55 आणि 6:50. सकाळी 7:00 आज दिनांक, 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर गाणी मनातली. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.

सकाळी 9:15 आणि रात्री 8:15 उद्योग जगत या कार्यक्रमात माइंड आयटी सर्व्हिसेसचे संस्थापक शिराजुद्दीन शेख यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत सादर करते मुक्सित मुजावर. सकाळी 9:30 नाट्यधारा, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग, गाता रहे मेरा दिल 11:00, 11:40 भावधारा. दुपारी 12:00 आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू, त्यामध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमात आरोग्य संवाद, मन जिंका जग जिंका, अर्चना नासरे यांची मुलाखत आणि त्यानंतर जागर आर्थिक साक्षरतेचा स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण, डॉक्टर तेजस्विनी परळकर यांची मुलाखत, सादरकर्त्या संगीता अरजपुरे. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 रत्नागिरी जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:00 कृषीवाणी आणि 2:30 नादब्रह्म.

श्रोते हो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला म्हणजे संध्याकाळी 5 वाजल्यापासून 99व्या भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबई वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथं आयोजित विशेष मैफिल उत्सव नवचैतन्याचा या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात जनावरांसाठी समतोल आहार याविषयी संवाद, लेखक प्राध्यापक सुधीर सूर्यगंध, सहभाग महेश इनामदार यांचा, सादरकर्ते मुक्सित मुजावर.

साडेआठ वाजता संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साईट्स आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। श्रोत्याहो, याबरोबरच आमची सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील। तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र।

0: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: संध्याकाळचे 6:58 होत आहेत. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. सहा खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आयएनएस मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के

0: वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
0: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतरही सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळात कोळसा, खाण आणि पोलाद विषयक स्थायी समित्यांचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम सिक्कीममध्ये एनएचपीसीच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते जे पी नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी या आयुधाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. पेपर फुटीचं प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सिवा यांनी केली, ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याच्यापूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
2: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे या देखील यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी खासदार आणि आमदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयएसव्ही त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.

0: समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विश्ववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळणा घालणं, तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यांमधून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचं वर्तन अत्यंत वाईट असून हे लोकशाही प्रधान देशाचं चित्र नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,
1: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात, खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र में है.
0: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन केलं. तर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसनं आपल्या महात्मा गांधी रोडवरील कार्यालयासमोर निदर्शनं केली. जंतर मंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव इथे विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली तर वाशिममध्ये काँग्रेसच्या जिल्हा शाखेनं मुख्य चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं. धुळे जिल्हा काँग्रेसनं आज धुळ्यामध्ये महात्मा गांधी पुतळ्यासमोर एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत विद्यार्थी आंदोलनावरचा लाठीमार आणि राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध केला. लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरमध्ये बहुजन विकास अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी या घटनेचा निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवलं. दरम्यान नीट परीक्षेच्या निकालात अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार समोर आल्यानं त्याची उच्चस्तरीय चौकशी त्वरित करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसर आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची देखील शक्यता या भागामध्ये आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आयएनएस मालवण भारतीय नौदलामध्ये सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत. श्रोतेहो, आता कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजारभाव जाणून घेऊया. वेगळा उल्लेख नसल्यास हे दर प्रति क्विंटलचे आहेत. कांदा 3,666 क्विंटल, कमीत कमी दर 1,100 ते जास्तीत जास्त दर 2,700, सरासरी 1,900. बटाटा 1,150 क्विंटल, कमीत कमी 800 ते जास्तीत जास्त 1,600, सरासरी दर 1,200. सफरचंद

0: 225 क्विंटल, 13,000 ते 20,000, सरासरी 16,500. डाळिंब 365 क्विंटल, 5,000 ते 13,000, सरासरी 9,000. पेरू 116 क्विंटल, 800 ते 4,000, सरासरी 2,400. सीताफळ 50 क्विंटल, 5,000 ते 7,000, सरासरी 6,000. कलिंगड 40 क्विंटल, 700 ते 1,000, सरासरी 850. अननस 30 क्विंटल, 2,000 ते 4,000, सरासरी 3,000. आंबा तोतापुरी 321 क्विंटल, 1,000 ते 3,000, सरासरी 2,000. टरबूज 4 क्विंटल, 1,000 ते 2,000, सरासरी 1,500. ड्रॅगन फ्रूट 29 क्विंटल, 5,000 ते 8,000, सरासरी 6,500. खजूर 41 क्विंटल, 4,000 ते 6,000, सरासरी 5,000. तर हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजार भाव. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
3: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
2: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
3: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
2: असे असतात उद्योजक, व्यावसायिक.
3: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात
2: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर,
3: FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर
2: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: आकाशवाणी सांगली,
2: पहिल्यापासून चांगली.
0: श्रोते हो एक निवेदन. अलमट्टी धरणाकडून इशारा संदेश. धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस आणि वरच्या बाजूने होणारा विसर्ग विचारात घेता अलमट्टी धरणातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात केला जाणारा विसर्ग आज 22 जुलै रोजी दुपारी 2 वाजता सध्याच्या 25,000 क्युसेक वरून टप्प्याटप्प्याने वाढवून 42,500 क्युसेक करण्यात आला आहे. अलमट्टी धरणाच्या खालील भागातील नागरिकांना आणि संबंधितांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आता अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार, वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, दैनंदिन जीवनातील सर्व कामे, उद्योग, शेती, प्रवास, नवनिर्मिती या साऱ्यांसाठी ऊर्जेची मोठी गरज असते. ही ऊर्जा पेट्रोलियम पदार्थ आणि विजेच्या माध्यमातून येत असते. वीज निर्मिती करण्यासाठीच्या आतापर्यंतच्या विविध माध्यमांबरोबरच सध्या जगभरात अपारंपरिक ऊर्जा स्रोताला मोठं महत्व प्राप्त झालंय. सौर, पवन आणि इतरही अनेक माध्यमांमधून ही ऊर्जा निर्माण करता येते. भारताने गेल्या काही वर्षात या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्याची दखल नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान प्रमुख सायमन स्टेल यांनीही घेतली आहे. भारताच्या या प्रगतीमुळे केवळ ऊर्जेचीच गरज भागणार नसून त्याचा अनुकूल परिणाम हवामानावरही होणार आहे. श्रोते हो, देशात कोळशापासून आणि पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होते. त्यातील कोळशाचे साठे कालांतराने संपून जाणार आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या भारतासारख्या देशात सौर ऊर्जा हा एक मोठा पर्याय आहे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारनेही या वीज निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या

0: एक योजना आणल्या आहेत. पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा यातील फरक आणि अपारंपरिक ऊर्जेची आवश्यकता याविषयी अधिक जाणून घेऊया ज्येष्ठ ऊर्जा तज्ज्ञ सुनील जोगळेकर यांच्याकडून. श्रोतेहो, गेल्या काही वर्षात देशाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी बोलताना सुनील जोगळेकर म्हणाले,
1: अपारंपरिक ऊर्जा ही आपल्या देशासाठी खूप महत्वाची आणि गरजेची आहे. त्याच्यासाठी खूप फोकस्ड वेनी प्लॅनिंग करून देशाने अनेक ऍक्टिव्हिटीज आणि अनेक गोष्टी केल्या, ह्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी. उदाहरणार्थ क्षमतेत वाढ. 2014 साली भारताची अपारंपरिक ऊर्जा लेवल 35 गिगावॉट होती, ती आता 2026 200 गिगावॉटच्या वरती झालेली आहे. म्हणजे प्रगती तुम्ही किती गेल्या 10-12 वर्षामध्ये जवळजवळ 35 ते 200च्या वर एवढी झालेली आहे. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन अपारंपरिक मध्ये वेगवेगळे कंपोजिशन असतं, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीची ऊर्जा असते. त्याच्यात जी सौर ऊर्जा आहे याचं योगदान सर्वात जास्त आहे, जवळजवळ 90 गिगावॉट आहे. आणि हवेवर चालणारी जी आहे पवन ऊर्जा, त्याचं जवळजवळ 48 गिगावॉट आहे या 200 मधला यांचा शेअर. आणि मग वेगवेगळे हायड्रो आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर आहे. तर हे अपारंपरिक ऊर्जेमध्ये प्रचंड जी वाढ झालेली आहे ती एकदम टार्गेट ठेवली होती आपण, स्वतःलाच घालून दिलेली की आपल्याला ती 50% जी देशातली इन्स्टॉल्ड कपॅसिटी म्हणतो, मग वेगवेगळ्या त्याच्यात थर्मल असेल आणि कुठचेही अजून असेल कोळशावरची वीज असेल सगळे, ही इन्स्टॉल्ड कपॅसिटीच्या 50% आपल्याला अपारंपरिक स्रोतातून करायचं टार्गेट होतं. आणि ते आपण दिलेल्या कमिटमेंटच्या 5 वर्ष आधी आपण ते करू शकलो, पोहोचू शकलो, हे केवळ चांगल्या पद्धतीने जे काम केलं या क्षेत्रामध्ये सरकारने त्याचं फलस्वरूप आहे. दुसरं एक महत्वाचं सांगायचं म्हणजे हे करत असताना फक्त सौर ऊर्जा म्हणजे सोलार पॅनल लावली ती झालं असं नसतं, त्याला बरंच काही काही इतर गोष्टी सपोर्टिंग ज्या गोष्टी असतात त्याही गरजेचं असतं. जसं प्लांट लावला सोलार, तर ती वीज जी निर्माण होणार आहे ती ग्रीडमध्ये जायला ट्रान्समिशन नेटवर्क पाहिजेत. ती एनर्जी कारण जिथे निर्माण होते तिथे सगळा खप होत नाही, ती खप कुठेतरी दुसरीकडे होत असतो, त्यामुळे त्याच्यासाठी ट्रान्समिशन नेटवर्कची सुधारणा होणं गरजेचं असतं. आणि तसंच सोलार एनर्जी जी असते ही सूर्य असतानाच होते फक्त, तर त्यावेळेला जर डिमांड तेवढी नसेल तर ही ऍब्सॉर्ब करणं ही चॅलेंजिंग असतं. मग तिच्यासाठी आपल्याला बॅटरी स्टोरेज सिस्टीमच्या सपोर्टिंग जर केले तर याचा मॅक्सिमम फायदा आपल्याला घेता येतो. म्हणजे त्या बॅटरी नंतर ऑफ पीक सूर्य गेल्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा विजेची गरज असते डिमांड असते तेव्हा या बॅटरीच्या माध्यमातून आपल्याला ती वीज वापरता येते. दुसरं एक सांगतायचं म्हणजे हे आपण जे या क्षेत्रामधलं अतुलनीय काम असं केलेलं आहे जगामध्ये भारताने की अभिमानास्पद नक्कीच आहे. तर याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात केल्याचे एक अजून फायदा म्हणजे सौर ऊर्जेच्या विजेचा दर जो एकेकाळी 17 रुपये प्रति युनिट होता तो आता जवळजवळ 2.5 रुपयावर आलेला आहे. अर्थात टेक्नॉलॉजी वाढत गेली, सेल्सच्या क्वालिटीज इम्प्रूव्ह झाल्या, त्याची इफिशियन्सीज वाढल्या, या सगळ्यामुळे प्रोडक्शन वाढलं, प्लस सिस्टीम मॅनेज चांगल्या पद्धतीने व्हायला लागली, त्यामुळे हे दर 17 रुपये प्रति युनिटवरनं 2.5 रुपयापर्यंत इतके कमी झाले आहेत. आणि ज्या सरकारने मोठ्या योजना केल्या आहेत जसं PM सूर्य घर योजना आहे, ग्रीन हायड्रोजन मिशन आहे, आणि PLIच्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये बॅटरी स्टोरेज BESS म्हणतो आपण, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम, तर ती आहे फॉसिल फ्युअल्स कुठचेही डिझेल असो पेट्रोल असो किंवा कोळसा असो, हे जेव्हा ऊर्जेमध्ये यांचं रूपांतर करतो तेव्हा ते जाळावे लागतात. आणि जाळलं की एक विविध प्रकारचे बाय प्रॉडक्ट गॅसेस निर्माण होतात, पण एक मोठा बाय प्रॉडक्ट म्हणजे CO2 गॅस, कार्बन डायऑक्साईड. या एमिशनमुळे आपल्या एन्व्हायरमेंटला खूप मोठी हानी होते. एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या देशाच्या भोवती जे कवच आहे त्याचं डिप्लिशन होतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे इतर प्रॉब्लेम्स UVs आत येणं आणि असे इतर प्रॉब्लेमही निर्माण होतात. तर या दृष्टीने बघितलं तर CO2 कपात करणं हे सर्वात महत्वाचं कार्य या सौर ऊर्जेमुळे होतं किंवा पवन ऊर्जेमुळे सुद्धा.

0: तर दरवर्षी कोट्यावधी टन सीओ टू याच्यामुळे टाळलेलं आहे. आपण केलेल्या गेल्या 10 वर्षाच्या कामामध्ये सीओ टूचं उत्सर्जन टळलंय. दुसरा मुद्दा हवामान लवचिकता. पूर, उष्णतेच्या वेळी विकेंद्रित सौर आणि बॅटरी स्टोरेज मुळे वीज पुरवठा सुरू राहतो, जो खंडित होऊ शकला असता इतर स्टँडर्ड जे वीज निर्मितीचे प्रकार आपल्या देशात होते 50 वर्षापूर्वी किंवा आधीपासून, त्याच्यामुळे हे विकेंद्रित असल्यामुळे लोकल लेव्हलवर हे चालू राहू शकतात, तिथल्या आसपासच्या एरियाला वीज पुरवठा करू शकतात. हा एक त्याचा मोठा दुसरा बेनिफिट आहे. तिसरा बेनिफिट आहे की पाणी आणि जमीनची दोन्हीची बचत होते. सौर आणि पवनला थंड करण्यासाठी पाणी लागत नाही. कधी जाता येता पॉवर प्लांट बघितले असले, आपल्यातल्या अनेक लोकांनी बघितले असतील, तर कूलिंग टॉवर्स दिसतात असे मोठे असे पॉवर प्लांट मध्ये, आणि त्याच्यातनं पाणी पडत असतं आणि हे गॅसेस जे असतं ह्याला थंड करत असतं. तर तसं ह्या सौर ऊर्जेसाठी किंवा पवन ऊर्जेसाठी ह्याच्या इक्विपमेंट्सना थंड करण्यासाठी पाण्याचा वापर लागत नाही. त्यामुळे कोळशाच्या तुलनेत बघायचं झालं तर प्रदूषण हे 0% असतं. कारण कोळशाच्या ह्याच्यात सीओ टू तर होतोच, पण सल्फर आणि असे अनेक हानिकारक गॅसेस कोळसा जाळला की निर्माण होत असतात. तर सौर ऊर्जेमध्ये हे प्रमाण 0 होतं. हा खूप मोठा फायदा आहे. आणि आपल्याला भारताने जे जगाला कमिटमेंट केलेलं आहे की 2070 सालापर्यंत आम्ही नेट झिरो वर पोहोचणार आहोत, तर याचा अर्थ की हा जो प्रवास आहे नेट झिरोचा, त्याचा 2030 हा मध्यबिंदू किंवा 50% लेवलवर पोहोचायचं टार्गेट आहे. आणि मग 2070 पर्यंत झिरो, नेट झिरो लेवलला आपल्याला देशाला न्यायचं आहे. त्यामुळे वीज नवीनीकरण स्त्रोतामधून हे लक्ष गाठण्यासाठी सौर हा प्रमुख आधार आहे.
1: श्रोते हो, या प्रयत्नांचे दृश्य परिणाम आता आपल्याला दैनंदिन जीवनातही दिसून येत आहेत. वीज निर्मितीमुळे इलेक्ट्रिकल वाहनांची संख्या वाढली असून त्याचा परिणाम आता रस्त्यावरच्या प्रदूषणावरही होत आहे. याविषयी सुनील जोगळेकर यांनी सांगितलं.
0: असं आहे की आपल्या वाहनांमध्ये आपण पेट्रोल किंवा डिझेलच वापरतो. आता हे टॅक्सी वगैरे गॅसवर चालतात. गॅस चालला तरी सीओ प्रमाण एमिशन होतं, पण त्याचं प्रमाण खूप डिझेल किंवा पेट्रोलपेक्षा खूप कमी असतं, त्यामुळे ते बेटर ग्रेड आहे. पण इलेक्ट्रिक केलं तर ह्याचं एमिशन 0 होतं. आणि हे जे एमिशन आहे कार्बन डायऑक्साईडचं किंवा इतर फ्लू गॅसेसचं, हे जे पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणे हानिकारक असतं, त्याच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर होणं खूप गरजेचं आहे. दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे की सगळीकडे वाहनांचं प्रदूषण एवढं व्हायला लागलं आणि फॉग व्हायला लागला, आणि हे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतोय, जर इलेक्ट्रिक व्हेकल झाली आणि सौर ऊर्जेवर त्याचं चार्जिंग होऊ शकलं तर जवळजवळ 0 एमिशनची स्थिती गाठता येते. इव्हन सौर ऊर्जेवर नाही जरी झालं आणि थोड्या फार प्रमाणात थर्मल एनर्जीवरही निर्मित झालेल्या विजेचा वापर केला तरी कसं असतं, ते एका पॉवर स्टेशन मध्ये असतं, कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये करता येतं. इंडियामध्ये बघायला गेलात तर ह्या वर्षातच पहिल्या क्वार्टरमध्ये 3 लाख ईव्हीज रजिस्टर झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ 54% वाढ झालेली आहे इलेक्ट्रिक व्हेकलसाठी. हे इंडिकेटर आहे की इलेक्ट्रिक व्हेकलवर लोकांचा विश्वास वाढायला लागलेला आहे, लोकांना ह्याचं महत्व कळायला लागलेलं आहे. आणि ह्याचं होण्याचं कारण आहे की जागोजागी चार्जिंग स्टेशन्स आणि चार्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये सुधार, फास्ट चार्जिंग ज्याला म्हणतो की मुंबई पुणे हायवेवर मधल्या ह्याच्यामध्ये स्टॉपवर जाऊन तुम्ही चहा कॉफी घेतो तुमची गाडी चार्ज होऊन जाते, असं सगळ्या टेक्नॉलॉजीचाही सुधार झालेला आहे. आणि त्यामुळे ईव्हीज हा खूप उपयोगी देशाच्या दृष्टीने आहे. कारण दुसरं म्हणजे आयात बचत होते. जवळजवळ 1.5 लाख कोटीची आयात ही आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो त्याच्यात बचत होऊ शकते. आणि याचे दुसरे बेनिफिट्सही आहेत. याच्यामध्ये बॅटरी चार्जिंग हे सगळं जे उत्पादन आहे त्याच्या फॅक्टऱ्यांना नोकरी मिळते, लाखो नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता असते.
1: श्रोते हो, संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान विभागाचे प्रमुख सायमन स्टेल यांनी भारताच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीविषयी कौतुक केलं आहे. भारत जगातील अनेक देशांपुढे एक उदाहरण ठरणार असल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्याविषयी सुनील जोगळेकर म्हणाले.
0: गेले काही वर्ष ते सातत्याने भारताने विविध स्टेप्स घेतले.

0: म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स सुरू केलं, 120 देशांना मदत केली आहे. त्याच्यानंतर त्यांचं एक म्हणणं त्यांच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामधनं मला जे कळलं की त्यांच्या हे लक्षात आलं आहे की उत्पादनाचा हब होऊ शकतो भारत, म्हणजे चायना प्लस वन हा एक पर्याय भारत होऊ शकतो बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि ह्या सगळ्या फील्डमध्ये. सेकंड, भारताची टेक्नॉलॉजीचं कौतुक आहे की तंत्रज्ञान आणि मॅन्युफॅक्चरिंग एफिशियन्सी म्हणजे किंमत, जगातील सर्वात स्वस्त नवीकरणीय वीज भारतात आहे हे अप्रिशिएट केलेलं आहे. आपण जे घेतलेल्या स्टेप्स आहेत हरित हायड्रोजन वगैरे त्याही जागतिक मंचावर लक्ष वेधतायत. ह्या सगळ्या गोष्टींनी एक इम्प्रेशन तयार होतं, म्हणजे ते बघतायत होत आहे आपल्या देशामध्ये देश किती प्रगती करतोय आणि विकसशील देशांनाही टेक्नॉलॉजी देतोय वाढ व्हावी ह्याचा प्रयत्न करतोय हे कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी भारताच्या सौर आणि पवन क्षमतेतील वेगवान वाढीचं त्यामुळे कौतुक केलंय. आता दुसरं महत्वाचं आहे एक अजून मुद्दा ज्याच्यात ह्युमन एलिमेंट येतो की जस्ट ट्रान्सिशन, जस्ट म्हणजे जस्ट आत्ता असं नाही, जस्ट म्हणजे योग्य सर्वांना भेदभाव न करता केलेला निर्णय. तर जस्ट ट्रान्समिशन मध्ये ह्या धोरणाअंतर्गत कोळसाचा वापर कमी झाला तर कोळसा खाणीज कामगारांचं काय होणार, तर त्यांना हरित नोकऱ्यांमध्ये नेणे, त्यांना त्या पद्धतीने सक्षम करणे हे जे केलंय याचं त्यांनी खूप मोठं समर्थन केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं वाक्य ते म्हणजे की भारताला त्यांनी इतर देशांसाठी एक उत्तम उदाहरण म्हटलेलं आहे. म्हणजे काय की इतर देशांनीही भारताने पत्करलेला जो मार्ग आहे अपारंपरिक ऊर्जेचा, त्याच्या वाढीचा, कोणावर अन्याय न होऊ देता करण्याचा पद्धत भारताने एक रस्ता बांधून दिलेला आहे ज्याचं कौतुक होत आहे, याचा मला खूप अभिमान आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या काही वर्षातील अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरणाचा फायदा आज दृश्य स्वरूपात दिसू लागला आहे. वीज निर्मिती वाढल्यामुळे देशातील प्रवासाचा मोठा भार आता विजेवर चालणाऱ्या वाहनांनी घेतला आहे, त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलंय. त्याचा परिणाम देशातील पर्जन्यमान सुधारण्याबरोबरच दैनंदिन जीवनावरही झाला आहे. जगभरात भारताच्या या पुढाकाराचं आणि त्यात मिळवलेल्या यशाचं कौतुक होत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजेश शिरभाते.

0: आत्ताच आपण ऐकला वृत्तविशेष. प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमातल्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील तणांचा बंदोबस्त याविषयी प्राध्यापक एन वाय पाटील यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो. नमस्कार श्रोते हो. आपली भारतीय शेती ही आता प्रगतशील अवस्थेत आहे. बरेच शेतकरी आपल्या शेतामध्ये नवीन नवीन प्रकारचं तंत्रज्ञान वापरत आहेत आणि त्याद्वारे आपली प्रगती देखील करत आहेत. मात्र बऱ्याचदा असं होतं की शेतकऱ्यांनी जे काही उत्पादन केलेलं आहे त्यामध्ये घट येते. या घटीची अनेक प्रकारची कारणं आपल्याला सांगता येतील. यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पिकामध्ये येणारं तण. या तणांमुळे आपल्या शेताचं आणि एकंदरीतच शेती पिकाचं फारच नुकसान होत असतं. तर हे होणारं नुकसान हे कशा प्रकारचं आहे आणि एकंदरीतच या खरीप हंगामामध्ये जी काय आपल्याला पिकं घेणार आहोत त्यामध्ये कोणत्या प्रकारची तणं उद्भवतात आणि या तणांचा बंदोबस्त कसा करायचा या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे एन वाय पाटील सर आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेणार आहोत.
2: पिकाच्या जे उत्पादनामध्ये जी काही घट येते त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे पिकामध्ये प्रादुर्भाव झालेलं जे क्षेत्र आहे तणानं त्याच्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये घट येते. आणि ही घट जर आपल्याला कमी करायची असेल तर पिकातील तणांचा बंदोबस्त वेळेत करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
1: पिकांचा तणांचा बंदोबस्त करणं हे गोष्ट मान्य आहे, पण नेमकं तण म्हणजे काय?
2: आता तण म्हणजे की जे शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरलेलं नाही, जमिनीमध्ये आपण बी टाकलेलं नाही, परंतु ते उगवलेलं आहे त्याला आपण तण म्हणतो.
1: म्हणजे हवेच्या प्रसारामार्फत जे काही उगवून आलेलं आहे त्याच्या ह्याच्यातून आपण त्याला तण म्हणतो.
2: पेरत नाही आपण, पाण्याच्या माध्यमातून असेल, हवेच्या माध्यमातून असेल, प्राण्यांच्या माध्यमातून असेल, जे इकडून तिकडं एका शेतातून दुसऱ्या शेतात जे तण जातं, वाऱ्यामार्फत जातं, पाण्यामार्फत जातं, त्याचा प्रसार होतो आणि ते त्या ठिकाणी त्याला थोडीफार असं चांगली परिस्थिती उपलब्ध झाल्यानंतर ते उगवतं आणि ते मुख्य पिकात येतं त्याला आपण तण म्हणतो.
1: मग आता हे जे खरीप पिकामध्ये येणारे जे तण आहेत यांच्या नियंत्रणासाठी ज्या काही प्रचलित पद्धती आहेत तर या कोणत्या पद्धती आपल्याला सांगता येतील?
2: खरीप पिकामध्ये जर आपण विचार केला आणि त्याचा बंदोबस्त जर आपल्याला जर वेळेवर करायचा असेल हे अत्यंत गरजेचं आहे, वेळेवर बंदोबस्त करणं तणांचा. आणि आपण जर तणांचा वेळेवर बंदोबस्त नाही केला तर त्याचे परिणाम काय होतात ते आपल्याला माहित आहे, उत्पादनामध्ये घट येते. आणि ह्या दृष्टीनं पीक पेरण्यापूर्वी आणि पिकाच्या पूर्ण वाढीपर्यंत पीक हातामध्ये येईपर्यंत ज्या आपण निरनिळ्या मशागती करतो त्याच्यामध्ये पूर्व मशागतीमध्ये हा जो प्रकार आहे तो येईलच पुढे आता, आणि नंतर आंतर मशागत आहे, आणि नंतर काही छोट्या मोठ्या अशा मशागती आहेत जेणेकरून पिकाचा पूर्णपणे बंदोबस्त केला जातो. तर आंतर मशागतीची कामामध्ये आपण थोडं जर दुर्लक्षित केलं तर पिकाच्या उत्पादनात सर्वसाधारणपणे 12% ते 72% घट येऊ शकते. विविध तणे अन्नद्रव्ये पाणी व नैसर्गिक घटक यांच्यामध्ये भागीदार होतात आणि 2 ते 3 पट पिकापेक्षा जास्त अन्नद्रव्ये इतर नैसर्गिक घटक तण घेतात, पिकापेक्षा सरस ठरतात, जमिनीची प्रत बिघडवतात, किडी आणि रोगापेक्षा जास्त नुकसान हे तणापासून होतं. पिकाच्या उत्पादनात सरासरी 30 ते 40% घट ही तणाच्या प्रादुर्भावामुळे होते. अन्नधान्य उत्पादनाच्या किमतीच्या 10% नुकसान होते. आकडेवारीनुसार जर आपण पाहिलं तर 2 ते 2.5 हजार रुपये कोटीहून अधिक नुकसान आपल्याला सोसावं लागतं, परंतु आपल्याला दिसून येत नाही, हे आकडेवारीनुसार दिसून येतं.
1: सर आता हे जे नुकसान आहे हे नुकसान आपण रोखणं हे खूप महत्वाचं आहे, मग त्या दृष्टीतून एकात्मिक तण नियंत्रणासाठी काही आपल्याला करता येईल का? मग त्या संदर्भात अशी काही उदाहरणं आहेत का आपल्याकडं जी आपण शेतकरी बांधवांना सांगू शकू?
2: हा आता तुम्ही प्रथमच मला एकात्मिक तणनाशकाचं जे काही पद्धत विचारली तीच खरोखर आता आपल्याला अतिशय उपयोगी आहे.
1: कारण कसं झालंय हल्ली ज्या आपल्याकडं सुविधा आपण बघतो तर यामध्ये एकतर शेतकऱ्यांचा खर्च वाढत जातो आणि ते त्यांना परवडत नाही, मग अगदी ते मजुरांच्या खर्चापासून ते वेगवेगळ्या प्रकारचे यांत्रिक असतील किंवा इतर जे तणनाशक वगैरे असेल यांचा हा खर्च बराच त्रासाच्या गोष्टी होतात आणि त्यामुळे मग हे जर आपण एकात्मिक कुठेतरी केलं सगळ्या गोष्टी तर निश्चितच त्याचा

0: आपला शेतकरी बांधवने होऊ शकतो?
1: हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण तणांचा बंदोबस्त हा प्रामुख्याने प्रतिबंधक उपाय आणि निवारात्मक उपाय या प्रचलित पद्धतीने केला जातो. प्रतिबंधक उपाय म्हणजे एक मी तुम्हाला उदाहरण देतो की तणे उगवण्यापूर्वी त्याची वाढ होऊ नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा समावेश हा गटात होतो. उदाहरणार्थ प्रमाणित बियाणांचा वापर करणे, पीक पेरणीपूर्वी तणांचा नायनाट करावा, पूर्ण कुजलेले शेणखत कंपोस्ट खत याचा वापर शक्यतो करावा, जमिनीची पूर्वमशागत योग्य रीतीने करणे ते तितकंच गरजेचं आहे. शेताचे बांध असतील, पाण्याच्या चारी असतील, पाण्याचे पाट असतील, शेतातील रस्ते असतील, हे तणविरहित ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. तणाच्या बंदोबस्ताची दुसरी पद्धत निवारात्मक उपाय म्हणजे तणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी वापराव्याच्या सर्व पद्धती या प्रकारात मोडतात. उदाहरणार्थ भौतिक मशागत आणि यांत्रिक पद्धतीचा समावेश याच्यामध्ये प्रामुख्याने होतो. उदाहरणार्थ हाताने तण उपटणे, कोळपणी करणे,

0: हे अत्यंत गरजेचं आहे. तणाच्या बंदोबस्ताची दुसरी पद्धत निवारात्मक उपाय म्हणजे तणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी वापराव्याच्या सर्व पद्धती या प्रकारात मोडतात. उदाहरणार्थ भौतिक मशागत आणि यांत्रिक पद्धतीचा समावेश याच्यामध्ये प्रामुख्याने होतो. उदाहरणार्थ हाताने तण उपटणे, कोळपणी करणे, खुरपणी करणे, हात खांदणी करणे, मशागत करणे, कापणी छाटणी, तण क्षेत्रात पाणी साठविणे, तणे जाळणे, आच्छादनाचा वापर करणे, प्लॅस्टिकचा वापर करणे, ह्या विविध पद्धती याच्यामध्ये येतात. पीक स्पर्धात्मक जलद वाढणारी पिके पिकाचा समावेश करणे, तसेच योग्य पीक पद्धतीचा अवलंब करणे, योग्य पेरणी पद्धतीचा अवलंब, योग्य पेरणीची दिशा हे फार महत्वाचं आहे. सर्वसाधारणपणे उत्तर दक्षिण पेरणीची दिशा शक्यतो आपण ठेवावी. वेळेवर पेरणी करावी, वापशावर पेरणी करावी. हेक्टरी रोपाची संख्या शिफारसीनुसार योग्य वापरावी. बियाणाचं प्रमाण योग्य वापरल्यानंतर ती येणार, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जर बियाणं उगवलं नसलं तर त्याच्यामध्ये आपण नांगे भरले पाहिजेत. आणि ती शेवटी आपण हेक्टरी रोपाची संख्या योग्य वापरली पाहिजे. पिकांची फेरपालटही केली पाहिजे, कारण पिकाची फेरपालट केल्यामुळं बऱ्याच तणांच्या बियांचा बिमोड होतो, नाश होतो. आंतरपीक पद्धतीमध्ये प्रामुख्याने कडधान्य पिकाचा समावेश करणं हे तितकंच अतिशय योग्य आहे. योग्य खत पाणी देण्याच्या पद्धतीचा अवलंब, हे सर्व जे आता मी जे पद्धती आपल्याला सांगितल्या ह्या बिगर खर्चिक पद्धतीचा अवलंब याला आपण म्हणू. आणि एकूणच उत्पादन खर्च यामुळं कमी होतो. दुसरी जी पद्धत आहे तो जीवाणूंचा वापर करणे, रासायनिक पद्धतीने तणांचा बंदोबस्त करणे. शक्यतो वरील पद्धतीपासून होणारा अपेक्षित परिणाम तणांचा प्रकार, विभागानुसार हवामान परिस्थिती, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, तण नियंत्रणाच्या विविध पद्धती, आर्थिक बाजू आणि तिची कार्यक्षमता, तणांचा बंदोबस्त करण्यासाठी एकच पद्धत न वापरता परिस्थितीनुसार एक वापरायची नाही, दोन किंवा अनेक पद्धतीची सांगड. आपण जो मला प्रथम प्रश्न विचारला एकात्मिक, अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला. चारही विद्यापीठामध्ये तण नियंत्रणाच्या दृष्टीने जे काही संशोधन झालं आणि त्याच्या ज्या शिफारशी बाहेर पडलेल्या आहेत त्या सुद्धा ह्या शिफारशी एकात्मिक तणनाशकाची शिफारशी अत्यंत चांगली आहे. कारण कोणतीही एक पद्धत आपल्याला फायदेशीर नाही, तण नियंत्रणाच्या दृष्टीने ती फायदेशीर नाही.
1: म्हणजे एकंदरीतच विचार करायचं झालं तर शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये या सगळ्या पद्धतींचा एकात्मिक पद्धतीने जर वापर केला तर निश्चितपणानं ते कुठं ना कुठं या तणांचा बंदोबस्त आवश्यक करू शकतील आणि त्यापासून आपल्या पिकाचं उत्पादनही वाढवू शकतील. पण आता मला असं विचारायचं आहे सर की हे पिकामधील जे काही तणं आहेत ही जर वाढली, म्हणजे यांची जर तीव्रता वाढली तर त्याचं पिकावर असे कोणते अनिष्ट परिणाम होतात?
0: आहे, परंतु तुम्ही आता म्हटलं की एकात्मिक तणनाशक आहे, तुम्हाला काही मी उदाहरण देतो. शेतकऱ्यांना थोडंफार याच्या दृष्टीनं अतिशय चांगले उदाहरण आहेत. पीक पेरणीनंतर परंतु लगेच उगवणीपूर्वी शिफारसीनुसार एखाद्या तणनाशकाचा वापर, म्हणजेच ह्याला आपण रासायनिक पद्धत म्हणतो, त्या पिकामध्ये असणारी ती निवडक जी तणनाशक आहे त्याचा वापर करायचा, प्रमाण शिफारसीनुसार वापरायचं, वेळही शिफारसीनुसार, पाणीही शिफारसीनुसार प्रति हेक्टर वापरायचं. हा एक पहिली स्टेप झाली. त्याच्यानंतर पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी साधारणपणे 1 ते 2 कोळपण्या किंवा पाळ्या आपण घातल्या पाहिजेत, म्हणजे ज्याला आपण यांत्रिक पद्धत म्हणतो. आणि त्याच्यानंतर जी तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजे पिकाच्या अवस्थेनुसार आणि तणाच्या तीव्रतेनुसार एकच खुरपणी करायची, म्हणजे यांत्रिकच पद्धत याला म्हणायची. म्हणजे इथं 3 पद्धतीचा वापर केला, रासायनिक पद्धत पहिल्यांदा, यांत्रिक पद्धत, परंतु यांत्रिक पद्धतीमध्ये सुद्धा की खर्च कसा कमी होईल अशा यांत्रिक पद्धतीचा इथं अवलंब केलेला आहे. जर आपण खुरपणी केली खर्च जास्त आहे, कोळपणी केली खर्च कमी आहे हे शेतकऱ्यांना माहित आहे, अशा पद्धतीची सांगड घालून आपण वापर केला पाहिजे.
1: पण आता आपण तुम्ही आता तणनाशकांचा वापर करायचा असं म्हणालात, पण हे तणनाशक फवारताना आपण नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? कारण बऱ्याचदा असं होतं की शेतकरी आपल्या पिकामध्ये तण आलंय म्हणले की ते दुकानातून खरेदी करून आणायचं आणि त्याची कोणतीही पूर्व माहिती नसते आणि मग ते दुकानदार सांगेल त्या पद्धतीने ते फवारत असतात, मग कुठेतरी त्याचं प्रमाण काहीतरी असतं किंवा त्याला काहीतरी शास्त्रीय आधार असतो, या गोष्टी बऱ्याचदा शेतकऱ्यांकडून होत नाहीत, मग अशा बाबतीत आपण काय सांगाल?
0: आता हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. एखादं जर तंत्रज्ञान असेल आणि त्या तंत्रज्ञानाचं त्याला ज्ञान नसेल

0: आणि ते तंत्रज्ञान जर उलट्या दिशेने जर ते वापरत असतील तर त्याचा जास्त फायदा होणार नाही, उलट तोटा होईल.
1: बरोबर.
0: तंत्रज्ञान जर आपण जर व्यवस्थित शास्त्रीय दृष्टीने त्याचा वापर केला तर नक्कीच आपल्याला अतिशय चांगला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही उदाहरणं मी देतो की शिफारशीनुसार विविध पिकातील निवडक तन्नाशके, तन्नाशक फवारण्याचे जे काय योग्य कालावधी आहे, पिकाच्या पेरणीपूर्वी, पीक पेरल्यानंतर आणि पीक पेरल्यानंतर असे आणखी काय त्याला आपण असं म्हणतो की इंग्लिशमध्ये सुद्धा त्याला म्हणतात प्री इमर्जन्स, पोस्ट इमर्जन्स, आणखी त्याच्यामध्ये आणखी काय प्रकार आहेत,
1: 30 ते 40 दिवसांनी, परत 50 ते 60 दिवसांनी,
0: पेरणीपूर्वी आहेत, तर असे 2-3 प्रकार आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. आणि हा जो कालावधी आहे तो तन्नाशक फवारण्याचा कालावधी फार महत्वाचा आहे, तन्नाशकाचे योग्य प्रमाण फार महत्वाचं आहे, शिफारशीनुसार योग्य प्रमाण वापरलं पाहिजे. तुम्ही ज्या ठिकाणी तन्नाशक वापरताय त्याच ठिकाणी जर ढेकळं असतील, पूर्वमशागत व्यवस्थित झाली नसेल, तर ते मारलेलं तन्नाशक त्याची जी काय क्रिया आहे ती क्रिया कमी करतं आणि त्याच्यामधली जी काय एफिशियन्सी आपण म्हणतो क्रिया क्षमता ती कमी होते. म्हणून वापसा असणाऱ्या जमिनीमध्ये तन्नाशक जर वापरलं तर ते अधिक प्रभावी ठरतं आणि तणांचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो. तर हा एक प्रकार झाला. आता तणांचे आणि तणांच्या बियांचे नियंत्रणासाठी योग्य अवस्था, मर्यादित वाऱ्याचा जो काय आपण वेग म्हणतो, वारा जर जास्त असेल तर ते तणाची क्रियाशीलता कमी होते, तणाचा बंदोबस्त व्यवस्थित होत नाही. पाऊस जर त्या कालावधीत थोडाफार असेल, थोडा असेल ठीक आहे, परंतु तीव्रता जर जास्त असेल तर तणनाशक वाहून जातात, अशा वेळेला वेटिंग एजंट म्हणतात ते त्याच्यामध्ये घातले पाहिजेत. तणनाशकाचा वापराचा कालावधी फवारणीसाठी स्वतंत्र पंप असावा तणनाशकासाठी. कीटकनाशकाचा पंप असेल, रोगनाशकाचा असेल, तो जर तणनाशकाला वापरला तर कदाचित हे कॉम्बिनेशन किंवा हे बरोबर नाही. दुसरी गोष्ट, पीक निहाय योग्य असा नोझल आहे, नोझलचे निरनिराळे त्याच्यामध्ये जे प्रकार आहेत, परत तुमचे जे पंप आहे स्वतंत्र पंप म्हटलो त्याची क्षमता 10 लिटर असेल, 15 लिटर असेल, आणि दुसरं की क्षेत्र किती आहे, क्षेत्र जास्त असेल तर पाठीवर घेऊन नुसतं चालणार नाही, आपल्याला एचपी पॉवरचा पण वापर करावा लागेल, अशा वेळेला सुद्धा नोझलचा वापर कसा करायचा, पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे फार महत्वाचं आहे. तसेच तणनाशक आपण जी मिसळतो ती मिसळत असताना त्याच्यामध्ये लाकडी अशी काठी असते ती ढवळायसाठी, ती जर व्यवस्थित जर हलवली ढवळली तर तणनाशक संपूर्ण ते चांगल्या प्रकारचं मिक्स होतं आणि त्याचा जे काही परिणाम आहे तो अतिशय चांगला मिळतो. जर ते ढवळलं नाही, जर खालीच राहिला त्याचा साका आणि वरून जर ते तणनाशक पाणीच मारलं, पहिल्यांदा ते काय उपयोगी पडणार नाही तणाला, परंतु नंतरचं पाणी जे आपण मारलं गेलं खालचं त्याच्यामुळे तण मरतील, मग ते निम्या क्षेत्रातली मेलेली तण दिसतील आणि निम्या क्षेत्रातलं कंट्रोल. दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण तणनाशक मारत असताना एक विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण आपण हातामध्ये आपण ग्लोव्ज घातले पाहिजे, डोळ्याला आपण गॉगल घातला पाहिजे किंवा जास्त काय असेल ते थोडंफार प्रोटेक्शन डोळ्यात जाऊ नये, पूर्ण कपडा आपला शरीराचा कुठलाही भाग असा उघडा दिसणार नाही, पडणार नाही, त्याच्यात तणनाशक पडणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. आणि आपल्या शेतकरी बंधूंना कोणाला काय पानाचं व्यसन असेल, इतर काय
1: तंबाखूचं
0: असेल, तर ते साधारणपणे त्याच्यापासून आलिप्त राहायचं. ह्या काय अशा बऱ्याच गोष्टी आहेत.
1: मग आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शेतकरी बांधवांनी जर लक्षात घेतल्या आणि त्यानुसार जर कृत्य केली तर त्यांना निश्चितच या तणनाशकापासून फायदे मिळतील असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आता मला असं विचारायचं आहे की पिकामधील जे काही हे तण आहेत यांची जर तीव्रता वाढली तर त्याचे असे पिकावर कोणते अनिष्ट परिणाम होऊ शकतील?
0: आता हे पहा की याचे पिकावर नक्कीच अनिष्ट परिणाम होणार हे तितकंच सत्य आहे. आणि पिकाच्या उत्पादनामध्ये सांख्यिक दृष्ट्या लक्षणीय घट ही दिसून येते. पिकाच्या उत्पादनात साधारणपणे 90 ते 95% आपल्याला घट येऊ शकते. तणांची जे काय तण अन्नद्रव्य घेतात, पाणी तण घेतात, सूर्यप्रकाश आहे, हवा आहे, इतर जे काही नैसर्गिक जे काही घटक तणही निसर्गातून घेतात आणि ते पिकापेक्षा 2-3-4 पट असे पटीने जास्त घेतात आणि त्याच्यामुळे काय तणाची वाढ ही जास्त होते आणि पिकाची वाढ कमी होते.
1: साहजिकच आहे, म्हणजे पिक अन्नद्रव्य कमी खाणार आणि तणांना जे मिळालं त्यामुळे त्यांच्या झपाट्याने वाढ होणार.
0: आणि हे जे मुख्य पीक आहे, आपण जे पेरलेलं पीक आहे आपल्या अन्नधान्यासाठी, ते पीक झाकाळलं जातं आणि तणच वर फोफावले जातात.
1: बरोबर.
0: ती अगदी त्याची वाढ जी आहे ती सरस ठरते. आणि मग शेवटी काय उत्पादनामध्ये सुद्धा मी ते तणाच्या ह्या तीव्रतेमुळे उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात लक्षणीय घट येते. आणि दुसरं

0: एक महत्वाचं आहे की ज्या क्षेत्रामध्ये तणावाची तीव्रता जास्त आहे तिथं रोग आणि किडीला वाव लगेच
1: मिळतो. बरोबर.
0: रोग आणि किडी, तणांचा आणि हल्ला, हे दुधारी क्षेपणास्त्र जर त्या पिकावर पडलं तर त्या पिकाच्या उत्पादनामध्ये लक्षणीय घट देते.
1: बरोबर.
0: लक्षणीय घट येऊन ह्या दृष्टीने आपण तणाचा बंदोबस्त वेळीच केला पाहिजे. तिथं प्रादुर्भाव वाढून देता कामा नये ह्या गोष्टी लक्षात आपण ठेवल्या पाहिजेत.
1: तणांचं योग्य वेळेच नियंत्रण करणं हे खूप महत्वाचं
0: आहे.
1: आता एखाद्या आपण तणांचा बंदोबस्त समजा केलाच नाही तर त्याचा पिकावर असा काय परिणाम होऊ शकेल?
0: बऱ्याच ठिकाणी शेतकरी काय करतात की बाबा पीक पेरतात, पीक पेरण्यापूर्वी त्यांनी काय एखादं पेरणीपूर्वी तणनाशक वापरलंय का नाही, पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी म्हटलं त्याप्रमाणे एकात्मिक पद्धतीचा अवलंब केलाय का नाही, आणखी एक अधिक भर त्याच्यामध्ये आणि एखादी तिसऱ्या स्टेजला जाऊन यांत्रिक पद्धतीचा वापर केलाय का नाही, हे जर असं कुणी जर केलं नसेल तिन्ही पद्धत तर मला असं म्हणायचं आहे की तणाचा बंदोबस्तच केला नसेल तर मी असं सांगतो की 90 ते 100% उत्पादनामध्ये घटेल. फक्त तण दिसतं, पीक दिसत नाही, हे तितकं सत्य. आता हे तुम्हाला एक सांगतो की साधारणपणे आकडेवारी जर आपण पाहिली तर किंबहुना आपल्याला पटणार नाही, परंतु एक जर आपण रोप घेतलं समजा आता एक हरळीचं जर आपण तण घेतलं एक आणि त्या तणापासून एका हरळीच्या रोपापासून साधारणपणे 170 बिया तयार होतात एका हंगामामध्ये, हंगाम म्हणतो, आणि त्याचे ताबडतोब उगवण्याचं बियाणाचं प्रमाण हे 60% आहे. बी तयार झालं जमिनीवर पडलं की ते उगवत. आणखी एक तुम्हाला उदाहरण देतो, चिट्टा नावाचं एक तण आहे. तर हे जे तण आहे त्याचं साधारणपणे एका तणापासून 12,000 बिया तयार होतात आणि त्याचं ताबडतोब उगवण्याचं प्रमाण जे आहे ते फार म्हणजे विलक्षण आहे. 78% बी लगेच उगवत. आता बघा 78% म्हणजे काय झालंय, 22% फक्त आपण म्हणतो की एवढंच बियाणं ते उगवत नाही, परंतु 78% उगवत आहे. आणि आणखी घोळ आहे. घोळ एक तण आहे, तुम्हाला माहित आहे ते एका तणापासून साधारणपणे हे हजारात नाही, जवळजवळ 1,96,000 जे 2,00,000 एका रोपापासून बिया तयार होतात आणि ह्याचं प्रमाण परत ह्या 1,96,000 परत आणि 1,96,000 जर आणखी गुणत गेलं तर ह्याचं जर गुणोत्तर प्रमाण पाहिलं तर ते संपूर्ण क्षेत्र 1, 2, 3, 4 वर्षामध्ये तणानं ग्रासलं जातं. एक म्हण इंग्लिशमध्ये आहे, 1 year seeding, 7 years weeding. एकदा बी पडलं की 7 वर्षे काढत बसा.
1: म्हणजे या दृष्टीतून शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे की मुळातच बी पडून देता कामा नये आणि असं बी पडलं असेल तर त्याचं आपण योग्य पद्धतीने नियंत्रण हे करणं महत्वाचं आहे. मला आता असं सांगा की खरीप हंगामामध्ये जी आपण विविध प्रकारची पिकं घेतो तर या पिकामध्ये तणनाशकांचा वापर आपण शास्त्रीय पद्धतीने जर करायचा झाला तर ती पद्धत आपण कशी वापरली पाहिजे?
0: आता बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या की रासायनिक तणनाशकाचा वापर, यांत्रिक पद्धतीचा वापर. खरं पाहिलं तर आपण आता मी बोललो की याची कुठेतरी सांगड घातली पाहिजे.
1: बरोबर.
0: तरी परंतु सांगड घालायला आपल्याला वेळच नसेल आणि फक्त एखादंच आता समजा रासायनिक तणनाशक वापरलं तर त्याचा आपल्याला कसा वापर करायचा शास्त्रीय दृष्ट्या हे फार महत्वाचं आहे. तर हे भात पीक घ्या. आता भात साधारणपणे पेर भात आपण जर घेतलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे शिफारस केलेले तणनाशक आहे ते 2-4-D, त्याला सोडियम म्हणतात, सोडियम सॉल्ट. हे जर आपण साधारणपणे व्यापारी उत्पादन जर आपण 1.25 ते 2.25 किलो प्रति हेक्टर जर घेतलं आणि हे साधारणपणे रुंद पानाची व गवतवर्गीय वार्षिक तणे पाण्यातील लव्हाळा याचा बंदोबस्त करतं आणि वापरण्याची पद्धत आहे भातामध्ये ते 3 ते 4 आठवड्यांनी पीक तणे उगवणीनंतर याचा फवारा देतात. आता ह्याच्यामध्ये बरेच आता भाता म्हणजे मी तुम्हाला सांगतो की साधारणपणे बिटॅक्लोर आहे, अग्जाडियाझोन आहे, अॅनिलोफॉस आहे, पेंडीमिथालिन आहे. आता हे सर्वांचंच प्रमाण आणि हे सगळं सांगणं आपल्याला इतका वेळ आपल्याला मिळणार नाही, परंतु ही 5-6 जी तणनाशक आहेत आज बाजारामध्ये ती तुम्ही भातामध्ये पेर भातामध्ये शिफारसीनुसार वापरू शकता. आणि पाण्याचं जे प्रमाण जे आहे ते साधारणपणे 500 ते 700 लिटर पाणी प्रति हेक्टरी आपण हे तणांचं जे आता जे काय 1.25 किलो जे म्हटलो त्याच्यासाठी हेक्टरी आपल्याला 500 ते 700 लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून मारायचं. तर दुसरं जे पुनर्लागन जो भात आहे ट्रान्सप्लांटिंग पॅडी जे म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे एक बिटॅक्लोर म्हणून एक तणनाशक आहे बाजारामध्ये. तर साधारणपणे त्याचा आपण ते 3 किलो प्रति हेक्टरी

0: वापरायचा आहे. आणि वार्षिक आणि रुंद पानाची व गवत वर्गीय तणे याचा बंदोबस्त ते करत. ह्याचा वापर प्रामुख्याने रोप स्थलांतरानंतर 4 ते 5 दिवसांनी किंवा 1 ते 2 आठवड्यांनी 500 लिटर प्रति हेक्टर पाण्यातून फवारावं लागते. तर दुसरं 2-4 डी आहे, सोडियम क्षार आपण म्हटलो, क्लोरिन उरान आहे, मेटा सल्फुरान आहे, ही तणनाशक तितकीच प्रभावी आहेत आणि ही शिफारस केलेली आहेत. याचाही वापर आपण करावा. आता ज्वारी आहे, बाजरी आहे, याच्यासाठी ट्रॅझिन बाजारामध्ये जे आहे हे सर्व प्रकारची तण त्याचा बंदोबस्त होतो. पीक व तणी उगवणीपूर्वी हेक्टरी 500 ते 600 लिटर पाण्यातून याची फवारणी करावी. 2,4-D सोडियम आहे, अल्या क्लोर आहे, याचं सुद्धा 4 ते 5 किलो प्रति हेक्टरी असे प्रमाण आहे. तर मका पीक आहे, मक्यामध्ये सुद्धा 5-6 तणनाशक बाजारात आहेत. ट्रॅझिन आहे, 2-4-D आहे, अल्या क्लोर आहे, डायमेथिल आहे, अमाइन क्षार आहे, 58% आहे, आणि डायुरान हे हंगामी गवतवर्गीय व काही रुंद पानाच्या तणासाठी आपण वापरू शकतो. ट्रॅझिनचं प्रमाण हे 2 ते 4 लिटर आहे प्रति हेक्टरी. आणि 2-4-D डायमेथिल अमाइन क्षार जे आहे 58% ते लवाळा रुंद पानाच्या तणासाठी मक्यामध्ये आहे. तर ते पेरणीनंतर 30 ते 35 दिवसानं 400 ते 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या मक्यामध्ये जर हे 5-6 तणनाशकाचा जर शिफारसीनुसार वापर केला तर पिकातील तणाचा बंदोबस्त अत्यंत प्रभावीपणे होऊ शकतो. तर दुसरं जे पीक आहे ते सोयाबीन पीक आहे.
1: आपल्या या भागातलं महत्वाचं पीक आहे,
0: अतिशय महत्वाचं पीक आहे सोयाबीन पीक आहे. तसं पाहिलं तर याच्यामध्ये जवळजवळ आमच्या विद्यापीठानं महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरीने जवळजवळ 12 जे तणनाशक याच्यामध्ये ट्रायल घेतलेले आहे ते शिफारसीनुसार याच्यामध्ये 12 तणनाशकाचा याच्यात उल्लेख आहे, शिफारसी दिलेल्या आहेत.
1: वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची शिफारस हे कृषी विद्यापीठाने केलेली आहे.
0: आम्ही आता सोयाबीन वरती तर 12 तणनाशक तुमच्या भागामध्ये जे उपलब्ध असतील 12 पैकी घेणे आणि त्याचा वापर करणे. आणखी काही जे काही तूर असेल, भुईमुग असेल, आता तूर मुग आहे त्याला आल्या क्लोर 50 cc, पेंडेमिथालिन 30 cc या 2 तणनाशकाची शिफारस केलेली आहे.
1: थोडक्यात शेतकरी बांधवांनी जे काही तणनाशक आहेत हे फवारताना योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे आणि फवारत असताना मेन म्हणजे तज्ञांचा सल्ला घेणं
0: आणि मारण्याची वेळ
1: मात्र पाळणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एकंदरीतच तण ही आपल्या दृष्टीतून खूपच महत्वाची गोष्ट आहे, कारण तण खाई धन ही आपल्याकडे फार पूर्वीपासूनची प्रचलित असलेली म्हण आहे. आणि या म्हणीचा शेतकरी बांधवांनी योग्य तो विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीतून तणांचा बंदोबस्त लवकरात लवकर शक्य तितक्या करणं हे खूप महत्वाचं आहे. पाटील सर, आज आपण इथं आलात आणि हे तणांच्या बंदोबस्तासंदर्भात जी काही माहिती दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
2: नमस्कार.
3: प्राध्यापक NY पाटील यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, उद्या सकाळी 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात जमिनीचा सामू याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल आणि 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात जनावरांसाठी समतोल आहार याविषयी संवाद आपण ऐकू शकाल. याचं लेखन केलंय प्राध्यापक सुधीर सूर्यगंध यांनी. कार्यक्रमात आता एक भक्तिगीत ऐकूया.

सुधीर फडके आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात अरे संसार संसार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते मुक्सित मुजावर.

एक गाणे ताजे दवाने या अंतर्गत किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार होते मिलिंद इंगळे. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को

0: अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए।
1: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला। सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला। त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला। मात्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी खरगे यांनी केली।
2: यहां पर बहस करना चाहते हैं, उसके लिए अगर फेयर डिस्कशन होना है तो शिक्षा मंत्री पहले राजीनामा देना चाहिए। जब वो राजीनामा नहीं देंगे जिस पर चर्चा यहां नहीं होगी।
1: आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला। आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला। मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो असं उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले। गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज सांगितलं। केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना वांगचुक यांनी पत्र पाठवलं आहे। या दोन्ही नेत्यांनी काल रात्री रुग्णालयामध्ये येऊन भेट घेतल्याबद्दल त्यांचे आभार या पत्रातून मानण्यात आले आहेत। तसंच आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा देखील वांगचुक यांनी व्यक्त केली आहे। संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे। चार आठवड्यात या नोटीसीला उत्तर द्यायला सांगण्यात आलं आहे। मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठानं या प्रकरणाशी बंधित असलेलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तसंच पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाचा समावेश असलेल्या सर्व नोंदी एकत्रित करण्याचा निर्देश दिले आहेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे। याअंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षामध्ये विलीन झाल्याचं कारण देतात। काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती। न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे। या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे। आयएएसव्ही त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्यदलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत। समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईमध्ये दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते। लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली। सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विश्ववृत्त 2 ओलांडणं,

0: तीन प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
1: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम करत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्याबरोबर सेलिब्रेट करू शकते.
0: कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलानं INS मालवण या पाणबुर विरोधी युद्धनौकेचा सेवेमध्ये समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डनं बनवलेल्या या युद्धनौकेमध्ये 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणांना वाव असणं ही देशातली एक गंभीर समस्या बनल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते. गेल्या दशकात सुमारे 152 पेपर फुटले असून त्यामुळे 7.5 कोटी विद्यार्थी प्रभावित झाले आहेत, पण या दशकामध्ये कुणालाही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता सरकारकडे 3 मागण्या केल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, ज्यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करावी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशा 3 मागण्या विद्यार्थ्यांनी केल्याचं राहुल गांधी म्हणाले.
2: जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं उनको स्टूडेंट से अपोलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली कि गलती हो गई, जो हुआ वो नहीं होना चाहिए था, आप लोगों को चोट लगी है, हम अपनी गलती मांगते हैं, कोई बड़ी बात नहीं.
0: आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते.
3: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र में.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि INS मालवण भारतीय नौदलात समाविष्ट. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
4: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 8:15 वाजलेत. श्रोते हो आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा.

आरती भिडे यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया अंजली दाते यांच्या स्वरातलं हे गीत.

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 8:30 वाजता आहेत. आता संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTTवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. श्रोतेहो, ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि चित्रपट आम्ही जातो अमुच्या गावा. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो, 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्तानं वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता जरूर ऐका कानडाऊ विठ्ठलू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून कानडाऊ विठ्ठल.

रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. येत्या शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10:00. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षाचालक श्रीयुत भगवान बुधनूर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत. तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात चंद्र होता साक्षीला या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
2: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
1: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
2: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
1: असे असतात उद्योजक, व्यावसायिक.
2: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात
1: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर. मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz वर,
2: FM वाहिनीच्या 100.6 MHz वर
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: आकाशवाणी सांगली,
1: पहिल्यापासून चांगली.
3: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: उमज पडेल तर या चित्रपटातल्या या गीताला स्वर होता सुधीर फडके आणि उषा अत्रे यांचा. गीत होतं ग. दि. माडगुळकर यांचं आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता. तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: पहाटेची मनोनिवाऱ्याची झुळूक,
3: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
2: टवटवीत फुलांचा सुगंध,
3: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
2: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
3: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.
2: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
3: मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
2: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
3: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
2: वर्तमान
3: आणि
2: भविष्यात आहे.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत चित्रपट अनोळखी.

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम
0: प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
0: प्रभातीचे रंग फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
3: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 kHz वर, 100.6 MHz FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर.

महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अपराध या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एन दत्ता यांचं.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी संगीत. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली

आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया अवघाचे संसार या चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. गीत आहे वसंत अवसरे यांचं आणि संगीत वसंत पवार यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज आपण ऐकणार आहोत शुभलक्ष्मी कुलकर्णी यांचं गायन, त्यांनी गायलेला राग मालकंस. विलंबित एकतालात निबद्ध बंदिशीचे बोल आहेत एरी कब आवे, आणि द्रुत तीन तालात निबद्ध बंदिशीचे बोल आहेत आय पी मोरे मंदरवा. त्यांना साथसंगत अशी तबला साथ संदेश पोपटकर यांची आणि हार्मोनियम साथ श्रीकांत पिसे यांची. ऐकूया शुभलक्ष्मी कुलकर्णी यांनी गायलेला राग मालकंस.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शुभलक्ष्मी कुलकर्णी यांचं गायन आपण ऐकलं. त्यांनी गायलेला राग मालकंस. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजता आहेत. आता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.